नमस्कार श्रोते हो, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, सकाळचे ठीक 5:58 आणि 21 सेकंद झाली आहेत. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 22 अश्विन शके 1948 अर्थात 14 ऑक्टोबर 2026. आमच्या या प्रातकालीन सभेत मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. या मंगलवेळेची मंगलमय सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

हे आहे आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आणि 6:05 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 11 ऑक्टोबर रोजी निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या धम्मपहाट या कार्यक्रमाचा संपादित अंश आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य विवेक वानखडे. सादर करते सुनील गायकवाड.

0: 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी आकाशवाणी रत्नागिरीच्या प्रांगणात निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या धम्म पहाट या विशेष संगीत सभेचा संपादित भाग आता प्रसारित करीत आहोत. यातील गायक कलाकार असे आहेत महेश्वरी गोखले, अमोल पटवर्धन आणि रणजीत भुगले. गीतकार अशोक सरवटकर आणि अनामिक. सातसंगत याप्रमाणे: तबला राजप्रसाद धर्माधिकारी, बासरी डॉक्टर सचिन जगताप, व्हायोलिन केदार गुळवणी, सिंथेसायझर विक्रम पाटील, साइड रिदम अनिकेत ससाणे, निवेदन कश्मीरा सावंत, तांत्रिक सहाय्य मनोज जॉर्ज आणि अजीज नाकाडे, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे आणि सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
1: सुस्वागतम सुस्वागतम. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, 14 ऑक्टोबर 2026 रोजी 71वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार आहे. याच निमित्ताने आयोजित केलेल्या अमृतवाणी बुद्धाजी या धम्म संगीत सभेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून करत आहोत.

श्रोते हो, 14 ऑक्टोबर 1956 ज्या दिवशी विजयादशमी सुद्धा होती, या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत विज्ञानवादी, मानवतावादी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मानवी मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा नागपूर इथल्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर स्वीकार केला आणि तेव्हापासून 14 ऑक्टोबर या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात आपण तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित काही सुमधुर आणि अर्थपूर्ण अशा गीतांचा आनंद घेणार आहोत. अशोक सरवटकर यांची गीतरचना ऐकूया रणजित बुगले यांच्या आवाजात.

श्रोते हो, आज जगभरात भारत हा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो. बुद्धामुळे भारतीयांना जगात मान सन्मान आणि गौरव प्राप्त होत आहे. तथागत गौतम बुद्धांमुळे भारताला जगामध्ये गुरुचं स्थान मिळालं. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा तथागतांच्या विचारांचं आणि तत्वांचं स्पष्ट प्रतिबिंब दिसून येतं. बुद्धांनी उपदेशित केलेल्या स्वातंत्र्य, समता,

मानवता आणि करुणा या मानवी मूल्यांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. आज जर जगाला शांततेच्या, प्रगतीच्या आणि उन्नतीच्या मार्गावर अग्रेसर व्हायचं असेल तर विध्वंसक युद्धाची नाही तर विधायक बुद्ध विचारांची गरज आहे. म्हणूनच युद्ध नको बुद्ध हवा, हेच अनामिक यांचं गीत घेऊन येत आहेत रणजित बुगले.

मानवी मनाचा सखोल अभ्यास करून मानवी जीवनातल्या दुःखांचं कारण शोधण्याचं, त्यांचं निराकरण करण्याचं आणि अखिल मानव जातीला आत्मसंयमी आणि सुखी जीवन जगण्याचं तत्व दिलं. बुद्ध म्हणतात, कुणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून ऐकू नका, तुमच्या विवेकाला जे पटतं तेच स्वीकारा. बुद्ध म्हणतात, मी तुमचा मुक्तीदाता नसून मार्गदाता आहे, जर योग्य वाटलं तरच त्या मार्गाने जा आणि स्वयंदीप बना. तथागत गौतम बुद्धांनी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी जवळच्या सारनाथ इथे ज्ञानप्राप्तीनंतर सर्वप्रथम आपल्या शिष्यांना जे प्रवचन दिलं ते पहिलं धम्मचक्र प्रवर्तन होय. यावरच आधारित पुढचं गीत आपल्या समोर घेऊन येत आहेत. अनामिक यांची ही गीतरचना आहे. आपण ऐकणार आहोत रणजित बुगले यांच्या स्वरात.

तथागत गौतम बुद्धांना लाईट ऑफ एशिया म्हणजेच आशिया खंडाचा प्रकाश असं सुद्धा संबोधलं जातं. बुद्धांचं तत्वज्ञान हे विज्ञानावर आधारित असल्यामुळे ते त्रिकाल बाधित सत्य आहे. त्यामुळे बुद्धांची तत्व, बुद्धांचे विचार हे व्यवहार्य आणि सत्सद विवेकाला अनुरूप आहेत. गौतम बुद्धांनी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. बाबासाहेबांनी देश विदेशामध्ये विविध ज्ञान शाखांमधून उच्च पदव्या प्राप्त केल्या आणि केवळ ज्ञान संपादन करून ते थांबले नाहीत, तर या ज्ञानाच्या आधारे त्यांनी विखुरलेल्या, दुभंगलेल्या आणि पिछाडलेल्या समाजामध्ये मनामनामध्ये ज्ञानज्योती प्रज्वलित करून व्यक्तीच्या मनामध्ये मान, सन्मान आणि स्वाभिमान जागृत केला. प्रत्येकाला ताठ मानेनं जगण्याचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला. आपल्या आजच्या ज्या गायिका आहेत महेश्वरी गोखले, त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक स्वतः गीत लिहिलेलं आहे. हे गीत आता आपण त्यांच्याच आवाजात ऐकूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी आकाशवाणी रत्नागिरीच्या प्रांगणात निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या धम्म पहाट या विशेष संगीत सभेचा संपादित भाग ऐकलात. यातील गायक कलाकार महेश्वरी गोखले, अमोल पटवर्धन आणि रणजित बुगले, गीतकार अशोक सरवटकर आणि अनामिक, सातसंगत याप्रमाणे: तबला राजप्रसाद धर्माधिकारी, बासरी डॉक्टर सचिन जगताप, व्हायोलिन केदार गुळवणी, सिंथेसायझर विक्रम पाटील, साइड रिदम अनिकेत ससाणे, निवेदन कश्मीरा सावंत, तांत्रिक सहाय्य मनोज जॉर्ज आणि अजीज नाकाडे, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे आणि सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. धम्म पहाट हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. मंगलप्रभात या कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली रचना. ही रचना आहे इक्बाल यांची. संगीत दिलं आहे सतीश भाटिया यांनी.

सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा, श्रुते हो या समूह स्वरातल्या रचनेबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: 1143 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. आता वेळ झाली आहे कृषीवाणी या कार्यक्रमाची. कार्यक्रमात आपण ऐकूया रेशीम कीटक संगोपन गृहाचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलं आहे गायत्री भरणकर यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, रेशीम कीटक संगोपन गृहाचं व्यवस्थापन कसं करायचं ते आज आपण जाणून घेऊया. शेडनेट गृहात रॅकवर रेशीम कीटक संगोपन केलं जातं. यामध्ये खालच्या बाजूला जमीन तर वरच्या बाजूला छप्पर किंवा लोखंडी पत्र्याचं शेड असतं. त्यामुळे उजी माशीच्या नियंत्रणासाठी शेडनेट गृहात सुधारणा करणं आवश्यक आहे. खालच्या बाजूला फरशी आणि चारही बाजूला 30x15 सेंटीमीटरची शेडनेट लगत नाली करणं आवश्यक आहे. ठराविक काळानंतर रॅक आणि शेडनेटवर निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केल्यानंतर उर्वरित द्रावण नालीतून बाहेर निघून जाणंसुद्धा आवश्यक आहे. लोखंडी पत्र्यामुळे संगोपनगृहात तापमानाची वाढ होते. ऑक्टोबर आणि मार्च महिन्यात ठिबक संचाच्या लॅटरलद्वारे छतावर आच्छादन केलं तर तापमानावर नियंत्रण मिळवता येतं. राज्यात उष्ण आणि कोरडं हवामान असल्यानं रेशीम कीटक संगोपनासाठी त्याचा फायदा होतो. पण ऑक्टोबरनंतर संगोपनगृहात आर्द्रता खूप कमी राहते, त्यामुळे रॅकवर दिलेले खाद्य लवकर वाळतं किंवा फांद्यातील आर्द्रतेचं प्रमाण कमी होतं. म्हणून हिवाळ्यात रॅकवर निळ्या पॉलिथीन आच्छादन पट्ट्यांचा वापर करणंही आवश्यक ठरतं. संगोपनगृहातील तापमान 22 ते 28 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावं. रेशीम धाग्यामध्ये सेरीसिन आणि

0: फायब्रियॉन नावाची प्रथिनं असतात. तुती पानातील प्रथिनं रेशीम कीटकानं खाल्ल्यानंतर परिपक्व कीटकात रेशीम ग्रंथींमध्ये प्रथिन स्वरूपात साठवले जातात. मंडळी, मुंग्या, उंदीर, पाली, मुंगूस, खार यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. बाल्य कीटक संगोपन करताना रॅकला खालच्या बाजूला मुंग्यांच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाय योजावे लागतात. लाल मुंग्या अंडीपुंजातील गर्भच खातात. प्रौढ रेशीम कीटकांना मुंग्या जखमी करतात. यामुळे रेशीम कीटकांमध्ये रोगाच्या प्रसाराची शक्यता वाढते. बाल्य आणि प्रौढ रेशीम कीटकांना मुंग्या मारून टाकतात. मुंग्या कोशांना सच्छिद्र करतात. कोशातील प्युपा खाऊन फस्त करतात. त्यामुळे कोश हलके होतात. अखंड धागा निर्मितीला ते अयोग्य ठरतात. यासाठी संगोपन गृहाचं बांधकाम करताना मुरूम टाकून धुमस करावं. जमिनीपासून 3 ते 4 फूट उंच पायाभरणी करावी, म्हणजे मुंग्या, उंदीर, वाळवी इत्यादींपासून त्रास होणार नाही. संगोपनगृहाच्या आतल्या चारही बाजूंना 20 ते 25 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर खोलीची नाली असावी. त्यात संगोपन काळात पाणी खेळतं राहील याची व्यवस्था करावी. संगोपनगृहास खिडक्यांना जाळी किंवा आच्छादन करावं, म्हणजे उंदीर किंवा पक्ष्यांचा शिकार होणार नाही. मंडळी, कीटक संगोपनगृहाचं वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणंसुद्धा आवश्यक आहे, कारण डर्मिस्टिड भुंग्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा भुंगा कोशाला छिद्र पाडून आतला प्युपा खातो. साठवणूक केलेले कोश आणि धागा तयार करण्यासाठीच्या कोशाचं नुकसान होतं. सुमारे 48% साठवणुकीच्या कोशात भुंग्यांचा प्रादुर्भाव होतो. बीजगुणन केंद्रात सीड कोश उत्पादनामध्ये डर्मिस्टिड भुंग्याचं नियंत्रण म्हणूनच महत्त्वाचं आहे. बीजगुणन केंद्रातील सच्छिद्र कोशाचे ट्रे वेगळे करून भुंगे नष्ट करावेत किंवा व्हॅक्युम क्लिनरच्या सहाय्यानं भुंगे सीड कोशातून वेगळे करावेत. बीजगुणन केंद्रात लहान प्रकाश सापळे किंवा चिकट सापळे लावावेत. साठवणगृहातल्या आतल्या बाजूला ब्लिचिंग पावडर 200 ग्रॅम प्रति चौरस मीटर याप्रमाणे धुरळणी करावी. तर मंडळी, अशा प्रकारे संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणाच्या वेगवेगळ्या उपाययोजना जर केल्या तर रेशीम कीटक उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. नमस्कार.
1: रेशीम कीटक संगोपन गृहाचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 2:00 वाजता.

यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात ज्येष्ठ व्यक्ती पडू नये म्हणून घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती, आणि त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात मानवनिर्मित पर्यावरणीय समस्या कारणे आणि उपाय या कार्यक्रमाचा भाग दुसरा, लेखन निवेदन प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक। हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यावयास हवी याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी.

0: घ्यावे. आपल्याला अनेकदा वाटते की वय झालं की पडणं साहजिक आहे, पण हे पूर्णपणे खरे नाही. पडणं ही वृद्धत्वाची अपरिहार्य गोष्ट नाही. अनेक वेळा योग्य काळजी घेतल्यास पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. ज्येष्ठ व्यक्ती पडल्यावर केवळ छोटी दुखापत होत नाही, त्यातून हाडांचे फ्रॅक्चर, विशेषतः कमरेचे फ्रॅक्चर, डोक्याला दुखापत इत्यादी होऊ शकते. त्यानंतर व्यक्तीची हालचाल कमी होते, आत्मविश्वास कमी होतो आणि हळूहळू ती व्यक्ती इतरांवर अवलंबून होऊ शकते. त्यामुळे फॉल प्रिव्हेंशन म्हणजे फक्त पडणे टाळणे नाही, तर ज्येष्ठ व्यक्तीचे स्वावलंबन आणि जीवनमान टिकवणे आहे. मग पडण्याची कारणे कोणती? पहिले म्हणजे शरीराचा तोल आणि स्नायूंची ताकद कमी होणे. त्यामुळे नियमित चालणे, योग्य व्यायाम आणि विशेषतः बॅलन्स अँड मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस महत्वाचे आहेत. दुसरे म्हणजे दृष्टी कमी होणे. चष्म्याचा नंबर योग्य आहे का, मोतीबिंदू किंवा इतर डोळ्यांचा आजार आहे का, याची नियमित तपासणी करावी. आणि तिसरे म्हणजे औषध. काही रक्तदाबाची औषधे, झोपेच्या गोळ्या, काही मानसिक आजारांची औषधे किंवा अनेक औषधे एकत्र घेतल्यामुळे चक्कर, गुंगी किंवा रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्ती घेत असलेल्या सर्व औषधांचा डॉक्टरांकडून वेळोवेळी आढावा घेणे महत्वाचे आहे. स्वतःहून औषधं बंद करू नये. आणि सर्वात महत्वाचे, एकदा पडलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. फक्त पाय घसरला होता असे समजून थांबण्याऐवजी पडण्यामागचं कारण शोधणं आवश्यक आहे. घरातील काही गोष्टी सुद्धा धोका वाढवू शकतात, जसे की घरात सैल गालिचे असणे, जमिनीवर पाणी सांडलेले असणे, अंधार असणे, बाथरूममध्ये आधार नसणे किंवा घरात अनावश्यक वस्तूंचा पसारा असणे. मग आपण सुधारणा काय करू शकतो? तर बाथरूममध्ये पकडण्यासाठी बार बसवून घ्यावेत. प्लास्टिक खुर्च्यांवर बसताना नेहमी खुर्ची पकडून बसावे, कारण हलकी असल्यामुळे खुर्ची पाठीमागं सरकून पडण्याचा धोका असतो. पायऱ्या वगैरेवरती लाईट असावेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पडण्याची भीती वाटते म्हणून हालचाल पूर्णपणे बंद करू नका. उलट हालचाल कमी झाल्यामुळे स्नायू आणखी कमजोर होतात आणि पडण्याचा धोका वाढतो. योग्य व्यायाम आणि सुरक्षित वातावरण यामुळे ज्येष्ठ व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने चालू शकतात. शेवटी एवढं सांगू इच्छिते, वय वाढणं थांबवता येत नाही, पण वयाबरोबर येणारे धोके कमी करता येतात. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना फक्त सावकाश चला असे सांगण्यापेक्षा त्यांना मजबूत ठेवणं, त्यांची दृष्टी आणि औषधांची तपासणी करणं आणि घर सुरक्षित ठेवणं ही खरी फॉल प्रिव्हेंशन आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रम मधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंदिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागामध्ये आपण मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना याविषयीचा भाग दुसरा ऐकूयात. याचं लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग दुसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण वायू प्रदूषण, त्याची समस्या आणि त्याचं वैज्ञानिक स्वरूप लक्षात घेऊयात. वातावरणातील घातक वायू, धुलीकण, धूर आणि सूक्ष्म कण यांचं प्रमाण आरोग्य आणि पर्यावरणाला हानी पोचवेल इतकं वाढलं की त्याला आपण वायू प्रदूषण असं म्हणतो. खरं म्हणजे वायूमध्ये ऑक्सिजन सारखा अत्यंत महत्वाचा असा एक घटक असतो जो आपला प्राणवायू म्हणून आपल्या शरीरासाठी सजीवांसाठी आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये अनेक प्रदूषक वाढत आहेत. त्यामध्ये मुख्यतः पार्टिक्युलेट मॅटर अर्थात PM 2.5 मायक्रॉन आणि PM 10 मायक्रॉन हे अतिशय

0: सूक्ष्म धूलिकण जे फुप्फुसाच्या खोल भागात जातात आणि त्यामुळे फुप्फुसाच्या अल्व्हिओलाय म्हणजे त्या बलूनसारखे स्ट्रक्चर असतात त्या परमनंटली त्यांना इजा होतो. सल्फर डायऑक्साईड हा कोळसा आणि काही औद्योगिक प्रक्रियांमधून उत्सर्जित होतो. नायट्रोजन ऑक्साईड हा वाहनांमधनं वीज प्रकल्प आणि उच्च तापमानावर ज्वलनातून तो निर्माण होतो. कार्बन मोनॉक्साईड अपूर्ण ज्वलनामुळे तयार होतो आणि अत्यंत विषारी आहे. तर भूपृष्ठीय ओझोन हा सूर्यप्रकाशात नायट्रोजन ऑक्साईड आणि अस्थिर सेंद्रिय संयोगाच्या रासायनिक अभिक्रियांमधून तयार होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार बाह्य आणि घरगुती वायू प्रदूषणाचा एकत्रित संबंध जगभरात दरवर्षी सुमारे 70 लाख अकाली मृत्यूशी जोडला आहे. अर्थात हा जागतिक अंदाज आहे. एखाद्या विशिष्ट शहरात एवढी मृत्यू होतात असं नाही, परंतु जगातच केवळ वायू प्रदूषणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. आता यांची मुख्य कारणांमध्ये विशेषतः वाहनामधून निघणारा धूर ज्यामध्ये SO2, NO2 आणि कार्बन डायऑक्साईड आहे, औद्योगिक चिमण्यांमधून उत्सर्जित होणारे वायू ज्यामध्ये आता मी म्हटल्याप्रमाणे पार्टिक्युलेट मॅटर 2.5, कार्बन कण, सूट वगैरे आहेत, कोळसा, लाकूड, काळी कचरा आणि इतर इंधनांचं ज्वलन, शेतातील पिकांचा अवशेष जाळणं आणि कचरा उघड्यावर जाळणं, बांधकामं, खाणकामं आणि त्यावरील रस्त्यातील धूळ, घरगुती स्वयंपाकासाठी अपुरा ज्वलनाची साधनं आणि एकूणच खराब वायुविजन असणं आणि डिझेल जनरेटर आणि औष्णिक वीज निर्मिती यातनं मोठ्या प्रमाणात ॲश आणि राख निर्माण होणं. आता याचे परिणाम काय होतात? तर विशेषतः दमा आणि फुप्फुसांचे आजार, हृदयवेगाचे आजार आणि पक्षघाताचा धोका देखील वाढतो. वनस्पतींच्या पिकांच्या पानावर परिणाम होऊन एकूण प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि प्रोडक्टिव्हिटी कमी होते. बऱ्याचदा SO2 NO2 अशा सारख्या गॅसेसमुळे आम्लवृष्टी, माती, जलस्रोत, वनस्पती आणि त्यामुळे इमारतींचं नुकसान होतं. काही प्रदूषकांमुळे धोकं आणि दृश्यमानता कमी होते आणि त्यामुळे अपघातामध्ये प्रचंड वाढ होते. हरितवायू परिणाम ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते आणि त्याच्या संदर्भात काय होतं ते आपण मागच्या भागात पाहिलं. आता या सगळ्यांवर वैज्ञानिक उपाय काय? तर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर ज्यामध्ये विद्युत क्षेत्राच्या सहाय्याने औद्योगिक धुरातील धुळीकण वेगळे केले जातात. खरं म्हणजे मोठ्या औद्योगिक संयंत्रात याचा आता वापर होतोच, परंतु आता दिल्लीसारख्या शहरामध्ये देखील त्याचा वापर करणं गरजेचं झालेलं आहे. स्क्रबर आणि फ्लू ग्लासचा उपचार ज्यामध्ये योग्य रासायनिक आणि किंवा द्रव प्रक्रियांद्वारे सल्फर डायऑक्साईड आणि इतर प्रदूषक हवेतून कमी करता येतात त्यासाठी अर्थात योग्य तंत्र निवडावं लागतं. हवेच्या गुणवत्तेचं वैज्ञानिक निरीक्षण करावं लागतं ज्यामध्ये पार्टिक्युलेट मॅटर 2.5 मायक्रॉन, NO2, SO2 आणि ओझोन मोजणाऱ्या केंद्रांद्वारे प्रदूषणाचे प्रमाण नोंदवता येतं आणि ते नोंदवल्यानंतर त्यावर उपाय करता येतात. खरं म्हणजे साधा आणि चांगला उपाय म्हणजे स्वच्छ वाहतूक आणि इंधनाचा वापर, ज्यामध्ये सार्वजनिक वाहतूक वाढवणे, विद्युत वाहनांची संख्या वाढवणे, वाहनांची नियमित तपासणी करणे, स्वच्छ स्वयंपाक इंधन आणि औद्योगिक उत्सर्जनाचं नियंत्रण करणं आणि यांचा एकत्रितपणे वापर करणं. यांचा निष्कर्ष काय? तर प्रदूषण निर्माण झाल्यानंतर ते काढून टाकण्यापेक्षा प्रदूषक निर्माण होण्याचं प्रमाण कमी करणं हे अधिक मूलभूत उपाय आहे. केवळ रस्त्याच्या कडेला झाडे लावणे किंवा मास्क वापरणे हे उत्सर्जन नियंत्रणाची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे हवा जी आपल्याला प्राणवायू देते तिचं प्रदूषण जीवघेणं ठरू शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये आजच्या भागात ऐकलात मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना भाग दुसरा. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आपण ऐकलेत. हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. सकाळचे ठीक 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया रूपरेषा काही क्षणातच. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. दिनविशेष जाणून घ्याल 7:20. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. भावधारा सकाळी 7:40. 8:40 करिअर मंत्रा या कार्यक्रमात फूड टेक्नॉलॉजी याविषयीची माहिती आपण ऐकाल. सहभाग आहे ग्रीष्मा पाटोळे यांचा. निवेदन केलं आहे कश्मीरा सावंत यांनी. सादर करते विवेक वानखडे. सकाळी 9 हिंदी चित्रपट

संगीताचा आपण आनंद घ्याल लखलख चंदेरी या कार्यक्रमात. 9:30 वाजता उमेद जीवनाची या कार्यक्रमाचा भाग पहिला मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 10:00 वाजता मराठी चित्रपट संगीत. 17:30 वाजता NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रही मेरा दिल. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 11:30 वाजता. कार्यक्रमात ऐकूया अन्नपदार्थ खाताना घ्यायची काळजी याविषयी अन्नसुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. दुपारी 12:00 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. कार्यक्रमात आपण ऐकू शकाल शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद. तसंच नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन सूत्रसंचालन केलं आहे सविता जेरे याने. सादरकर्ते सुमित शिल्पात, निर्मिती आकाशवाणी पुणे. 41:00 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत म्हणून घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. परिसर 2:10 या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात मानवनिर्मित पर्यावरणीय समस्या कारणे आणि उपाय भाग 2 लेखन आणि निवेदन प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा आपण आनंद घ्याल 2:05. आज आपण ऐकणार आहात पंडित रामदास पळसुले यांचं तबलावादन. आपण ऐकू शकाल त्यांनी तबल्यावर वाजवलेला राग 3 ताल.

आमच्या सायंकालीन सभेत गीतसंध्या 5:02. साडेपाच वाजता युवावाणी युवक दोस्तांसाठीचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. या कार्यक्रमात रंग माझा वेगळा या अंतर्गत युवा कीर्तनकार हरिभक्त परायण योगिता जाधव यांनी वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती या विषयावर सादर केलेलं कीर्तन आपण ऐकू शकाल. गीतबहार 6:10. रूपरेषा जाणून घ्याल संध्याकाळी 6:30. 6:35 आपण आनंद घ्याल लोकसंगीताचा. 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी धनंजय केतकर यांच्याशी ऋचा गद्रे यांनी साधलेला संवाद. निवेदन विद्या तावडे यांचं. 8:15 नाट्यसंगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है. 10:30 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम. आणि 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद निसार खान यांचं सतारवादन आपण ऐकू शकाल. त्यांनी सतारावर वाजवलेला राग मारू बिहाग. याशिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. ही होती रूपरेषा आमच्या आजच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं.

0: इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
1: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
0: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
2: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
3: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
4: नमस्कार श्रोत्या, आपण कुंवर सिंह नावाच्या एका व्यक्तिमत्वाची माहिती करून घेऊया. साधारणपणानं 1847 सकाळे, म्हणजे ह्या सगळ्या कथा आपण ऐकतो ह्या तुम्हाला लक्षात येतील 1820 ते 1867 या सालातल्या कथा आपण गेले 20-22 दिवस ऐकल्या. मग याच्यामध्ये 1818 पेशव्यांचं राज्य, मराठ्यांचं राज्य संपलं होतं, ते विसर्जित झालं होतं आणि ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार आपल्या देशावरती होतं. त्यांनी जवळजवळ संपूर्ण देशाचा कब्जा केला होता, अनेक राजांना मांडलिक बनवलं होतं आणि ते ह्या खंडप्राय देशावरती अगदी निर्भेदपणे सत्ता गाजवत होतं. आता ही सत्ता पूर्णपणानं जोमात नव्हती किंवा पूर्णपणानं जमली नव्हती, परंतु वेगवेगळ्या माध्यमांना वापरून आपली सत्ता मजबूत करायचं काम ईस्ट इंडिया कंपनी करत होती. तर या अशाच 1847 काळामध्ये धुळे जिल्ह्यातल्या अक्राणी तालुक्यामध्ये वसावणे नावाच्या एका व्यक्तीने बंड पुकारलं. आता हा वसावणे म्हणजे कोण? तर कुंवर सिंह हेच त्याचं नाव, कुंवर सिंह वसावणे. तर नंदुरबारला त्यावेळेला एक एजन्सी होती, म्हणजे ब्रिटिश सरकार एखाद्या प्रदेशाचं व्यवस्थापन करण्यासाठी एक व्यवस्था तयार करायची, त्याला एजन्सी म्हणत असत. तर तेव्हा भिल्ल एजन्सी म्हणून तिथे प्रशासकीय व्यवस्था बघायला होती आणि त्याच्यावरती एजंट काम करत होता. या भिल्ल एजन्सीच्या कामामध्ये एजंट सारखा हस्तक्षेप करतो हे काही जणांना पसंत नव्हतं, कारण त्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा येत होती, त्यांच्या हालचालीवरती निर्बंध येत होते, त्यांच्या सण समारंभावरती सरकारचं लक्ष एजंटामार्फत राहत होतं. या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येत होत्या आणि सर्वांना असं समजत होतं की आपलं स्वातंत्र्य संकुचित होत चाललं आणि एक ना एक दिवस हे आपलं स्वातंत्र्य नष्ट होणार आहे. आज जरी आपण गेलो धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अनेक भाग आपल्याला असे आढळतील जे दुर्गम आहेत आणि तिथे आदिवासी भिल्ल लोकांची वस्ती आपल्याला बहुसंख्येनं सापडेल. तर अशा गावामध्ये, अशा अक्राणी महालमध्ये हा उठाव होतो आणि त्याचं नेतृत्व कुंवर सिंह नावाचा माणूस करतो. आता ही जी क्रांती त्या प्रदेशामध्ये झाली, तिथली शासन व्यवस्था उलथवून लावण्यासाठी, तर ब्रिटिशांना त्याचा धसका बसला आणि ब्रिटिशांनी त्याला सांगितलं की एकदम हरवणं ब्रिटिशांना शक्य नव्हतं. तेव्हा ब्रिटिशांनी असा अल्टिमेटम दिला की तुम्ही जर शरण आलात तर तुम्हाला माफी दिली जाईल. परंतु कुंवर सिंह काही माफी मागायला तयार नव्हता, म्हणून त्यावेळेला पुण्यावरून जे सेनेचं मुख्यालय होतं तिथून, दक्षिण भारताचं मुख्यालय त्यावेळी पुण्याला असेल, तेव्हा तिथून घोडेस्वारांचं दल मागवलं गेलं आणि इतकं सगळं साधनसामग्री ब्रिटिशांनी तिथे तैनात केली या कुंवर सिंगचा पराभव करण्यासाठी. त्या अवस्थेत सुद्धा कुंवर सिंगनं ब्रिटिशांना जोरदार टक्कर दिली आणि त्या लढाईमध्ये, त्या चकमकीमध्ये कुंवर सिंग पकडला गेला. त्याला अर्थातच न्यायालयामध्ये ती केस चालली, सक्तमजुरीची शिक्षा दिली गेली. कुंवर सिंग वसावाला मुलगा होता, त्याचं नाव रामसिंग, आणि पुतण्या होत्या, त्याचं नाव सोनाजी. त्यांना ब्रिटिशांनी पकडलं, परंतु पुढच्या शिक्षणासाठी त्यांची काळजी घेऊन त्याला पुण्याला पाठवलं दोघांनी. पुण्याच्या त्यावेळेच्या कॉलेजामध्ये या दोघांनी, म्हणजे रामसिंग आणि सोनाजी, या दोघांनी चांगली प्रगती दाखवली. पण त्यानंतर त्या कॉलेजचे जे प्रमुख होते मेजर कँडी यांच्याशी या दोघांचंही भांडण झालं आणि तो वाद चांगलाच रंगला. कॉलेज सोडलं त्या दोघांनी आणि पुन्हा पळून आपल्या अक्राणी भागात आले. रामसिंगानं आपल्या वडिलांच्या शिक्षेनंतर जो नेतृत्वहीन समाज होता त्याचं नेतृत्व केलं आणि तिथला कारभार हातात घेतला, पण तोही गप्प बसला नाही. पुढे 1878 ब्रिटिशांनी पुन्हा एकदा मोहीम काढली, कुंवर सिंगचा मुलगा रामसिंगालाही पकडलं आणि त्यालासुद्धा जन्मठेपेची शिक्षा झाली. म्हणजे एका घराण्यामधल्या दोन पिढ्या देशासाठी समर्पित झाल्या.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात? हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

करिअर मंत्र या कार्यक्रमात आज सकाळी 8:40 आपण ऐकू शकाल फूड टेक्नॉलॉजी याविषयी माहिती. सहभाग आहे ग्रीष्मा पाटोळे यांचा, निवेदन आहे कश्मीरा सावंत यांचं आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, ट्यून करा 1143 kHz तुमचं आवडतं आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: पुण्यात वाहतूक व्यवस्थेत क्रांती आणण्याचा प्रयत्न करणारी चळवळ उभी करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व सक्रिय मार्गदर्शनाखाली कार्यरत डॉक्टर केशव नाना क्षीरसागर.
2: रिक्षा चालकांचे कल्याण व सन्मान. कोरोना काळात 100 ऑक्सिजन रिक्षा, रिक्षा मित्र, प्रीपेड रिक्षा उपक्रम, मोफत मेट्रो फीडर बस सेवा, 50 ट्रॅफिक वॉर्डनची फौज असे ऐतिहासिक उपक्रम नामदार चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली राबवणारे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत.
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो मालिका गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री 8 व शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.
3: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची 1000 नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. देवीची ही 1000 विशेषण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत.
4: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारणी संदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगानं पुढे नेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीनं समन्वय साधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. UPI व्यवहारांवरचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आणि संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार. आता सविस्तर बातम्या. राज्यातली शहरं कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस अर्थात CBG निर्मिती प्रकल्प उभारणीसंदर्भात कृती दल स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शक्य असेल तिथे राज्याच्या CBG धोरणानुसार

0: प्रकल्प उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सीबीजी प्रकल्प आढावा बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. या प्रकल्पांमुळे कचरा उचलण्यासाठी महापालिकांना करावा लागणारा खर्च वाचणार असून कचरामुक्त शहरांच्या उद्दिष्टाला चालना मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. सर्वच क्षेत्रातल्या उद्योगांच्या गुंतवणुकीसाठीच्या परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि युनायटेड किंगडम भागीदारीचा प्रारंभ करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते. गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगानं पुढे नेण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीनं समन्वय साधला जाईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं. या कार्यक्रमाला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी आणि युनायटेड किंगडमचे व्यवसाय आणि व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स उपस्थित होते. भागीदारीसाठी महाराष्ट्राची निवड ही आर्थिक ताकद, राजकीय स्थैर्य आणि नेतृत्व या निकषांवर केल्याचं युकेचे सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी सांगितलं. अनधिकृत इमारतींची बांधकामं आणि त्यांची बेकायदेशीर दस्त नोंदणी रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. ज्या इमारतींमधील त्रुटी दूर करून त्यांचं नियमितीकरण करणं शक्य आहे त्यांच्याबाबत नियमानुसार कार्यवाही केली जाईल. मात्र ज्या इमारती कायदेशीर करणं शक्य नाही त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राज्याच्या विविध भागात रेरा नोंदणी आणि आवश्यक परवानग्यांशिवाय इमारती उभारल्या जात असल्याच्या तक्रारी विधिमंडळात करण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही कठोर भूमिका घेतली आहे. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आहे. भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळानं समाजमाध्यमांवरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. आगामी सणांचा काळ लक्षात घेऊन यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं हा निर्णय घेतला असल्याचं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाई विरोधात सरसकट आदेश जारी करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मात्र ही कारवाई करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास कारवाई करू असं आश्वासनही न्यायालयानं दिलं. दिल्लीतल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी बेकायदा पद्धतीनं ताब्यात घेतल्याबाबतच्या याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी याचिकेतल्या दाव्यांबद्दल माहिती घेण्यासाठी वेळ द्यायची सरकारची विनंती न्यायालयानं मान्य केली. पुढची सुनावणी 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया तिहेरी तलाक पद्धत बंद करणाऱ्या कायद्याविषयी.
1: एक काळ असाही होता जेव्हा भारतातल्या मुस्लिम महिलेला तलाक हा केवळ एक शब्द 3 वेळा उच्चारून घटस्फोट दिला जाऊ शकत होता. त्यासाठी कोणतीही पूर्वसूचना किंवा कारण द्यायची गरज नव्हती. घटस्फोटानंतर तिला कुठलाही आधारही नसायचा. 2019 मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्यानं ही परिस्थिती बदलली. या कायद्यानुसार तत्काळ तलाक बेकायदेशीर ठरवण्यात आला आणि तो गुन्हा मानून त्यासाठी 3 वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. एवढंच नाही तर या कायद्यानं त्या महिलेला पोटगी मागण्याचा तसंच अल्पवयीन मुलांना स्वतःकडे ठेवण्याचाही अधिकार मिळाला. हा कायदा अंमलात आल्यानंतर केवळ 1 वर्षात तिहेरी तलाकच्या घटना 82% कमी झाल्या. भारतातल्या प्रत्येक महिलेला मग ती कोणत्याही धर्माची असो तिचा घटनात्मक अधिकार मिळाला पाहिजे हा पंतप्रधान मोदी यांचा विचार या कायद्यामुळे प्रत्यक्षात आला. आणि इतकी वर्ष कायद्याच्या संरक्षणापासून वंचित असलेल्या महिलांना घटनात्मक अधिकार मिळाले. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
2: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीजचा जॅकी 92-18 वाण. जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: ALH MK 3 हे प्रगत, स्वदेशी आणि वजनानं हलकं हेलिकॉप्टर काल भारतीय तटरक्षक दलामध्ये समाविष्ट झालं. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी तळावर त्याचं स्वागत करण्यात आलं.

0: आत्मनिर्भर भारत धोरणाअंतर्गत तटरक्षक दलाची स्वदेशी उड्डाण क्षमता वाढवण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: वयम रक्षामः या आपल्या ब्रीदवाक्यासह देशाच्या किनारपट्टीचं रक्षण करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात CG-875 हे स्वदेशी बनावटीचं ALH-MK3 म्हणजेच प्रगत आणि वजनाने हलकं हेलिकॉप्टर समाविष्ट झालंय. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी तळावर या हेलिकॉप्टरला पारंपरिक वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला. रत्नागिरीच्या कमांडिंग ऑफिसरनी हेलिकॉप्टरसह क्रू

0: धोका ओळखून त्याची प्रतिमा निर्मिती शक्य आहे. काही धोकादायक आढळल्यास त्याचा जलद आणि नेमका वेध घेण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये 12.7 मिलीमीटरची हेवी मशीन गन बसवण्यात आली आहे. या क्षमतेमुळे महाराष्ट्राच्या संवेदनशील किनारपट्टीवर देशाच्या सागरी हितसंबंधांचं रक्षण करण्याची तटरक्षक दलाची क्षमता लक्षणीयरित्या वाढणार आहे. अशी 5 हेलिकॉप्टर्स इथे तैनात होणार असून त्यातलं हे पहिलं हेलिकॉप्टर आहे. शोध आणि बचाव कार्य तसंच प्रदूषण नियंत्रण आणि इतर मोहिमा हाती घेण्याची तटरक्षक दलाची क्षमताही यामुळे वाढणार असल्याचं दलाने म्हटलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पशुधनासाठी हिरवा आणि वाळलेला चारा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार आहे. या अभियानात चारा जतन, पीक अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावर प्रक्रिया, मुरघास निर्मिती आणि पर्यायी चारा उत्पादन याबाबत पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केलं जाईल. पशुसंवर्धन आयुक्त डॉ किरण पाटील यांनी या संदर्भात प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून उपलब्ध चारा सुरक्षित ठेवावा, पीक अवशेषांची नासाडी टाळावी आणि त्यावर योग्य प्रक्रिया करून सकस चारा निर्मितीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलं आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यात जलसंपदा विभाग आणि कृषी विभागानं पीक पद्धतीत बदल, कृषी उत्पादकतात वाढ आणि पाण्याचं योग्य नियोजन याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये बैठका, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीनं वापर, आधुनिक सिंचन पद्धती आणि सुधारित पीक नियोजन याविषयी माहिती देण्यात आली. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर इथं वनविभागानं दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला असून श्रमदानातून 28 वनराई बंधारे बांधले आहेत. वनक्षेत्रामधील नैसर्गिक पाणी स्रोतांवर सुमारे 225 वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल विलास पवळे यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयसीसीनं सप्टेंबर महिन्यासाठी जाहीर केलेल्या गुणानुक्रमात भारताच्या महिला संघातील सलामीची फलंदाज शेफाली वर्मा आणि पुरुष संघाचा कर्णधार शुभमन गिल सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरले आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारणीसंदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगानं पुढे नेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीनं समन्वय साधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आणि संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
3: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
4: अरे वा, माझे इतके पॉइंट कसे आले?
5: बस हेच विचारा, वाय?
6: रिवॉर्ड पॉइंट च्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
7: तुमचा सायबर रक्षक.

14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर इथे बौद्ध धर्मात आजच्याच दिवशी प्रवेश केला. आजचा दिवस हा जागतिक मानक दिन अर्थात वर्ल्ड स्टँडर्ड्स डे म्हणूनही ओळखला जातो. 1998 आजच्याच दिवशी विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला. 14 ऑक्टोबर रोजी झालेले जन्म ऐकूया. 1924 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला. 1931 मेहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचाही जन्म आजच्याच दिवशी झाला. लेखक सुभाष भेंडे यांचा जन्म 1936 14 ऑक्टोबर रोजी झाला. तर इटावा घराण्याचे सतारवादक उस्ताद शाहिद परवेज यांचा जन्म 1958 झाला. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर याचा जन्म 1981 14 ऑक्टोबर रोजीचा. 1947 साली 14 ऑक्टोबर रोजी साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण तथा तातासाहेब केळकर यांचं निधन झालं. 1953 संतती नियमन आणि लैंगिक शिक्षणासाठी विचार प्रवर्तन आणि प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचं निधन झालं. 1993 वालचंद उद्योग समूहाचे अध्यक्ष वालचंद हिराचंद दोषी यांचं निधन आजच्याच दिवशी झालं. तर इतिहासकार विचारवंत संशोधक सेतू माधवराव पगडी यांचं निधन झालं 1994 रोजी आजच्याच दिवशी. दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत.

0: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाका सराफ ज्वेल्स सोबत.
1: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
0: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूपाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827.
2: श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मागील भागात आपण मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वन पर्यटनाबाबत धैर्यशील पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली. जंगलांचं संरक्षण करायचं असेल तर वन विभागाच्या प्रयत्नांसोबतच स्थानिक नागरिकांचा सहभाग, गावकऱ्यांचं सहकार्य आणि समाजाची जागरूकताही अत्यंत महत्वाची आहे. श्रोते हो, उन्हाळ्याच्या काळात जंगलातील वणव्यांचं आव्हान वाढतं. याच अनुषंगानं आजच्या या अंतिम भागात आपण वणवा प्रतिबंध, वनसंवर्धनातील लोकसहभाग, जैवविविधता संवर्धन आणि तरुणांची भूमिका याबाबत जाणून घेणार आहोत.

0: पाटील सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, उन्हाळा आला की जंगलातील वणव्यांची चिंता वाढते. वणवा रोखण्यासाठी किंवा वणवा लागलाच तर त्यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाची तयारी कशी असते?
1: आपल्याकडं फॉरेस्ट फायर अलर्ट सिस्टम आहे, ज्यामध्ये फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया ही आपली संस्था आहे, ज्याच्याकडून सगळे जे फायर अलर्ट्स असतात त्यांचं मॅपिंग केलं जातं. ती माहिती राज्यस्तरावरती येते ऑनलाईन फॉर्ममध्ये, आणि त्यानंतर प्रत्येक DCF यांना त्यांची माहिती जाते, प्रत्येक गार्डपर्यंत त्यांच्या मोबाईलवर अलर्ट येतात. त्यामुळे ही अलर्ट सिस्टीम आपली खूप चांगली आहे, ज्यातनं आम्हाला खूप कमी वेळेत समजतं. आणि अलर्ट आल्यानंतर आपण जागेवरती जाऊन तो वणवा विझवण्यासाठी फायर ब्लोवर्स असतील, फायर बीटर्स असतील, अशा संसाधनांचा, काही ठिकाणी पाण्याचा असा वापर करून आपण वणवे थांबवतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतो. आणि प्रिव्हेंशन म्हणून आपल्याकडे फॉरेस्टमध्ये आपण फायर लाईन्स पण घेतो. फायर लाईन्समध्ये दोन वन क्षेत्र आणि मालकी क्षेत्र याच्यामधला एरिया किंवा दोन फॉरेस्टच्या कंपार्टमेंटमधला एरिया हा जाळला जातो. आणि हे प्रिव्हेंशन मेजर्स आपण जनरली नोव्हेंबरच्या आसपास करतो, कारण की उन्हाळ्याच्या काळामध्ये वणवे जास्त लागतात, त्यामुळे देखील वणव्याचं प्रमाण कमी असतं.
0: सर, सध्या राज्यभरात दुष्काळ सदृश परिस्थिती दिसून येते, मग अशा परिस्थितीमध्ये वन विभागाची तयारी कशी असते?
1: सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे पाण्याचं महत्व खूप जास्त आहे, आणि सगळे पाण्याचे स्रोत हे जंगलामध्ये आहेत. मोठे मोठे डॅम्स आहेत, त्यांना जंगलाचं कॅचमेंट आहे, तिथून पाणी येतं. आणि तिथून मुंबईसारखं शहर असेल, कोल्हापूरसारखं शहर असेल, तर यांना पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे ह्या जंगलाचं संवर्धन म्हणजेच पाण्याचं संवर्धन आहे असं मला वाटतं. त्यासाठी जंगलामध्ये जे मोठे मोठे चेक डॅम्स असतील, सिमेंट नाला बांध असतील, तर ते बांधण्यासाठी आम्ही एकूण राज्यस्तरावरती आणि कोल्हापूरमध्ये पण आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर लोकसहभाग खूप महत्वाचा आहे, त्यासाठी आपण कोल्हापूरमध्ये 250+ वनराई बंधारे आपण 3 दिवसामध्ये बांधण्याचं देखील नियोजन केलं आहे. त्यामध्ये स्थानिक लोक असतील, त्यानंतर संयुक्त वन व्यवस्थापन समिती असतील किंवा युवक असतील, या सगळ्यांना समावेश करून घेणार आहे.
0: अच्छा, मग या स्थानिक समित्यांचा सहभाग वाढवण्यासाठी म्हणजे वनसंवर्धनाच्या कामात सुद्धा गावकरी आणि स्थानिक समित्यांचा सहभाग वाढवण्यासाठी वन विभागाकडून कोणते प्रयत्न केले जात आहेत?
1: यासाठी प्रत्येक गावामधले जे तरुण लोक आहेत मोस्टली, की ज्यांना जंगलाविषयी आत्मीयता आहे, किंवा शाळेतली मुलं आहेत जे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकतात, किंवा शिक्षक आहेत, तर त्या लोकांना जाऊन उद्बोधन करणे. आणि 250 वनराई बंधारे म्हणतो जे कमी खर्चिक असतात आणि स्थानिक लेवलवर बांधले जाऊ शकतात, तर त्याबाबत आपण लोकांना ट्रेनिंग पण दिलं आहे आमच्या स्टाफला. तर 3 दिवसामध्ये आपण ह्या गावातल्या लोकांना गोळा करून हे 250 बंधारे मांडणार आहे. प्लस तसेच सगळ्या राज्यस्तरावरती बांधले गेले तर जे खारुताईचा छोटासा वाटा आहे तो प्रत्येकाने उचलला तर आपण ह्या संकटाला तोंड देऊ शकतो असं मला वाटतं.
0: हो, खरंय सर. सर, जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासमोर शिकार हा एक मोठा धोका आहे, मग शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते?
1: शिकार हा काही ठिकाणी तिथल्या संस्कृतीचा पार्ट म्हणून आलेला आहे आपल्याकडे, तर त्या ठिकाणी आत्ता आणि पूर्वीची जर आपण या दोन्ही गोष्टीला फरक पाहिला तर आत्ता लोकांचं बरंचसं उद्बोधन झालं आहे. आणि याबरोबर वन विभागाने केलेल्या कारवाई असतील तर आपण मागच्या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80 जास्त ऑफेन्सेस रजिस्टर केले, तर त्यापैकी बरेचसे शिकारीचे ऑफेन्सेस आहेत. आणि शिकारीला वन्यजीव कायदा 1972 झालाय, तर त्याच्या अंतर्गत चांगली शिक्षा पण आहे. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी वन विभागाकडून रात्र गस्त असेल, जे पेट्रोलिंग म्हणतो ते आपण कंटिन्युअसली करत असतो. आमची कमांड कंट्रोल रूम आहे, त्या ठिकाणी 1920 हा आमचा हेल्प नंबर आहे, तर त्याच्यावरून कंटिन्युअसली कॉल येत असतात, तर त्याचा फॉलोअप आपण घेत असतो. आणि आम्ही सगळे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. पोलिसांच्या बरोबर आमची टायगर सेल आहे, त्यांची रिसेंटली कोल्हापूर सर्कलची माननीय IG साहेब आणि CCF कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये टायगर सेलची मीटिंग पार पडली. तशी प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी टायगर सेलची मीटिंग पार पडते. याच्यामध्ये शिकार, शिकारी अशा गोष्टीवरती काही मार्ग शोधता येतील काय अशा चर्चा, ट्रेनिंग्स वगैरे होतात.
0: अच्छा सर, वन्यजीवांच्या संरक्षणामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर त्या व्यक्तीनं वन विभागाला माहिती देण्यासाठी काय करावं, किंवा नागरिकांकडून मिळणारी माहिती या कारवाईमध्ये कशा पद्धतीनं महत्वाची ठरते?
1: मॅडम, खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शिकार आपण थांबवू पण शकत नाही. आणि आपल्या संविधानामध्ये

0: एन्व्हायरमेंटल ड्युटीजमध्ये वन्यजीवांचं संरक्षण हे आपली एक ड्युटी आहे हे मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी. आणि आता बऱ्याचशा लोकांना, जसे लोक ताडोबा फिरायला जातात, आपल्याकडे राधानगरी फिरायला जातात, तर जंगल तिथले टायगर असतील, हत्ती असतील किंवा जे वन्य प्राणी आहेत ते पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी आणि जनरेशन झेड जे आपण म्हणतो या सगळ्यांच्यामध्ये एक आत्मीयता नक्कीच आता तयार झालेली आहे. आणि हे लोक स्वतःहून आम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या तर ते माहिती देतात आम्हाला डायरेक्टली. आमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसेस असतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, किंवा 1926 आमचा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावरती देखील काही लोक माहिती देतात. तर ह्या अशा केसेस आल्यानंतर आम्ही त्यांची प्रॉपर इन्क्वायरी करतो आणि आमचा डेटाबेस आहे, आमचे स्टाफ आहे, तो फील्डवरती जाऊन अशा ठिकाणी जी लोकांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे ह्या गोष्टी करत असतो. आणि सायमल्टेनियसली आम्ही लोकांमध्ये उद्बोधन पण करत असतो की शिकारी किंवा शिकार ही गोष्ट आहे ही समाजासाठी किंवा जंगलासाठी पण चांगली नाही आहे, त्याच्यापेक्षा आपण वन्य प्राण्यांचं संरक्षण संवर्धन केले पाहिजे. चिमण्यांसाठी घरी कृत्रिम घरटी आहेत ती लावली पाहिजेत, घरामध्ये एक छोटीशी पाण्याची जरी बशी बनवून ठेवली तर त्यातनं पण आपण छोट्या छोट्या जीवांचं संरक्षण संवर्धन करू शकलो, तर ते पण खूप आपली जी ड्युटी आहे तर त्याबाबतचं पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन होईल असं मला वाटतं.
1: हो सर, अत्यंत महत्वाची माहिती सर आपण दिलीत. सर, जंगलांमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि वन्यजीवांचं वास्तव्य असतं. ही समृद्ध जैवविविधता पुढच्या पिढ्यांसाठी जपण्यासाठी वन विभागाकडून कोणते विशेष उपक्रम राबवले जात आहेत?
0: आपल्याकडे पक्षी, वनस्पती आणि वन्यजीव यांची खूप मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आहे, तर त्यांचं संवर्धन करण्यासाठी वन विभागाबरोबर तिथल्या स्थानिक लोकांचा देखील खूप महत्वाचा रोल आहे. कारण ही संपत्ती राष्ट्रीय संपत्ती आहे, सगळे वन्यजीव असतील आणि आपल्या कायद्यात असं मेन्शन केलेलं आहे वन्यजीव कायद्यामध्ये पण, तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. वन विभाग काम करत असतं पण जसं आपण मेन्शन केलं की शिकारी असतील किंवा अवैध वृक्षतोड असेल अशाविषयी लोकांनी त्यात स्वतः थांबवणं आणि वन विभागाला माहिती देणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण स्पेसिफिक वन्यजीव सप्ताह असेल किंवा पक्षी सप्ताह असेल किंवा आग विरोधी सप्ताह असेल अशा वेळी लोकांमध्ये पोहोचतो आणि जागरूकता करतो की आम्ही, आम्हाला त्याच्याविषयी माहिती द्या आणि आम्ही त्याच्याविषयी कारवाई पण करतो.
1: अच्छा सर, याला जोडूनच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना जाण्या येण्यासाठी म्हणून असं काही वन विभागाकडून काही सोय केली आहे का?
0: आपल्याकडे कोल्हापूरचा विचार केला तर राधानगरी अभयारण्य आहे, त्या ठिकाणी फार पूर्वीपासून दाजीपूरची सफारी फेमस आहे. गवे पाण्याश्री लोक इथं परदेशातून पण येतात, तर त्यासाठी कोल्हापूरमधून पण विशेष बस सेवा वन्यजीव विभागाकडून उपलब्ध करून दिली जाते मागणीनुसार. याशिवाय आपण सुरंगी गेट आहे दाजीपूरपासून जवळ, त्या ठिकाणी नवीन सफारी आपण चालू करण्याचं नियोजन आहे. याशिवाय आपलं चांदोली अभयारण्य खूप जवळ आहे आपल्या कोल्हापूरपासून, तर त्या ठिकाणी पण सफारी आता नव्याने सुरू होत आहे. तर अशा 2 ते 3 ठिकाणी सफारी नव्याने सुरू होत आहेत आणि त्या कोल्हापूरपासून जाण्या येण्यासाठी बसेसचा ऑप्शन वन्यजीव विभागाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
1: अच्छा, खूप छान. कार्यक्रमाच्या समारोपाकडे येताना, जंगल, वन्यजीव आणि निसर्ग ही आपली सामूहिक संपत्ती आहे. निसर्गाशी नातं जपण्यासाठी आणि वनसंवर्धनात सहभागी होण्यासाठी आपण नागरिकांना, विशेषतः तरुणांना काय आवाहन कराल?
0: नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं मला वाटतं. कारण की इफ नॉट वी देन हू, आणि इफ नॉट हेअर देन वेअर, आणि इफ नॉट नाऊ देन वेन. आय थिंक दिस इज द राईट टाईम, ही महत्त्वाची वेळ आहे आपल्या सगळ्यांना. आता कळतं झालं की आपण आता जंगलाला वाचवायला पाहिजे, तर त्यासाठी जितकं जास्तीत जास्त आपल्याला योगदान देता येईल तेवढं दिलं पाहिजे. प्रत्येकानं 5 तरी झाडं लावली पाहिजेत दरवर्षी, आणि जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात वन्यजीव अभयारण्य असतील, जसे ताडोबासारखे अभयारण्य असतील, पेंच असेल, जिम कॉर्बेट असेल, अशा ठिकाणी भेटी दिल्या पाहिजेत, जेणेकरून निसर्ग संवर्धन आणि ही चळवळ आहे पर्यटन याच्याविषयी त्यांना माहिती मिळेल आणि एकत्रित लोकांचा सहभाग आणि ह्याच्याविषयी जागरूकता वाढेल. आणि आपण आपल्या जंगलांना, जंगलावरती जे डिपेंडेंट आहे म्हणजे आपलं पाणी, त्यानंतर आपल्याला मिळणारे जो ऑक्सिजन आहे, त्यानंतर आपल्याला मिळणारं सगळं जे निसर्गातनं शांती जी मिळते, पीस ऑफ माइंड, हे सगळं आपल्याला मिळू शकेल असं मला वाटतं. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सवदकडा धबधबा असेल, त्याशिवाय चंदगड, आजरा इथले बरेच तिलारीचं धरण आहे आणि व्ह्यू पॉईंट्स आहेत, त्यानंतर पन्हाळा पावनखिंडाचा ट्रेक रूट आहे, बरकीचा धबधबा आहे, अशा सुंदर पर्यटन स्थळांना जास्तीत जास्त आपण भेटता येईल.
1: हो, निश्चितच सर. श्रोते हो, आपल्या तीनही भागांच्या संवादातून राज्याच्या समृद्ध वनसंपदेचं

0: महत्व आणि वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी आपण धैर्यशील पाटील सरांकडून जाणून घेतलं. त्याचबरोबर मानव आणि वन्यजीव यांच्यामधील संघर्ष कमी करण्यासाठीचे प्रयत्न, वनपर्यटनाचा विकास, लोकसहभाग, वणवा प्रतिबंध आणि जैवविविधतेचं संवर्धन याबाबत अत्यंत महत्वाची अशी माहिती आपल्याला कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील सरांकडून घेतली. सर, या विशेष संवादासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या श्रोत्यांना अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, जंगल वाचलं तरच वन्यजीव आणि जैवविविधता वाचेल आणि पर्यावरणाचं संतुलन टिकून राहील. निसर्गाशी असणारं आपलं नातं केवळ भावनेचं नाही तर जबाबदारीचं सुद्धा आहे. निसर्गाचं संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. जंगलात फिरायला जाऊया, निसर्गाचा आनंद घेऊया, पण हा आनंद घेताना निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करूया आणि पुढच्या पिढ्यांसाठी हिरवागार समृद्ध निसर्ग जतन करूया. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. श्रोते हो, जंगलामुळेच निसर्गाचं चक्र सुरळीत राहतं आणि मानवाला शुद्ध ऑक्सिजन मिळतो. अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीवांना जंगलामुळेच सुरक्षित आश्रयस्थान मिळतं. जर जंगल नष्ट झालं तर जीवन संपून जाईल, म्हणून एकच ध्यास, जंगल संवर्धनाचा विकास.

1143 किलो हर्ट्सवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत तुमचा आवडता कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाची सुरुवात करूया शांता शेळके यांच्या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनेने. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, लग्नाचं वय झालेली तरुणी तिच्या मनातल्या लग्नाबद्दलच्या आपल्या जोडीदाराबद्दलच्या उत्कट भावना आणि हातातल्या भातुकलीच्या खेळण्यांकडून खऱ्या संसाराकडे होणाऱ्या तिच्या मनातल्या भावनांचा प्रवास खरंच किती सुंदर वर्णन केलं आहे ना. अशाच सुंदर सुंदर गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोतच आपल्या भावधारा या कार्यक्रमात, मात्र या छोट्याशा जाहिरात विश्रांतीनंतर.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
4: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
5: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
4: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
5: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
4: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम वाटी लागू.

सहज हसुने पाहतेस श्रोते हो, सुरेश वाडकर यांनी गायलेली ही रचना होती. मंगेश पाडगावकर यांची संगीतबद्ध केली होती शांक नील यांनी. श्रोते हो, नितीन आखवे या गीतकाराने अतिशय उत्तम अजरामर म्हणता येतील अशा काही गीतरचना दिल्या आहेत. मी राधिका, मी प्रेमिका, कधी रिमझिम झरणारा ऋतू आला, अतिशय तरल आणि सतत ओठांवर गुणगुणत राहतील अशा त्यांच्या या रचना. त्यापैकीच एक रचना आहे फुलले रे माझे क्षण फुलले रे. आशा भोसले यांच्या स्वराने हे गीत आजही आपल्या मनात ठसलेलं आहे. या गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी. कार्यक्रमात ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

उमाकांत काणेकर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती श्रीकांत ठाकरे यांनी आणि ही रचना गायली होती शोभा गुरटू यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: player Arnaud Mahla 2-0 and will now face Alex Lenier in the round of 16. P.V. Sindhu bowed out after a close battle against Yuan Li of Germany. Lakshya Sen also exited in the first round. India's doubles campaign will begin today with Sattvik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty and Tressa Jolly Gayatri Gopichand in action in the men's and women's draws. And now for a look at today's newspapers, it's over to Shagun Chopra.
1: Thank you, Pramod. India, a trusted partner in weaponized world, says PM Modi, headlines the Hindustan Times. Asian Age headlines, power to empower, key to India's rise, says Modi. Most papers report on the story of Amit Shah hitting out at the opposition, saying the NDA will return to power with a resounding victory in 2029. The Tribune says, nation is watching Rahul trying to save infiltrators and his vote bank, says Shah. Most papers also report on Nandan Nilekani speaking about question paper leaks at the Bloomberg New Economy Forum 2026 in Delhi. The Hindu says, generate questions at last minute to prevent paper leaks, says Nilekani. While the Times of India in a story says, last minute paper generation can kill incentive to leak, says Nilekani. And finally, a story in the Statesman says, 10 to 5 job, desk and a laptop. Once a feared Maoist, now university official. The paper adds that 70-year-old M. Venugopal, carrying a bounty of 6 crores on his head, left the Maoist top ranks and walked out to surrender exactly a year ago. And with that, it's back to you, Pramod.
0: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to address Brihattar Bharat International Conference in New Delhi today through video message. BIMSTEC nations strongly condemn terrorism and violent extremism in all its forms and manifestations, including cross-border terrorism. External Affairs Minister S. Jayashankar says India-US trade talks are heading in the right direction and a deal is being ironed out. U.S. Secretary of State Marco Rubio to visit India next week to strengthen energy cooperation and strategic partnership. 13 people killed in boat tragedy in Raghupur Diara area of Vaishali district in Bihar. And in cricket, 4th T20 international between India and the West Indies to be played in Hyderabad this evening. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 22 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेने आणि अंतिम टप्प्यात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप. जाहीरनाम्यामध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध. आणि डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांचा संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातील राघोपूर दियारा भागात काल रात्री गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रामुख्यानं अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वैशालीच्या जिल्हाधिकारी वर्षा सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की राघोपूर इथं गंगा नदीत बोटीतून 20 लोक प्रवास करत होते आणि ते एका भोजन समारंभासाठी जात होते. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोट दुर्घटनेतील जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि प्रत्येक जखमी व्यक्तीसाठी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून आंध्र प्रदेशच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात असून आज संध्याकाळी त्या विजयवाडा इथं श्री कनक दुर्गा

मंदिरात जाऊन दर्शन घेतील. उद्या राष्ट्रपती विजयवाडा इथं राष्ट्रीय सरस मेळा 2026 उद्घाटन करतील. हा मेळा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकार यांनी आयोजित केला असून 30 अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्वयंसहायता गटाच्या 1500 अधिक महिला यामध्ये सहभागी होत आहेत. या मेळ्यामध्ये विविध राज्यातील पारंपरिक हस्तकला उत्पादनं आणि प्रादेशिक खाद्यपदार्थांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात काल द्विपक्षीय संबंधांबद्दल दूरध्वनीवरून चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारीच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ठोस निष्पन्न साध्य करण्याच्या दिशेनं काम करण्यावर यावेळी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. यामध्ये व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि परस्पर जनसंपर्क यांचा समावेश आहे. भारत आणि कॅनडा मिळून अधिक स्थिर आणि समृद्ध जगाच्या निर्मितीसाठी योगदान देत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद काल संध्याकाळी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाल्या. या दौऱ्यादरम्यान त्या आज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कौशल्य विकास उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांची भेट घेणार आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेनं जात असून सध्या या कराराला अंतिम स्वरूप दिलं जात असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्लीत ब्लूमबर्ग इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. भारत आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांमध्ये या कराराबाबत बोलणी सुरू असून व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटींची प्रक्रिया पुढच्या टप्प्यावर पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं. इथून पुढे प्रत्येक देशाला अमेरिकेसोबतचे आपले संबंध नव्यानं जुळवून घ्यावे लागणार असून त्याबाबत फेरविचार करावा लागणार आहे असं जयशंकर यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप झाला. यावेळी सदस्य देशांच्या वतीनं नवी दिल्ली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये बिमस्टेक राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. दहशतवाद आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या हिंसक आणि अतिरेकी वृत्तीचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सर्वसमावेशक आणि शाश्वत मार्गानं लढून त्याचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आजपासून नवी दिल्ली इथं बृहत्तर भारत जगभरातील भारताचे सांस्कृतिक संबंध या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत 50 देशातील प्रतिनिधी, राजदूत आणि अभ्यासक एकत्र येऊन भारताचे उर्वरित जगाशी असलेले ऐतिहासिक आणि समकालीन सांस्कृतिक संबंध यावर चर्चा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आहे. भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळानं समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. आगामी सणांचा काळ लक्षात घेऊन यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं हा निर्णय घेतला असल्याचं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोलकाता इथं दुर्गापूजेची तयारी उत्साहात सुरू आहे. रंगीबेरंगी पूजा मंडप, विद्युत रोषणाई आणि संगीत यांनी वातावरणामध्ये जल्लोष निर्माण केला आहे. या उत्सवी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आणि खरेदीसाठी नागरिकांची रस्त्यावर गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. प्रशासनानंही वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. दक्षिण आफ्रिकेत कांगोमध्ये इबोला रोगाचा प्रसार झपाट्यानं होत असून या उद्रेकात आता बाधित रुग्णांची संख्या 9000 वर गेली आहे तर मृतांचा आकडा 4300 पेक्षा जास्त झाला आहे.

0: सात प्रांतांमध्ये पसरलेला हा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. सामुदायिक संसर्ग हा आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय असून ताज्या अहवालामध्ये 88 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा उद्रेक अधिकाधिक समुदायांमध्ये पसरत असल्यानं नवीन हॉटस्पॉट तयार होत असून आता सात प्रांतांमधील 65 आरोग्य विभाग याच्या विळख्यामध्ये आले आहेत. डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांनी आपल्या सलामीच्या सामन्यामध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तन्वीनं एका रोमांचक लढतीमध्ये जपानच्या नात्सुकी निदैराचा 2-1 पराभव केला. आता तिचा सामना जर्मनीची खेळाडू इव्हॉन ली हिच्याशी होईल. किदांबी श्रीकांतनं फ्रान्सचा बॅडमिंटनपटू अर्नो मर्केलचा 2-0 पराभव केला. दरम्यान भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन हे पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज हैदराबाद इथं चौथा T20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 सुरू होईल. गेल्या रविवारी इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यामध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा 14 पराभव केल्यानंतर या 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेने आणि अंतिम टप्प्यात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप. जाहीरनाम्यामध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध. आणि डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांचा संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम करिअर मंत्रा. आज आपण ऐकणार आहोत फूड टेक्नॉलॉजी याविषयीची माहिती. सहभाग आहे ग्रीष्मा पाटोळे यांचा. निवेदन कश्मीरा सावंत यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: सूरज

0: करियर मंत्रा,
1: सफलता की मंजिल
0: और सपनों की नई उमंग, आकाशवाणी के संग। निवेदन कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखड़े, निर्मिति आकाशवाणी रत्नागिरी।
2: श्रोते हो नमस्कार। करियर मंत्रा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, अन्न ही आपल्या आयुष्यातली एक मूलभूत गरज आहे, पण आपल्या ताटामध्ये येणाऱ्या अन्न पदार्थांचा प्रवास हा शेतापासून आपल्या घरापर्यंत नेमका कसा होतो, अन्न पदार्थांची गुणवत्ता कशी काय टिकवली जाते, त्यांची सुरक्षितता, चव आणि पोषण मूल्य जपण्यासाठी कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमागे असलेल्या विज्ञानामधून करिअरच्या अशा कोणकोणत्या संधी निर्माण होतात, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात ती म्हणजे फूड टेक्नॉलॉजी अर्थात अन्न तंत्रज्ञान या क्षेत्रामधून।

आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, पॅकेज्ड फूड, दुग्धजन्य पदार्थ, तयार खाद्यपदार्थ आणि अन्नाची सुरक्षितता यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे अन्नाचं उत्पादन, प्रक्रिया, साठवण, गुणवत्ता, नियंत्रण आणि वितरण या प्रत्येक टप्प्यावर फूड टेक्नॉलॉजी तज्ज्ञांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. ज्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड, संशोधनाची जिज्ञासा आणि अन्न क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते अशा विद्यार्थ्यांसाठी फूड टेक्नॉलॉजी हे क्षेत्र करिअरच्या अनेक नव्या संधी उपलब्ध करून देऊ शकते. आजच्या या भागामध्ये अन्न विज्ञान या रंजक विश्वाची अधिक ओळख करून घेऊया. फूड टेक्नॉलॉजी म्हणजे अन्न तंत्रज्ञान. अन्न पदार्थांचं उत्पादन, प्रक्रिया, साठवण, पॅकेजिंग, गुणवत्ता नियंत्रण आणि सुरक्षितता यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करणारं एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजेच फूड टेक्नॉलॉजी. श्रोते हो, आपण दररोज दूध, दही, चीज, बिस्किटं, ब्रेड, फळांचे रस, सॉस, जॅम असे अनेक प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ वापरतो. हे पदार्थ तयार करत असताना त्यांची गुणवत्ता, चव, त्यांच्यातली पोषण मूल्य आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर केला जातो. जसं की दूध जास्त काळ टिकावं म्हणून पाश्चरायझेशन तंत्रज्ञान वापरलं जातं. फळं आणि भाज्या टिकावी यासाठी शीतगृह, निर्जलीकरण अशा प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. अन्न पदार्थ खराब होऊ नयेत, जास्त काळ टिकून राहावेत यासाठी योग्य पॅकेजिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अन्नामध्ये भेसळ आहे का, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हानिकारक घटक आहेत का हे तपासण्यासाठी गुणवत्ता चाचण्या घेतल्या जातात. फूड टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना अन्न प्रक्रिया, अन्न टिकवण्याच्या विविध पद्धती, अन्न सूक्ष्मजीवशास्त्र, अन्न रसायनशास्त्र, अन्न गुणवत्ता नियंत्रण, अन्न पॅकेजिंग, नवीन अन्न पदार्थ निर्मिती आणि अन्न सुरक्षितता आणि नियम या विषयांचा अभ्यास करता येतो. या क्षेत्रामध्ये पदवी घेतल्यानंतर अन्न निर्मिती उद्योग, प्रयोगशाळा, संशोधन संस्था, गुणवत्ता नियंत्रण विभाग आणि सरकारी यंत्रणा अशा विविध ठिकाणी काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात. सर्वप्रथम फूड टेक्नॉलॉजिस्ट. अन्न पदार्थांच्या उत्पादन प्रक्रियेवर काम करणं, उत्पादनाची गुणवत्ता सुधारणं आणि अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणं हे फूड टेक्नॉलॉजिस्टचं काम असतं. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल अनालिस्ट. अन्न पदार्थांची गुणवत्ता तपासणं, प्रयोगशाळेतील चाचण्या करणं आणि उत्पादन निर्धारित मानकांनुसार आहे का हे तपासणं हे क्वालिटी कंट्रोल अनालिस्टचं काम असतं. त्यानंतर फूड सेफ्टी ऑफिसर. अन्न सुरक्षेशी संबंधित तपासणी आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित काम करतो तो फूड सेफ्टी ऑफिसर. मात्र या पदासाठी आवश्यक पात्रता, मान्यताप्राप्त शिक्षण आणि भरतीचे निकष संबंधित अधिकृत नियमांनुसार पूर्ण करावे लागतात. यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह. नवीन अन्न पदार्थ विकसित करणं, सध्याच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करणं आणि नवीन प्रक्रिया तंत्रज्ञानावर संशोधन करण्याचं काम रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह करत असतो. त्यानंतर प्रॉडक्शन सुपरवायझर. अन्न निर्मिती कारखान्यांमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरळीतपणे चालते आहे का, स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकून आहे का यावर देखरेख ठेवण्याचं काम प्रॉडक्शन सुपरवायझरचं असतं. यापुढची भूमिका फूड पॅकेजिंग टेक्नॉलॉजिस्टची. अन्न पदार्थांच्या स्वरूपानुसार योग्य पॅकेजिंग तंत्रज्ञान विकसित करणं आणि उत्पादनाचं संरक्षण करण्यासाठी काम करणं हे फूड पॅकेजिंग टेक्नॉलॉजिस्टचं काम असतं. यानंतरची भूमिका फूड मायक्रोबायोलॉजिस्ट. अन्नामधील सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणं आणि अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचण्या करणं हे काम फूड मायक्रोबायोलॉजिस्ट करतो. तसंच आणखी एक भूमिका म्हणजे न्यूट्रिशनिस्ट. अन्नातील पोषक घटकांचा विचार करून नवीन उत्पादनं विकसित करण्याच्या प्रक्रियेत योगदान देण्याचं काम न्यूट्रिशनिस्ट करत असतो. आहारतज्ज्ञ किंवा क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम करायचं असेल तर स्वतंत्र शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. फूड टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतल्यानंतर दुग्ध प्रक्रिया उद्योग, फळं आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग, पेय उद्योग, मांस आणि मत्स्य प्रक्रिया उद्योग, तयार खाद्यपदार्थ आणि पॅकेज्ड फूड उद्योग, अन्न गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, अन्न पॅकेजिंग उद्योग, संशोधन आणि विकास संस्था

0: संस्था त्याचप्रमाणे अन्न सुरक्षेशी संबंधित सरकारी विभागामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कोकणाच्या संदर्भात या क्षेत्राला विशेष असं महत्व आहे. आंबा, काजू, फणस, कोकम, नारळ आणि मासे यांसारख्या स्थानिक उत्पादनांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादनं तयार करता येतात. या उद्योगांमध्ये तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण आणि योग्य पॅकेजिंग यांचा वापर करून स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देता येऊ शकते. श्रोतेहो, फूड टेक्नॉलॉजी या क्षेत्राविषयी अधिक माहिती देत आहेत गेल्या 7 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रीष्मा आदित्य पाटोळे.
1: नमस्कार, मी ग्रीष्मा आदित्य पाटोळे. मी एक फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे. मी बीटेक इन फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी केलं आहे. मला फूड इंडस्ट्रीमध्ये साधारण 6 वर्षांपेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. मी पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या फूड केअर डिव्हिजनमध्ये ॲज अ सिनियर R&D एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. मी इथे फूड प्रोडक्ट डेव्हलपमेंट, फॉर्म्युलेशन ऑप्टिमायझेशन, सेन्सरी इव्हॅल्युएशन, शेल्फ लाईफ स्टडीज, पॅकेजिंग सिलेक्शन, प्रोडक्शन ट्रायल्स आणि प्रॉडक्ट कमर्शलायझेशन अशा वेगवेगळ्या एरियाजमध्ये काम केलं आहे. आता फूड टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय? फूड टेक्नॉलॉजी ही एक इंजिनिअरिंग साईट आहे ज्याच्यामध्ये आपण अन्नपदार्थांचे प्रोडक्शन, प्रोसेसिंग, प्रिझर्वेशन, पॅकेजिंग आणि डिस्ट्रीब्युशन हे सायंटिफिकली कसं करतात हे शिकतो. सोप्या भाषेत साधारण ॲग्रिकल्चरल कमॉडिटी म्हणजे शेतकऱ्याकडनं मिळणारं रॉ मटेरियल आपण कस्टमरपर्यंत सेफ, टेस्टी, न्यूट्रिशियस आणि कन्सिस्टंट क्वालिटीमध्ये कसं पोचवता येईल हे फूड टेक्नॉलॉजी आपल्याला शिकवतं. फूड टेक्नॉलॉजी आणि फूड प्रोसेसिंगमध्ये फरक काय? फूड टेक्नॉलॉजी ही एक खूप ब्रॉडर कन्सेप्ट आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. जसं फूड प्रोसेसिंग येतं, फूड केमिस्ट्री येतं, फूड मायक्रोबायोलॉजी येतं, क्वालिटी कंट्रोल येतं, फूड सेफ्टी येतं, पॅकेजिंग येतं, शेल्फ लाईफ टेस्टिंग येतं, असं बरंच काही. सो बेसिकली फूड प्रोसेसिंग ही फूड टेक्नॉलॉजीची एक छोटी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल रॉ मटेरियलला प्रोसेस करून त्याचं फायनल प्रॉडक्ट कसं तयार करू शकतो हे आपण शिकतो. उदाहरणार्थ आपण दुधाचं पॅश्चरायझेशन कसं करायचं, फळापासून जाम कसे बनवायचे, मक्यापासून स्नॅक्स कसे बनवायचे, किंवा साधारण जो शेतात उगवलेला भात आहे त्याचा तांदूळ कसा बनवता येईल हे सुद्धा फूड प्रोसेसिंगमध्ये येतं. आजकाल फूड टेक्नॉलॉजीचा इम्पॉर्टन्स खूप वाढला आहे कारण कन्झ्युमरचे एक्सपेक्टेशन्स बदलले आहेत. साधारण आजकालची लोक ट्रेडिशनल फूड खाण्यापेक्षा बाहेरगावचं फूड ट्राय करणं किंवा काहीतरी वेगळं खाणं, इन्स्टंट फूड खाणं ह्याच्यामध्ये जास्त बिलीव्ह करतात कारण लोकांकडे आता टाईम कमी आहे. त्यामुळे रेडी टू कुक प्रोडक्ट्स खाणं किंवा इन्स्टंट फूड्स खाणं ह्याचं डिमांड प्रचंड वाढतो आहे आणि हे सगळं आपल्याला फूड टेक्नॉलॉजी थ्रू शिकायला मिळतं. आजकाल लोक अवेअर पण खूप होतात आहे, जसं हेल्थ आणि न्यूट्रिशन. आजकाल लोक काय खातात आहे त्याच्यामध्ये प्रोटीन आहे का, त्याच्यात फायबर आहे का, त्याच्यात शुगर कमी आहे का, त्याच्यात सोडियम कमी आहे का, किंवा त्याच्या न्यूट्रिशनल प्रोफाईल प्रोडक्टचं चांगलं आहे का, हे सगळं शोधत असतात. त्यामुळे तसे प्रॉडक्ट्स बनवणं जे इन्स्टंट पण आहेत, रेडी टू कुक पण आहेत, पण हेल्थवाईज किंवा न्यूट्रिशनलवाईज बेनिफिशियल पण आहेत, हे सगळे असे मिक्स प्रॉडक्ट्स बनवायला फूड टेक्नॉलॉजी हेल्प करते. फूड टेक्नॉलॉजीचा रोल प्रॉडक्ट डेव्हलपमेंटपासून ते फायनल प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च होईपर्यंत आहे. सो R&D करताना साधारण एक फॉर्म्युलेशन आपण डेव्हलप करतो, बिस्किटांचं असो किंवा चॉकलेटचं असो किंवा ज्यूसचं असो, आणि त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याची क्वालिटी बरोबर आहे की नाही, त्याचं टेक्स्चर बरोबर आहे की नाही, मग ते प्रॉडक्ट्स घेऊन आपण प्रोटोटाईप बनवू शकतो का, आणि मग ते प्रॉडक्ट बनवल्यानंतर त्याचं शेल्फ लाईफ तेवढं आहे की नाही, जर हे मार्केटमध्ये गेलं तर हे तसंच रिॲक्ट करेल की नाही, लोकांपर्यंत पोचेपर्यंत त्याची क्वालिटी सेम राहील का, हे सगळं रोल फूड टेक्नॉलॉजिस्टचं आहे. सो बेसिकली 10वीनंतर मुलांनी सायन्स स्ट्रीम घेणं नेसेसरी आहे आणि सायन्समध्ये PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे असणं कंपल्सरी आहे. नॉर्मली 11वी 12वीनंतर आपल्याला एक एंट्रन्सची तयारी करायला लागते, ती MHCET आहे. ही पण एक्झाम तुम्हाला PCB थ्रूच द्यायची आहे. काही काही कॉलेजेससाठी फक्त CET नेसेसरी नाही आहे, त्याला JEE सुद्धा लागतं कारण BTech काही काही कॉलेजेसमध्ये फक्त इंजिनिअरिंग लाईन म्हणून कन्सिडर केलं जातं. ज्यांना 10वीनंतरच लगेच फूड शिकायचं असेल ते लोक डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंगसुद्धा करू शकतात. फक्त ॲडमिशन घेताना ना कॉलेजचं ॲक्रिडेशन कसं आहे, लॅबोरेटरी फॅसिलिटीज आहेत की नाही, किंवा त्याचं प्रॅक्टिकल किती छान आहे ह्याचा विचार करून आपण कॉलेजेस निवडले पाहिजेत कारण फूड टेक्नॉलॉजी

स्टडी इज ऑल अबाउट प्रॅक्टिकल. जर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजच नाही मिळालं तर तुम्ही छान किंवा एक चांगले फूड टेक्नॉलॉजिस्ट नाही बनू शकणार. फूड टेक्नॉलॉजीमध्ये सायन्स आणि इंजिनिअरिंग या दोघांचं कॉम्बिनेशन असतं. सो इनिशियल फर्स्ट सेकंड इयर्सला आपल्याला फूड केमिस्ट्री, फूड मायक्रोबायोलॉजी, फूड प्रोसेसिंग, प्रेझर्वेशन असं सगळं शिकवलं जातं. आणि नंतर मग त्याचं डीप नॉलेज फूड इंजिनिअरिंग, फूड पॅकेजिंग, क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल, फूड सेफ्टी आणि न्यूट्रिशन, FSSAI हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये शिकवलं जातं. त्याच्याचबरोबर डेअरी टेक्नॉलॉजी, फूड अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, सिरियल्स अँड पल्सेस प्रोसेसिंग आणि सेन्सरी इव्हॅल्युएशन, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट हे सब्जेक्ट्स देखील येतात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टी एकत्र शिकवल्या जातात आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला त्याचं स्पेशलायझेशन पुढे कशात करायचं आहे. फूड टेक्नॉलॉजीची ग्रॅज्युएट डिग्री झाल्यानंतर तुमच्यासमोर खूप ऑप्शन्स येतात. तुम्ही एकतर पुढे शिकू शकता किंवा मग जॉबसाठी अप्लाय करू शकता. शिकण्यासाठी तुम्ही तुमच्या मास्टर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ऑप्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही MBAसुद्धा करू शकता किंवा मग तुम्ही PhDसाठीसुद्धा अप्लाय करू शकता. आणि स्पेसिफिकली जॉबचं बोलायला गेलं तर बरेच ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जसं रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आहे, क्वालिटी अश्युरन्स किंवा क्वालिटी कंट्रोल ऑफिसर बनू शकता, प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह बनू शकता किंवा फूड सेफ्टी एक्झिक्युटिव्ह बनू शकता. असे बरेच करिअर ऑप्शन्स तुमच्यासमोर उघडतात. जो जो अभ्यासक्रम तुम्ही शिकतात तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये, हा प्रत्येक अभ्यासक्रम एक जॉब ऑपॉर्च्युनिटी देते. प्रत्येक सब्जेक्ट एक जॉब बनून मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहे. फूड टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएटसाठी होल इंडियामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत. अपार्ट फ्रॉम इंडिया इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, UK, युरोप, मिडल ईस्टमध्ये तर फूड मॅन्युफॅक्चरिंग आणि फूड अश्युरन्स कंपनीज किंवा रेग्युलेटरी अफेअर्स सारखे रोलमध्ये बरेच ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. फक्त एवढंच की प्रत्येक कंट्रीचे फूड सेफ्टी रेग्युलेशन्स आणि क्वालिटी पॅरामीटर्स वेगवेगळे असतात. सो त्याप्रमाणे आपल्याला त्या कंट्रीजचा अभ्यास करावा लागतो. सध्या AIमुळे ऑटोमेशनला खूपच जोर आला आहे. फूड इंडस्ट्री तर खूपच बूम करते आहे. त्याच्या प्रोडक्शन लाईन आता सगळे ऑटोमेटेड सिस्टम्समध्ये कन्वर्ट झाले आहेत. सो AI फक्त एका प्रॉम्प्टनी हे अख्खे प्रोडक्शन लाईन्स हँडल करायला हेल्प करतं. AIचा उपयोग डिमांड फॉरकास्टिंग, रॉ मटेरियल क्वालिटी प्रेडिक्शन किंवा प्रोडक्शन प्लॅनिंग, इक्विपमेंट मेंटेनन्स ह्या सगळ्यामध्ये होतो. आणि ॲज वेल एज R&Dमध्ये सुद्धा डेटा अनालिसिस, फॉर्म्युलेशन स्क्रीनिंग, इन्ग्रेडियंट कम्पॅरिझन किंवा न्यूट्रिशनल अनालिसिस कम्पॅरिझन ह्या सगळ्यासाठी सुद्धा करता येतो. पण AIनी सजेस्ट केलेली फॉर्म्युलेशन्स आपण डायरेक्ट प्रोडक्शनमध्ये यूज नाही करू शकत. त्यामुळे AI हा फूड टेक्नॉलॉजिस्टचा कधी रिप्लेसमेंट नाही बनू शकत. फूड प्रोसेसिंग हा रुरल डेव्हलपमेंटसाठी ना एक प्रॉमिसिंग सेक्टर आहे. म्हणजे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस जिथे अवेलेबल आहे तिथे स्मॉल स्केल प्रोसेसिंग खूप इझिली पॉसिबल आहे. फॉर एक्झाम्पल त्याचं कुठल्याही प्रॉडक्टचं ग्रेडिंग म्हणजे आता आंबा आहे तर आंबा एकाच क्वालिटीचा एका झाडावरनं नाही निघत. त्याला जर आपण ग्रेड केले, मोठं फळ आपण मोठ्या मार्केटमध्ये विकलं गेलं किंवा ते एक्सपोर्टला गेलं, तेच छोटं फळ आहे ते ग्रामीण भागातच विकलं गेलं, किंवा मग जर मिलेट्स आहेत तर त्याचं आपण मिलिंग करून म्हणजे ग्राइंडिंग करून त्याची पावडर विकली गेली, किंवा मग आपल्याकडे आता जर बरेच सारे फ्रूट्स आहेत तर त्या फ्रूटचा पल्प बनवून तो पल्प स्टोअर करून तो विकला गेला. हे छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज आहेत जे रुरल स्टुडंट्स नक्कीच आतापासूनच कॅरी आउट करू शकतात. आणि हे घेण्यासाठी B2B मार्केट आहे. म्हणजे बरेच बिझनेस कंपनीज आहेत ज्यांना हे रॉ मटेरियल त्यांचे फायनल प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी लागतं. सो हे रॉ मटेरियल तुम्ही घरच्या घरी बनवून प्रोसेस करून तुम्ही त्याच बिझनेस कंपनीजला विकू शकता आणि ते बिझनेस कंपनीज मोठं आणि फायनल प्रॉडक्ट विकू शकतं. सो आपण या छोट्या स्केलवरनं स्टार्ट करून नक्कीच मोठे मोठे ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकतो. बेसिकली मी स्टुडंट्सला हेच सांगेन की सर्वात पहिलं तुमचा इंटरेस्ट आयडेंटिफाय करा. म्हणजे तुम्हाला नक्की R&Dमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला क्वालिटीमध्ये काम करायला इंटरेस्ट आहे, किंवा प्रोडक्शन ऑपरेशन्स आवडतात की फूड बिझनेस सुरू करायचा आहे हे समजून घ्या. त्याप्रमाणे तुम्ही इंटर्नशिप्स किंवा एंट्री लेवल ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करू शकता. कॉलेजमध्ये शिकत असतानाच लॅबोरेटरी टेक्निक्स किंवा बेसिक फूड अनालिसिस किंवा मायक्रोबायोलॉजी डॉक्युमेंटेशन ह्याचे स्किल्स तुम्ही डेव्हलप करू शकता. फक्त थेअरेटिकल नॉलेजवर डिपेंड न राहता इंडस्ट्रियल विजिट्स, इंटर्नशिप, प्रोजेक्ट वर्क किंवा प्रॅक्टिकल एक्सपोजर ह्याला इम्पॉर्टन्स द्या.
फूड टेक्नॉलॉजीला फक्त डिग्री म्हणून

0: बघू नका, या फील्डमध्ये इनोव्हेशन आणि प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी खूप स्कोप आहे. आपण रोज खातो त्या अन्न पदार्थांच्या मागे सायन्स, टेक्नॉलॉजी, क्वालिटी, सेफ्टी यांचे अनेक इम्पॉर्टंट प्रोसेसेस असतात. एक चांगला फूड टेक्नॉलॉजिस्ट हा फक्त प्रॉडक्ट बनवत नाही तर कंझ्युमरला पण सेफ, कन्सिस्टंट आणि बेटर क्वालिटी फूड मिळवून देतो. सो उद्या जर तुम्ही फूड टेक्नॉलॉजिस्ट झालात तर कदाचित तुमच्या पुढच्या पिढीला पण चांगलं फूड किंवा क्लीन फूड खायला मिळेल. आणि एक लास्ट गोष्ट की गुड फूड म्हणजे फक्त चांगली टेस्ट नाही तर सेफ्टी, न्यूट्रिशन, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी आणि कन्झ्युमर ट्रस्ट या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स असतो. सो ऑल द बेस्ट ज्यांना फूड टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं असेल तर. थँक्यू सो मच.
1: श्रोते हो, करिअर निवडत असताना केवळ उपलब्ध संधींचा विचार न करता आपल्या आवडीचा आणि आपल्या ज्ञानाचा समाजासाठी कसा उपयोग करता येईल याचाही विचार करायला हवा. विशेषतः कोकणासारख्या कृषी आणि मत्स्य संपत्तीने समृद्ध प्रदेशामध्ये स्थानिक उत्पादनांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन नवे उद्योग उभारण्याची मोठी क्षमता आहे. आणि म्हणूनच आपल्या परिसरातील संधी ओळखा, नवनवीन कौशल्य आत्मसात करा आणि आपल्या स्वप्नांना यशाची दिशा द्या. कांधे

0: निवेदन कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी.
1: करिअर मंत्रा आत्ताच आपण ऐकलात. आजचा विषय होता फूड टेक्नॉलॉजी. या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या ग्रीष्मा पाटोळे, निवेदन कश्मीरा सावंत यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आता वेळ झाली आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमाची, ज्याचं नाव आहे लखलख चंदेरी. आपण घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा आनंद.

यू आर माय सोनिया श्रोते हो, हे गीत होतं कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं. तुम्हाला आठवला का हा चित्रपट? करण जोहर यांनी निर्मित केलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 2001 प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन आणि करीना कपूर या सगळ्यांच्याच आघाडीच्या भूमिका या चित्रपटात होत्या. एक कौटुंबिक कथानक, नात्यांचे बंध उलगडणारा हा चित्रपट. आजही आपल्या डोळ्यासमोरून याची संपूर्ण कथा तरळून जाते आणि त्यातली एकापेक्षा एक सरस अशी गाणी नक्कीच आठवतात. काजोलला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून पुरस्कार याच चित्रपटासाठी मिळाला होता. तसंच जया बच्चन यांनाही सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार या चित्रपटासाठी मिळाला होता. याच चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं, संगीतकार संदेश शांडिल्य आणि गायक कलाकार होते अलका याज्ञिक आणि सोनू निगम.

श्रोते हो, हे गीत होतं तनू वेड्स मनू रिटर्न्स या चित्रपटातलं. ब्रिजेश शांडिल्य आणि स्वाती शर्मा यांच्या स्वरातली ही रचना होती वायू यांची. संगीतबद्ध केली होती तनिष्क वायू यांनी. लख लख चंदेरी या कार्यक्रमात आणखीन काही सुंदर गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोतच, मात्र या छोट्याशा जाहिरात विश्रांतीनंतर.

0: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाकर सराफ ज्वेल्स सोबत.
1: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
0: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827. वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: Real cool, like.
1: सिंग इज किंग. आर डी बी आणि अक्षय कुमार यांच्या स्वरातलं हे गीत होतं मयूर पुरी यांचं, संगीतकार प्रीतम, चित्रपट सिंग इज किंग. काय श्रोते हो, गाण्यांचा आनंद घेताय ना? अशाच सुंदर सुंदर गाण्यांचा आनंद घेण्यासाठी ट्यून करत रहा तुमचं आवडतं आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर.

वेलकम या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं शान वाजीद आणि सौम्या राव यांनी. शब्बीर अहमद यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती साजिद वाजीद यांनी.

रब ने बना दी जोडी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते सुखविंदर सिंग, रचना जयदीप साहनी यांची, संगीतबद्ध केली होती सलीम सुलेमान यांनी. श्रोते हो, या गीतासोबतच लख लख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामधून आम्ही आता आपला निरोप घेतो. आमचा पुढील कार्यक्रम काही क्षणातच.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन।
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या

0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर.
1: सादर करते विवेक वानखडे.
0: श्रोतेहो, कोकणातल्या विविध पर्यटन स्थळांचा मागोवा घेणारा आमचा कार्यक्रम कोकण दर्शन अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 8:40. आता एक आठवण आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमासंदर्भातली. इंद्रधनुष्य आज आपण ऐकणार आहात 11:30. कार्यक्रमात आपण ऐकू शकाल अन्नपदार्थ घाताना घ्यायची काळजी याविषयी अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. लक्षात असू द्या, आज 11:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोतेहो, यानंतर उमेद जीवनाची या कार्यक्रमाचा भाग पहिला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करत आहोत नाट्य मालिका उमेद जीवनाची। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था।
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही।
3: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या।
2: सुरक्षित संबंध ठेवा, कोंडम वापरा, गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत, इतरांची सुई वापरू नका। HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे।
3: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येतं।
2: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया।
3: जनजागृती हीच सुरक्षा।
4: अधिक माहितीसाठी राष्ट्रीय एड्स हेल्पलाइन 1097 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा।
3: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
5: श्रोतेहो नमस्कार, आजपासून आपण नवीन नाट्य मालिका ऐकणार आहोत उमेद जीवनाची। HIV सह आनंदाने जगणाऱ्या अशा मंडळींच्या काही गोष्टी नाट्य रूपात आम्ही आपल्यासाठी सादर करणार आहोत। ही मालिका सादर करण्यापूर्वी मुळात HIV आणि एड्स याचा इतिहास आपण समजून घेऊया। त्यासाठी आपल्याकडे आले आहेत डॉक्टर विजय कंदेवाड, संचालक आरोग्य सेवा पुणे आणि अतिरिक्त प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था। सर नमस्कार।
6: नमस्कार मॅडम।
5: एड्सचा थोडासा इतिहास आम्हाला सांगाल?
6: अत्यंत महत्वाच्या विषयावर मॅडम आपण ही मालिका सादर करीत आहात, त्याबद्दल मी आकाशवाणीचं सर्वप्रथम अभिनंदन करतो। पूर्वी मॅडम HIV शब्द ऐकला की अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हायची आणि HIV म्हणजे आयुष्याचा शेवट आणि असा गैरसमज देखील समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होता। पण आज परिस्थिती बदललेली आहे। HIV सोबत जगणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य थांबत नाही, योग्य उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे ते आयुष्य निरोगी सक्रिय आणि सन्मानाने त्यांना जगता येतं। HIV एड्सच्या इतिहासाबद्दल सांगायचं म्हटलं तर साधारणपणे 1981 साली अमेरिकेमध्ये HIV एड्सची पहिली केसची नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि भारत देशामध्ये आपल्या 1986 आपला हा HIV बाधित जो पहिला रुग्ण आहे तो आढळला। त्यानंतर भारताने आपल्या देशामध्ये HIV प्रतिबंध तपासणी समुपदेशन ज्याला काउन्सिलिंग म्हणतो आपण आणि उपचाराच्या क्षेत्रामध्ये सातत्याने त्यामध्ये मोठी प्रगती केली आणि 1992 भारताचा आपला पहिला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला आणि ह्या कार्यक्रमामध्ये मग जी प्रगती आपण साधली त्यामध्ये आपल्या विविध जे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काउन्सिलिंग सेंटर्स सुरू केले, त्या ठिकाणी काउन्सिलर्सच्या माध्यमातून त्यांचं समुपदेशन, त्यांचं प्री टेस्ट काउन्सिलिंग, टेस्ट केल्यानंतर जर तो पॉझिटिव्ह आला तर त्याचं पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग आणि त्यानंतर त्याच्यामध्ये उपचाराची सुविधा शासनामार्फत त्या ठिकाणी केली गेली। यामध्ये केंद्राचं आणि राज्य सरकारचा दोघांचाही त्याच्यामध्ये वाटा आहे आणि आज आपण एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत त्यामध्ये की HIVची तपासणी, समुपदेशन, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी म्हणजे ARTI उपचार जो असतो ह्याचा शासकीय यंत्रणेमार्फत त्या ठिकाणी मोफत उपलब्ध आहे। आता नियमितपणे ARTI औषधे घेणारी व्यक्ती आपली

0: ही रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रणात ठेवू शकते आणि दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकते. या मालिकेसाठी मी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आकाशवाणी आणि सर्व श्रोत्यांना शुभेच्छा देतो.
1: धन्यवाद.
2: तुझेच पाय आणि रसता तुझाच असतो,
3: नाही कधी जुना तू, नेहमी नवाच दिसतो.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करत आहोत नाट्य मालिका उमेद जीवनाची. शीर्षक गीत कवी सौमित्र, शीर्षक संगीत प्रणव हरिदास, संगीत संयोजन अमित पाध्ये, गायक कलाकार शार्दूल कवठेकर आणि निधी रानडे, लेखिका सारिका ढेरंगे, यातील भूमिका आणि कलावंत शिंदे, अमेय बोरकर, सुषमा कुहू दातार आणि अमृता पल्लवी वैद्य, ध्वनिप्रभाव अनिकेत दामले, निर्मिती सहाय्य अमृता मुळे, सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया तर उमेद जीवनाची भाग पहिला.
2: उमेद जीवनाची.
5: नमस्कार, मी अमृता आपटे. मी तुम्हाला सांगणार आहे काही HIV सह जगणाऱ्या रुग्णांच्या गोष्टी. मन हेलावून टाकणाऱ्या, कधी डोळ्यात टचकन पाणी आणणाऱ्या, तर कधी दुःखी वंचितांचं आयुष्य बदलण्यासाठी झटणाऱ्या लोकांच्या गोष्टी. पण त्याआधी मी या मंडळींशी कशी जोडली गेले ते सांगते. 2005 गोष्ट आहे. मी पदवीच्या पहिल्या वर्षात होते आणि त्याच वर्षी मी NSS मध्ये सहभागी झाले. NSS च्या पहिल्या वर्षात विविध उपक्रमांबाबत आम्हा विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यापैकी मला सगळ्यात आवडलेलं आणि मनावर ठसलेलं प्रशिक्षण म्हणजे HIV/AIDS विषयावरचं प्रशिक्षण. त्यानंतर प्रत्यक्ष काम करत असताना HIV/AIDS विषयावर जनजागृती करण्याची संधी मला मिळाली आणि या विषयाबद्दलची माझी उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच गेली. लोकांशी संवाद साधताना, त्यांच्या प्रश्नांना समजून घेताना आणि HIV/AIDS विषयी असलेले गैरसमज दूर करताना मला या क्षेत्रात काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळत होता. नंतर मी MSW पूर्ण केलं आणि काही NGOs मध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना अनेक अनुभवसुद्धा मिळाले, अनेक माणसं भेटली. मात्र HIV/AIDS या विषयाशी माझं एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं आणि शेवटी 2022 महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण सोसायटी म्हणजेच MSACS यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. खरं तर माझ्यासाठी हा केवळ एक नोकरीचा टप्पा नव्हता, तर जवळपास 17 सुरू झालेल्या एका प्रवासाला मिळालेलं नवं आणि महत्वाचं वळण होतं. या पेशंट सोबत कामानिमित्त रोज संवाद साधते. त्यांचं दुःख, वेदना, असहायता बघून गलबलून जायला होतं. मी नवीनच जॉईन झाले होते तेव्हा तर ट्रेनिंग घेऊन सुद्धा कधी कधी पेशंटचं दुःख ऐकून त्यांच्याबरोबर मलाही रडू यायचं. माझ्या आईला सुद्धा मी ही नोकरी कशी करू शकणार आहे याची काळजीच वाटायची. पण हळूहळू हे पेशंट्स मला नव्यानेच कळायला लागले. यांच्या गोष्टी फक्त दुःख आणि वेदनेच्या नाही आहेत, तर प्रॉब्लेम्सवर मात करून नव्याने जगायला शिकलेल्या दुर्दम्य अशा इच्छाशक्तीच्या आहेत हे मला जाणवलं. म्हणजे आधी मला असं वाटायचं की मी यांना आधार देते, पण हळूहळू असं जाणवायला लागलं की आता माझ्या आयुष्यात कोणतंही मोठं संकट, मोठे प्रॉब्लेम आले ना, तर मी यांच्याच धैर्याच्या गोष्टी आठवते. आणि मग मला असं वाटू लागलं, ज्या गोष्टींनी मला धैर्य मिळतंय त्या गोष्टी सगळ्या जगापर्यंत का बरं पोहोचू नयेत. म्हणून मग मी ठरवलं की आपल्या श्रोत्यांना एक एक गोष्ट सांगायची. HIV बाबतीत आता खूप संशोधन झालंय, अनेक नवनवीन उपाययोजना, औषधं आली आहेत, त्यासाठी सरकारी रुग्णालयातून मदत मिळते त्याविषयी सुद्धा बोलूया. आज ऐकूया सुषमाची गोष्ट. सोमवारचा दिवस होता, छान मस्त प्रसन्न वाटत होत. तेवढ्यात रिटायर्ड बँक कर्मचारी शिंदे सर आले. ते आमच्या हॉस्पिटलचे जुने पेशंट आहेत. मागच्या 10 ते आमच्याकडे HIV साठी औषधं घेत आहेत. त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न असतो. ते मला म्हणाले,
6: गुड मॉर्निंग. नमस्कार डॉक्टर अमृता.
5: गुड मॉर्निंग सर.

0: गुड मॉर्निंग शिंदे सर, फार छान फिट अँड फाईन दिसत आहे. पण एक मिनिट, मी तुम्हाला सांगते, मी डॉक्टर नाही आहे, मी काउन्सिलर आहे.
1: हो, आमच्यासाठी तुम्ही डॉक्टरांसारख्याच, नाही का? आणि हो, मी फक्त फिट अँड फाईन नाही बरं का, एनर्जेटिक आणि हॅपी सुद्धा आहे.
0: अरे वा, काय झालंय? काय नेमकं एवढे खुश का दिसताय?
1: काय झालंय? लग्न. हा घ्या लाडू माझ्या लग्नाचा.
0: काय सांगताय काय शिंदे सर, लग्नाचा लाडू?
1: हो, आणि ती बघा, ती कोपऱ्यात जी उभी आहे ना गोडशी मुलगी, ती आमची मुलगी सुषमा.
0: शिंदे सर, हो तुम्ही तर आश्चर्याचा अगदी धक्काच दिलात. तुमच्या मिसेस तुम्हाला कुठे भेटल्या आणि हे सगळं काय, कसं काय घडलं?
1: सांगतो सांगतो. म्हणजे मला वाटलंच होतं की मी लाडू दिल्यावर तुम्ही लगेच मला हा प्रश्न विचारणार.
0: अर्थात?
1: आणि फक्त तुम्हीच नाही, अहो माझे सगळे मित्रमंडळी सुद्धा मला हाच प्रश्न विचारतायत. आणि एक आतली गोष्ट सांगू का?
0: कुठली?
1: ते सगळे माझे मित्र आहेत ना, ते माझ्यावर जळतायत की वयाच्या 60 मध्ये मला बायको तर मिळालीच, पण 25 वर्षांची रेडीमेड गोड मुलगी सुद्धा मिळाली.
0: शिंदे सर, खरंच मलाही तोच प्रश्न पडलाय.
1: कसं आहे अमृता मॅडम, अहो आमची भेट एका सामाजिक संस्थेत झाली आणि त्यानंतर बरंच काही घडलं. माफ करा, पण आज आमच्या लग्नाची गोष्ट सांगायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. काय, मला ना आज एका कामासाठी अर्जंट जावं लागणार आहे. हो, पण सुषमाकडे वेळ आहे, आज ती तुमच्या सोबत गप्पा मारेल आणि तुम्हाला माझीच काय तिची सुद्धा सगळी गोष्ट अगदी सविस्तर सांगेल. काय सुषमा?
0: हे बरं झालं, कारण तुम्ही तुमची गोष्ट तिखट मीठ लावून रंगवून सांगितली असती. त्यापेक्षा सुषमा कडून मला खरे फॅक्ट्स कळतील. बाय द वे, लाडू खूपच छान आहे, अजून एक मिळेल का?
1: अजून एक कशाला? हा पूर्ण बॉक्सच घ्या. आणि एक विनंती, हॉस्पिटलमध्ये आता तुम्हीच वाटा. काय, मी थोडा गडबडीत आहे, मला निघावं लागेल.
0: बरं बरं, हरकत नाही, मी वाटेन.
1: मॅडम, सुषमाची ट्रीटमेंट आता इथूनच सुरू करायची, म्हणून मी तिला घेऊन आलोय. माझं काम आटोपलं की मी सुषमाला घेऊन जाईन, चालेल?
0: बरं, ठीक आहे शिंदे सर.
1: ठीक आहे, मग मी येऊ?
0: हो हो हो. सुषमा, ये ना, ये बस ना.
2: नमस्कार मॅम.
0: नमस्कार. तुझ्या आईचं गाव कुठचं ग? म्हणजे मुंबईच्याच आहेत की?
2: सातारची आहे ती. माझा भाऊ तिकडेच असतो, आमचा फार कॉन्टॅक्ट नाही, त्याच्या लग्नाला गेलो तेवढंच.
0: अच्छा, शिंदे सरांची आणि तुझ्या आईची तिकडे ओळख झाली तर?
2: हो, तिकडेच एका HIV सेंटरमध्ये भेट झाली. माझी आई सुद्धा HIV पेशंटच आहे.
0: ओ,
2: माझ्या आईला माझ्या बाबांमुळे झाला होता HIV. मी लहान होते तेव्हाच बाबा गेले, त्यावेळी एवढी औषधंही नव्हती आणि जी होती ती सुद्धा घ्यायला बाबा टाळाटाळ करायचे असं आई सांगायची. त्यांच्या शेवटच्या काळात तर त्यांची दृष्टी सुद्धा गेली होती.
0: हो, HIV वर पूर्वी फार औषधं नव्हती, त्यामुळे बऱ्याच रुग्णांनी आपले जीव गमावलेत.
2: मी 3 वर्षांची होते तेव्हा आईला कळलं की मला सुद्धा HIV आहे. मग काय, मला एका सेंटरमध्ये ठेवलं. आईपासून दूर राहणं मला फार कठीण होतं. मी सारखी आजारी पडायचे, मग सतत औषधं घ्यायचा, खूप कंटाळा यायचा. त्यातच मला TB झाला हे कळलं. मग मी त्यावरही बराच काळ औषधं घेतली.
0: मग बरं वाटलं का तुला?
2: नाही, कारण तो TB नव्हताच.
0: अरे बापरे, म्हणजे चुकीचे औषध उपचार झालेत. खरं तर कुठल्याही आजाराचं योग्य निदान होणं खूप गरजेचं असतं.
2: हो ना. नंतर काही काळाने आईला कळलं की मला काय झालंय ते. मी सारखी का आजारी पडतीये? मला खूप औषधं घ्यावी लागतायत म्हणून मी कंटाळून आईला सतत विचारायचे की आई, माझी इतर मित्रमंडळी औषधं घेत नाहीत, मग मलाच काही औषधं. पण आईने तरीही मला काही कळू दिलं नव्हतं.
0: अगं, आईला काळजी वाटत असणार तुझी.
2: हो, पण सगळा समाज, नातेवाईक माझ्याकडे बोट दाखवून इतरांना सांगायचे, हीच ती, हिलाच HIV झालाय. अगदी लहान होते तेव्हा कळायचं नाही, त्यांच्या त्या टोकदार बोटांमध्ये किती घृणा दडली येते. पण जसजशी मोठी होत गेले त्यांची ती टोकदार बोटं टोचायला लागली आणि मला स्वतः

0: मनालाच राग येऊ लागला. आपण कुठलीही चूक केलेली नसताना शिक्षा मात्र भोगतोय ही भावना पोखरून टाकत होती.
1: सुषमा, तुझी काहीही चूक नसताना तुझ्या बाबतीत जे झालं ते खरंच चुकीचं आहे, पण एच आय व्ही बाधित रुग्णांसोबत समाज वागतो ते त्याहीपेक्षा जास्त चुकीचं असतं. खरं तर आपल्या समाजामध्ये रुग्णांशी कसं वागायला हवं याची समजच नाही आहे.
0: हो, खरंय. अर्थात काही चांगली माणसं सुद्धा भेटली मला आणि त्यांच्यामुळेच खरं तर ही लढाई लढायला थोडंफार बळ मिळालं.
1: अरे वा,
0: आणि आता तर डॅडी सुद्धा आहेत आमच्या सोबत.
1: खरंच ग,
0: वयाची 25 वर्ष इतक्या हालापेष्टा सहन केल्यानंतर देवालाही आमची दया आली असेल आणि म्हणूनच देवाने डॅडींना आमच्या आयुष्यात पाठवलंय.
1: हो, शिंदे सर खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. अगं, कधी कधी तर वेळ असेल तेव्हा माझ्यासोबत ते इथे सुद्धा सेंटरमध्ये पेशंटचं काउन्सिलिंग करतात, त्यांनाही मानसिक आधार देतात.
0: डॅड खरंच ग्रेट आहेत. आताही आमची सगळी जबाबदारी त्यांनीच घेतली आहे आणि मला तर पुढे शिक्षण कंटिन्यू कर म्हणून सांगतायत.
1: अरे वा सुषमा, मला सांग तुझं आधीचं शिक्षण कुठे झालंय?
0: आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ, त्या दोघांना हा संसर्ग झाला नव्हता त्यामुळे कुटुंबाने त्यांना स्वीकारलं.
1: अच्छा.
0: पण मला एका ट्रस्टच्या स्कूलमध्ये शिकावं लागलं. 5वी ते 10वीचं शिक्षण मी तिकडेच घेतलं. तिथे मला खूप एकटं वाटायचं. आजारपणामुळे मी अगदी खंगून गेले होते. औषधांमुळे तर माझ्या अंगावर कधी कधी फोडसुद्धा उठायचे. मग शाळेत कुणीही माझ्या बाजूला बसायचं नाही. सुरुवातीला ह्या गोष्टीचा मला त्रास व्हायचा, पण नंतर सवय झाली.
1: पण मग आई कधी भेटायची तुला?
0: आई यायची ना कधी कधी भेटायला, पण त्यातही खूप नियम असायचे. मी आईच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसलेली असायचे. आई ज्या दिवशी भेटायला यायची ना, त्या दिवशी अंगावर कितीही फोड आलेले असू देत, आतमध्ये कितीही वेदना होत असू देत, पण मी मनाने खूप खुश असायचे.
1: सुषमा, कुठली ट्रीटमेंट चालू होती तेव्हा तुझी?
0: ते माहीत नाही मला, पण भयंकर त्रास व्हायचा. एका डॉक्टरांनी तर मी 6 महिने सुद्धा जगणार नाही असं सांगितलं होतं आईला.
1: ओह.
0: पण आई कसली ऐकते. आई म्हणाली मी सुद्धा जगणार आणि माझ्या मुलीला सुद्धा जगवणार. आई पुढे कोणाचं काय चालतंय.
1: खरं,
0: देवाला सुद्धा आम्हाला मार्ग दाखवावाच लागला.
1: म्हणजे कळलं नाही मला.
0: मला कसला तरी संसर्ग झाला म्हणून आम्ही एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथे आम्हाला ह्या ट्रीटमेंटची माहिती मिळाली. ह्या उपचाराने पेशंट्स रिकव्हर होतात आणि नॉर्मल आयुष्य जगू शकतात असं आईला कळलं. मला फार काही आशा नव्हती, पण आई तर अगदी नाचायची बाकी राहिली होती. आम्ही लगेच उपचार सुरू केले. मी एकही डोस चुकवायचे नाही आणि आईची सुद्धा काळजी घ्यायचे. पुढच्या काहीच दिवसात अगदी पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाले.
1: हो, ART ही उपचार पद्धती अगदी योग्य आणि महत्वाची आहे. ज्या डॉक्टरांनी हे उपचार शोधलेत ना, त्यांचे मानवजातीवर खरंच खूप मोठे उपकार आहेत.
0: खरंय. मागच्या 10 वर्षांपासून मी हे उपचार घेतीये आणि अगदी नॉर्मल आयुष्य जगतीये.
1: शिंदे सरांचं लग्न झालेलं बघून आणि तुझी सुद्धा एवढी छान रिकव्हरी बघून खूप बरं वाटलं आज. कोणाचीही सोबत नसताना किती हिमतीने सामोरे जाता तुम्ही पेशंट्स. तुला तुझ्या मनासारखं आयुष्य लाभो हीच प्रार्थना करेन मी देवाकडे. सुषमा, शिक्षण किती घेतलं म्हणालीस?
0: मी ग्रॅज्युएट आहे. ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केलाय.
1: अरे वा.
0: आणि एका प्रायव्हेट कंपनीत आता नोकरी सुद्धा करतेय. आता मी ना ठरवलंय, हार मानायची नाही.
1: शाबास. आणि काय लग्नाचा काय विचार?
0: माझ्याशी कोण लग्न करणार मॅडम?
1: अगं, तुझ्या आईबाबांना वयाच्या 60 त्यांचा जोडीदार मिळालाय. तू तर किती तरुण आहेस. तुझी जोडी सुद्धा देवाने नक्की बनवली असणार बघ तू.
0: हो, आता जे नशिबात असेल ते स्वीकारायचं आणि पुढे चालायचं.
1: बरोबर.
0: माझ्या आयुष्यात संघर्षाचे अनेक प्रसंग आले, पण त्यांनी मला कमकुवत नाही तर आणखी खंबीर बनवलंय.
1: गुड. सुषमा, मला सांग, या सगळ्या प्रवासात तू HIV कसं बघतेस ग?
0: मला असं वाटतं HIV म्हणजे शेवट नाही, ती फक्त आयुष्याची एक बाजू आहे. त्याच्यासोबत जगण्यासाठी मनाने मजबूत राहायलाच हवं.
1: वा वा, तुझे हे शब्द ऐकून भारावून गेले मी अगदी. शिंदे सरांची मुलगी शोभतेस हा. तुझे विचार अगदी त्यांच्या विचारांना शोभेसे आहेत.
0: थँक्यू मॅम.
1: तर ही होती शिंदे सरांच्या धाडसी निर्णयामुळे एक कुटुंब पूर्ण झाल्याची गोष्ट.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात नाट्य मालिका.

उमेद जीवनाची। आज या मालिकेचा भाग पहिला आपण ऐकला। शीर्षक गीत कवी सौमित्र, शीर्षक संगीत प्रणव हरिदास, संगीत संयोजन अमित पाध्य, गायक कलाकार शार्दूल कवठेकर आणि निधी रानडे, लेखिका सारिका ढेरंगे, यातील भूमिका आणि कलावंत शिंदे, अमेय बोरकर, सुषमा कुहू दातार आणि अमृता पल्लवी वैद्य, ध्वनिप्रभाव अनिकेत दामले, निर्मिती सहाय्य अमृता मुळे, सादरकर्त्या ने

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था.
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
3: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
2: सुरक्षित संबंध ठेवा, कोंडम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
3: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येतं.
2: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
3: जनजागृती हीच सुरक्षा.
4: अधिक माहितीसाठी राष्ट्रीय एड्स हेल्पलाईन 1097 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा.
3: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
0: ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
5: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात सुगम संगीत भावधारा.
6: अरे या E20 ला घेऊन काय कन्फ्युजन आहे?
7: मला तर फुल कॉन्फिडन्स आहे. तज्ञांनी टेस्ट केल्यावर कोणत्याही इंजिनची झीज आढळली नाही. E20 मुळे इंजिन लॉकिंग कमी होतं आणि हाय ऑक्टेन मुळे पिकअपही अमेझिंग मिळतो.
6: मग तर नो कन्फ्युजन, ओनली कॉन्फिडन्स.
7: भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित.
8: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाका सराफ ज्वेल्स सोबत.
3: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
2: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूपाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796999187.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन।
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
1: सादर करते विवेक वानखडे।

श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ठीक 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया जानकी या चित्रपटातल्या लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेल्या सुधीर मोघे यांच्या या गीताने. संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया निखारे या चित्रपटातलं फ. मु. शिंदे यांचं हे गीत. स्वर आहे महेंद्र कपूर आणि अनुराधा यांचा. संगीतबद्ध केलं आहे बाळ पलसुले यांनी.

श्रोतेहो, महेंद्र कपूर यांची हिंदीमध्ये जशी गाणी गाजली तशीच मराठीमध्येही त्यांची अनेक गाणी अजरामर झाली. मराठी चित्रपटसृष्टीशी आलेला संबंध त्यांचा अतिशय घनिष्ठ होता. दादा कोंडके यांच्या चित्रपटांमध्ये त्यांच्या आवाजाने विशेष मोहिनी घातली. प्रेमगीतं असोत, लावणी, लोकगीतं, भावगीतं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांना त्यांनी आपला भारदस्त आवाज दिला आणि ती सगळी गाणी अजरामर झाली. उदाहरणच द्यायचं झालं तर ढगाला लागली कळ असेल, भिंगरीमधलं सजणी ग भुललो मी असेल, तुमचा

असं जमलं या चित्रपटामधलं चंदनाच्या पाटावर हे गाणं असेल. ह्योच नवरा पाहिजेमधलं दौलत ही तिनं लाखाची किंवा सुमन कल्याणपूर यांच्यासोबत गायलेलं सांग कधी कळणार तुला, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, मला एक चानस हवा, अशी कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची गाणी महेंद्र कपूर यांच्या स्वरात आपल्याला नेहमी ऐकायला मिळाली आणि ती गाणी आजही मनाच्या एका कप्प्यात तशीच ताजीतवानी आहेत. काय मग, त्यांच्या आवाजातलं अनुराधा यांच्यासोबतचं हे गाणं तुम्हाला आवडलं ना? अशीच छान छान गाणी तुमच्यासाठी आम्ही रोज घेऊन येत असतो आमच्या मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात. आता ऐकूया अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळके यांची गीतरचना, स्वर आहे अनुराधा यांचा, चित्रपट अष्टविनायक.

श्रोते हो, हे गीत होतं आपली माणसं या चित्रपटातलं. महेंद्र कपूर, जयवंत कुलकर्णी, आशा भोसले आणि उषा मंगेशकर अशा मराठी चित्रपटसंगीतातल्या दिग्गज गायकांचं हे एक अप्रतिम असं एकत्र गायलेलं गाणं. या गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी आणि ही रचना होती राजेश मुजुमदार यांची. श्रोते हो, आपली माणसं हा एक लोकप्रिय कौटुंबिक चित्रपट आणि याच्यामध्ये या गायकांप्रमाणेच जे कलाकार होते तेही अतिशय दिग्गज आणि नामवंत होते. अशोक सराफ, रीमा लागू, दिलीप प्रभावळकर, सचिन खेडेकर, प्राजक्ता कुलकर्णी यांच्या कसदार अभिनयाने सजलेला असा हा चित्रपट आपली माणसं, ज्यातलं गाणं आत्ताच आपण ऐकलं.

नाचू या गाऊया जोडीनं ज्योत्स्ना हर्डीकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातलं हे गीत होतं सुधीर नांदोडे यांचं. अनिल मुहिले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं घोळात घोळ या चित्रपटातलं. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.
1: आता प्रसारित करीत आहोत

नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या तुमच्या आवडत्या म्युझिकल जर्नीत मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताचा वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रदेशातलं त्या मातीतलं संगीत वापरलं जातं आणि अनेकदा काही गाणी अशी असतात की जी खूप जोशपूर्ण अगदी जल्लोषात नाचायला भाग पाडणारी असतात. अशीच काही गाणी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूया. मिशन काश्मीर या चित्रपटातल्या शंकर महादेवन यांनी गायलेल्या समीर यांच्या या गीताने. संगीतबद्ध केलं आहे शंकर एहसान लॉय यांनी.

0: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची ही जर्नी आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. मात्र आता घेऊया एक छोटीशी जाहिरात विश्रांती.
1: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाकर सराफ ज्वेल्स सोबत.
2: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर.

0: सोबतच हिरांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
1: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827. वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: गाता रहे मेरा दिल या तुमच्या आवडत्या म्युझिकल जर्नीत जाहिरात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात आता ऐकूया बिच्छू या चित्रपटातलं समीर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे आनंदराज आनंद यांनी. गायक कलाकार श्वेता शेट्टी, हंसराज हंस आणि सहकलाकार

बीवी नंबर वन या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं अभिजीत आणि पूर्णिमा यांनी. देव कोहली यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती अनु मलिक यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अन्नपदार्थ खाताना घ्यायची काळजी याविषयी. अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती गरत यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. आज बाजारात अनेक गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होतात. आपण आपल्या परीने त्या चांगल्या गुणवत्तापूर्ण आहेत की नाही हेही तपासतो आणि त्याचा वापर करतो. पण कधीकधी यामध्ये आपल्याला गडबड दिसते, कधीकधी आपल्याला ती कळत सुद्धा नाही. तर श्रोते हो, आज त्याच विषयी म्हणजे अन्न पदार्थ खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी अधिक माहिती आपण करून घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी असं म्हटलं की आपल्याला आजकाल मार्केट खूप मोठ्या पद्धतीने उपलब्ध आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या कुठच्याही गोष्टी आपल्याला आज सहज उपलब्ध होतात. अगदी छोट्या गावामध्ये सुद्धा, पूर्वी आपल्याला त्यासाठीही शहरात जावं लागायचं, आज आपल्याला सगळं मार्केट सगळीकडे ओपन झालेलं आहे. ही एक प्रगती आपल्याला दिसतेय, पण या प्रगतीमागे कधी कधी गडबड जाणवते, कधी कधी आपल्याला ती कळतही नाही. आणि मग एखादी बातमी वाचल्यानंतर आपण असं म्हणतो, अच्छा इथे गडबड होती का. तर तुम्ही अन्न सुरक्षा अधिकारी आहात, अन्न पदार्थांमध्ये ह्या गोष्टी जास्त प्रमाणात आपल्याला जाणवतात, किंवा मी म्हटलं असं की ग्राहक म्हणून आपल्याला कधीही कळत नाही पण त्या असतात, तर तुमचं नेमकं काम काय असतं अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून ते सांगा.
1: अन्न सुरक्षा अधिकारी हे अन्न सुरक्षा व मानके कायदा जो की 2006 आहे आणि त्याची अंमलबजावणी आपण 2011 पासून करतो. तर या अन्न सुरक्षा व मानके कायदा याची अंमलबजावणी करणारा जो एक आपण म्हणूया की ग्राहकांच्या पातळीवर जो आहे किंवा तालुका किंवा जिल्ह्याच्या लेवल जो अधिकारी आहे तो अन्न सुरक्षा अधिकारी आहे. आणि यांचे मूळ काम हे की कायद्याची अंमलबजावणी करणे. आता कायद्याची अंमलबजावणी करायची म्हणजे याच्यात नेमकं काय, तर अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून आपण जे पण अन्न पदार्थाशी निगडीत जे पण व्यवसाय आहेत, जसे आपले हॉटेल्स असतात, रेस्टॉरंट्स असतात, बेकरी आहेत, आपले किराणा मालाची दुकानं आहेत, इवन आपले स्ट्रीट फूड वेंडर आहे, या सर्वांची तपासणी करण्याचा अधिकार हे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा आहे. इवन आपलं एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग पासून तर त्याची प्रोसेसिंग, त्याची पॅकेजिंग आणि ग्राहकांच्या हातात जाईपर्यंत या सर्वांची अचानक किंवा आपण नियमित तपासणी करू शकतो.
0: बरोबर.
1: तसेच अन्न तयार करताना आपण कुठल्या नियमावली पाळल्या पाहिजेत किंवा अन्न साठवताना पण आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, महत्वाचं म्हणजे आपण स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजेत.
0: बरोबर.
1: या सर्वांची जबाबदारी ही अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर असते.
0: अच्छा.
1: तसंच दुसरा मुद्दा आपले अन्नाचे नमुने घेणे, तसंच कायद्याच्या भाषेमध्ये याला आम्ही सॅम्पलिंग म्हणतो. तर जर आपल्याला संशयास्पद आढळलं कुठे अन्न, किंवा आपल्याला भेसळयुक्त आहे असं आपल्याला संशय आला, किंवा आपल्या दिशाभूल करणारे पण काही पदार्थ असतात, म्हणजे पॅकेजिंगवर जे असतं नाव त्यांचं ते कधी कधी दिशाभूल करणारे असतात ग्राहकांना.
0: बरोबर आहे. किंवा सेम असतं मला वाटतं ना.
1: हो,
0: असं पण असतं की आपल्याला ते कळत नाही ओरिजिनल कुठलं आहे आणि डुप्लिकेट कुठलं आहे.
1: आणि म्हणजे FSSAI ने गाईडलाईन्स दिल्या आहेत की पॅकेजिंग कसं असायला हवं, त्याच्यावर नेमकं काय लिहायला हवं, काय नाही लिहायला हवं, तर हे सर्व आम्ही तपासतो. आणि आपले जसं फेस्टिव्ह ड्राईव्ह असतात, म्हणजे सणासुदीची मोहीम असते, किंवा आपण सर्वेक्षणासाठी पण काही नमुने घेतो.
0: बरोबर.
1: हे सर्व नमुने घेण्याची जबाबदारी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यावर असते. आणि तेच मग घेतलेले नमुने आपण पुढे लॅबला पाठवतो.
0: बरोबर.
1: आपले प्रयोगशाळा आहेत अन्न व औषध प्रशासनाची मुंबई येथे, तिथे लॅबला पाठवण्याचं पण काम अन्न सुरक्षा अधिकारी करतो. नंतर त्याचप्रमाणे आपण परवाना किंवा नोंदणी हे पण आहे की नाही तपासतो. जो पण अन्न व्यावसायिक आहे त्यांना कंपल्सरी परवाना किंवा नोंदणी घ्यावायची आहे.
0: बरोबर.
1: परवाना आणि नोंदणी हे त्यांच्या वार्षिक उलाढालनुसार असते.
0: अच्छा.
1: हा, ज्यांचं वार्षिक उलाढाल आपल्या 1.5 कोटी पर्यंत आहे त्यांना आता 1 एप्रिल 2026 पासून नवीन नियमानुसार त्यांना परवाना घेणे अनिवार्य आहे. आणि ज्यांचं वार्षिक उलाढाल 1.5 कोटीच्या आत आहे त्यांना आता रजिस्ट्रेशन घ्यावंच आहे, त्यालाच आपण नोंदणी म्हणतो. तर हे पण प्रत्येक अन्न व्यवसायांकडे आहे की नाही याची खात्री करणे हे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
0: बरोबर. बर.
1: तसेच आपले जनजागृती आणि प्रशिक्षण पण असतात. आपले जे पण फूड हँडलर्स आहेत, अन्न हाताळणारे किंवा आपण अन्न व्यावसायिक आहेत, मग ते सगळेच हॉटेल आले, बेकरी व्यवसाय, स्ट्रीट फूड वेंडर,
0: सगळ्या
1: पातळीवरचे
0: बरोबर,
1: या सर्व अन्न विक्रेत्यांना आणि तिथे काम करणाऱ्या सर्व कामगारांना सुरक्षित अन्न हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्या प्रशिक्षणाचे नाव आपण फॉस्टॅक आहे, ते FSSI कडूनच दिलं जातं. फॉस्टॅक म्हणजेच आपलं फूड सेफ्टी ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन असं त्याचं नाव आहे. यामध्ये त्यांना आपण बेसिक पासून तर आपण सुपरवायझर

0: ट्रेनिंगपर्यंत अशा ट्रेनिंग दिल्या जातात की आपण अन्न हाताळताना काय काळजी घ्यायला हवी, यात म्हणजे आपण अन्न तयार करताना पासून तर आपलं फायनल प्रोडक्ट तयार होईपर्यंत बाहेर पडेपर्यंत आणि तसंच वैयक्तिक स्वच्छता कशी बाळगायची या सर्वांबाबत आपण त्यांना ट्रेनिंग देतो.
1: बरोबर.
0: आणि तसंच ग्राहकांमध्ये पण अन्न सुरक्षितेबाबत आपण जनजागृती निर्माण करण्याचे पण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो.
1: मॅडम, खूप मोठा विषय आहे हा खरं तर. एकंदरच तुम्ही आता जे सगळं सांगताय त्यातून एक मला प्रश्न ह्याच्यात असा पडलाय की तुम्ही जनजागृती करता असं म्हणालात ग्राहकांची बेसिकली, तर ती नेमकी कशी करता?
0: जसं की आपलं एक ग्राहक दिन असतो तर त्या ग्राहक दिनाच्या दिवशी पण आपण जिथे पब्लिक असते जास्त अशा ठिकाणी जाऊन आपण तिथे अन्न सुरक्षितेबाबतचे त्यांना मार्गदर्शन करतो. आताच आपण ग्राहक दिनाच्या दिवशी आपलं रत्नागिरीचं बस स्टॉप आहे तिथे मोस्टली जास्त गर्दी असते, त्या दिवशी पण आपण प्रोग्राम घेतलेला. आणि इतर ठिकाणी पण वेगवेगळ्या विभागांचे पण काही प्रोग्राम होत असतात, जसं कृषी विभागाचं असतो काही त्यांचे प्रोग्राम, तर तिथे पण जाऊन आम्ही आमच्या विभागाचा स्टॉल वगैरे लावून तिथे पण आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो.
1: बरोबर आहे. म्हणजे तुम्ही हे जे काम मला वाटतं करताय हे खूप मोठं आहे, कारण सुरुवातीलाच मी म्हटलं असं की आपण गुणवत्ता पूर्ण आहे असं समजून घेतो आणि ते काय प्रत्येक गोष्ट 100% वाईट असते असंही नाही, पण 1% त्याच्यामध्ये आपल्याला धोका होऊ पण शकतो. मॅडम, तुम्ही आता सांगितलंतच की एक अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून खूप गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये हँडल करत असता, तर तुमचे अधिकार काय असतात नेमके?
0: अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत आम्हाला कलम 37 नुसार आणि 38 नुसार काही अधिकार पण दिले आहेत. या अधिकारांमध्ये महत्वाचे जे अधिकार आहेत, जसं की जर आपल्याला एखादा अन्न पदार्थ संशयास्पद वाटला किंवा तिथे काही घातक विषारी घटक असल्याचा संशय आला किंवा एखादा पदार्थ आपला सबस्टँडर्ड म्हणजे मानदापेक्षा कमी निकृष्ट दर्जाचा आहे असं आढळलं, तर असे आणि मी मगाशी बोल जसं आपल्या दिशाभूल करणारे पण काही असतात प्रोडक्ट, हे पण आपल्याला काही असं जाणवलं तर ते जप्त करण्याचे अधिकार हे अन्न सुरक्षा अधिकारी यांचे आहेत. आणि जर आपल्याला नियमांचे काही उल्लंघन एखाद्या आस्थापनेमध्ये आढळलं तिथे, तर तिथे पण त्या उत्पादकावर किंवा विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना दंड देणे किंवा त्यांचं लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन हे निलंबन करणे याची शिफारस सुद्धा अन्न सुरक्षा अधिकारी हे आपले वरिष्ठ अधिकारी म्हणजे सहायक आयुक्त यांच्याकडे करतो. तसंच जर काही गंभीर त्रुटी आढळला तर याबाबत न्यायालयात खटला दाखल करण्याचा प्रस्ताव सुद्धा अन्न सुरक्षा अधिकारीच हा देतो. आणि वेळोवेळी माननीय अन्न सुरक्षा आयुक्त यांचे निर्देशानुसार जे काही आम्हाला आदेश प्राप्त होतात त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करतो.
1: मॅडम, आता आपण या सगळ्या भेसळ या प्रकरणाबद्दलच बोलतोय, मला सुरुवातीला असं सांगा की ही भेसळ नेमकी ओळखायची कशी?
0: जसं की मी आता 3-4 उदाहरण घेते. जसं आपलं डेलीच्या वापरातलं आपलं समजा दूध आहे, दूध आपण रोज घेतो.
1: बरोबर.
0: दूध आता मोस्टली आता पॅकेटचं दूध यूज करायला लागले, तर त्याच्यावर आपण ते परवाना आहे की नाही हे चेक करायला हवं, त्याची डेट चेक करायला हवी. दूध जास्त दिवस टिकत नाही, ते 3 दिवस जास्तीत जास्त 4 दिवस मॅक्सिमम, तर ते किती दिवसाचं आहे ते चेक करायला हवं. आणि जर दुधात भेसळ आहे की नाही हे ओळखायचं झालंच तर दुधाचं एक थेंब आपलं प्लेन सरफेस असतो त्याच्यावर असं वरण थेंब जर आपण सोडलं तर तो जर लवकर स्लाइड झालं तर समजायचं की त्याच्यात पाणी मिक्स आहे. आणि जर तो दूध तसंच राहिलं एका ठिकाणी तर समजायचं की ते दूध आपलं आहे, क्वालिटीचं आहे. एक आहे,
1: मला वाटतं ही खूप साधी
0: पद्धत आहे. आणि यासाठी एक आपलं FSSI डार्ट म्हणजे DART एक आपलं बुक पण आहे, त्याच्यामध्ये दिलेले आहेत की आपण जर भेसळ असेल तर आपण नेमकी कशी ओळखायची आणि ते आपल्या सोप्या पद्धतीनुसारच आहे, त्यातलीच ही एक पद्धत आहे. आणि दुसरं आपलं पनीर आणखी सर्व चर्चेचा विषय झालेला, तर पनीर मध्ये पण मदात चाललं होतं की फेक पनीर आहे, तर एक आपलं ओरिजिनल पनीर असतो आणि एक आपलं चीज अनालॉग पनीर तो एक असतो. तर चीज अनालॉग पनीर हा जो आहे तो व्हेजिटेबल फॅट पासून तयार केला जातो. जसं आपल्या पनीर मध्ये आपण प्रोटीन आहे असं म्हणतो आणि पनीर हे आपल्या दुधापासून बनतं.
1: बरोबर.
0: आणि प्रोटीन आपल्याला शरीरासाठी आवश्यक आहेच, तसंच तो चीज अनालॉग म्हणजे पनीर आहे तो व्हेजिटेबल फॅट पासून होतो, त्या आपल्या शरीराला काही घातक नाही आहे पण त्याचा काही फायदा पण नाही आहे आपल्याला. म्हणजे ती आता ग्राहकांची इच्छा असू शकते की त्यांना कुठलं पनीर खायचं
1: okay.
0: की आपल्याला आपला दूधवाला पनीर खायचं की म्हणजे चीज अनालॉग, त्याबाबत पण आपण ती मोहीम घेतली होती सर्व हॉटेल वगैरे व्यावसायिकांमध्ये की तुम्ही ग्राहकांना तुमच्या मेनूवर डिस्प्ले करा की

0: तुम्ही कुठलं पनीर देताय, ती ग्राहकांची इच्छा, त्यांना कुठलं खायचंय.
1: बरोबर.
0: त्यासाठी तुम्ही बोर्ड लावा आपल्या हॉटेलमध्ये की तुम्ही कुठलं पनीर देताय, आणि तुमच्या मेन्यू कार्डवर पण मेन्शन करा की तुम्ही कुठलं पनीर देताय. आणि हे दोन पनीर आता ओळखायचे कसे, आपण जो दुधापासून जो पनीर बनतो तो थोडा ठिसूळ असतो आणि थोडा आपला फॅटचा कलर येलोइश टाईपचा असतो, पण जो चीज अनालॉग आहे तो पूर्णपणे व्हाईट दिसतो, असा शुभ्र, आणि त्याचा ठिसूळपणा नसतो, तो पूर्ण असा आपला काय म्हणतात घट्ट असतो, जसा मैदा वगैरे कसं पूर्ण आपला असं स्मॅश केला हाताने तर तो पूर्ण विरघडून जातो असं असतं. तर हे एक आपली पद्धत आहे पनीर ओळखायची. त्यानंतर आपलं मिठाई सणासुदीचे ते असतातच, त्याच्यामध्ये आपण काय मोस्टली सिल्वर फॉइल म्हणजे आपण चांदीचं वर्क असलेल्या मिठाया असतात, तर कधी कधी त्या चांदीच्या वर्क मध्ये पण भेसळ असू शकते. तर त्याच्यामध्ये मोस्टली अल्युमिनियम तो पण चांदीसारखा दिसतो, त्याचं पण भेसळ केली जाऊ शकते, तर ती पण आपण ओळखू शकतो. जर ती पण चांदीचं वर्क जो आहे ते थोडं आपण हाताला जर रब केलं, जर तो काळा कलर त्याचं पडला तर समजायची की त्याच्यात अल्युमिनियम मिक्स आहे.
1: ओके.
0: आणि थोडा जो तो पूर्णपणे आपलं असं चिपकून गेला बोटांना हाताला तर समजायचं की त्याच्यात भेसळ असू शकते.
1: अच्छा, ओ असं आहे.
0: एक आपलं तेल पण त्याच्यामध्ये भेसळ कशी आहे ते ओळखू शकतो. आपण तेल घेऊन येतो घरी तर त्याला फ्रीज मध्ये ठेवायचं.
1: बर.
0: फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर तिथं बघायचं थोड्या वेळानंतर तो तेल जर गोठला आणि त्याच्यात जर दोन लेअर तयार झाला तर समजायचं की त्याच्यात भेसळ आहे, म्हणजे दुसरं तेल मिक्स आहे त्याच्यात.
1: okay.
0: दुसरं आणि जर एकच थर असलं की समजायचं की तो तेल आपलं प्युअर आहे म्हणून.
1: बरं बरं बरं. म्हणजे मला असं वाटतं की थोडं सजगता तुम्ही जर दाखवलीत प्रत्येक गोष्टीतच, तर ह्या गोष्टी म्हणजे काय आहे नेमकं, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं तसं गडबड आहे का नाही हे आपणच त्याची शुद्धता गुणवत्ता पारखून घेऊ शकतो, नाही का. मला असं सांगा मॅडम की मगाशी तुम्ही असं म्हणालात की कुठे काही भेसळ आहे असं आढळलं तर त्याच्यावर कारवाई करण्याचं वगैरे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत, तर नेमकी त्या सगळ्याची अंमलबजावणी कशी करता तुम्ही.
0: कारवाई करताना सर्वप्रथम मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही तपासणी करतो. तपासणीमध्ये जे काही आम्हाला मुद्दे आढळतात त्यानुसार मग जर आपला संशयास्पद वाटलं किंवा सर्वेक्षणासाठी पण आपण नमुने घेतो किंवा आपण जप्ती पण करू शकतो, आणि जर काही नियमांचे उल्लंघन आढळले तर त्यांना आपण सुधारणा नोटीस पण देतो. असं नाही की आपण एकदम त्यांच्यावर हार्श कारवाई करतो, त्यांना चान्स पण देतो जर काही नियमाच्या आपल्याला भंग झालेला आढळलं. जर ते सुधारणा करण्याजोगे असणार तर त्यांना आपण सुधारणा नोटीस देतो, त्यासाठी आपण त्यांना 15 दिवसांचा कालावधी देतो, वेळ देतो. त्या 15 दिवसांमध्ये ज्या काही आम्ही सुधारणा सांगितल्या आहेत ते त्यांनी पूर्ण करून आम्हाला परत म्हणजे सबमिट करायचं लेखीमध्ये की आम्ही सुधारणा केल्या आहेत, आणि परत जाऊन आम्ही एकदा तपासणी करतो त्याची की खरंच त्यांनी सुधारणा सांगितलेल्या केल्या आहेत की नाही. जर त्यांनी सुधारणा नसतील केल्या सांगून पण तर मग आम्ही डायरेक्ट त्यांचं लायसन्स जो आहे तो निलंबन करतो.
1: अच्छा.
0: हा, ते सहाय्यक आयुक्तांकडे आम्ही शिफारस करून सहाय्यक आयुक्त निलंबन करतात.
1: बरोबर.
0: आणि जसं मी म्हटलं की आपण सॅम्पल घेतो, आम्ही लॅबला पाठवतो सॅम्पल, आणि ज्या काही त्यांच्या रिपोर्ट्स येतात तर त्यानुसार मग आम्ही पुढील कारवाई करतो. जर रिपोर्ट्सनुसार जर त्यांचे सॅम्पल स्टँडर्ड आले म्हणजे प्रमाणित आले तर त्यावर पुढे काही कारवाई होत नाही, ते आम्ही त्यांना कळवतो अन्न व्यावसायिकांना. जर त्या रिपोर्टमध्ये समजा जे पण काही आपले अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत नियमानुसार जर काही कमी जास्त आढळलं एखाद्या अन्न पदार्थामध्ये, जर समजा आता एक्झाम्पल घेऊया दूध, आपण दुधामध्ये आता फॅट आपले प्रोटीन पर्सेंटेज हे काही आहेत तिथे दिलेले त्यांचे प्रमाण आहेत, तर त्या प्रमाणानुसार समजा एखादा दूध आहे तर त्याच्यामध्ये फॅट पर्सेंट कमी आढळलं, ते झालं अप्रमाणित म्हणजे मानदापेक्षा कमी, तर त्यांना पण आपण एक परत चान्स देतो की त्यांना पण परत जर दुसऱ्या लॅबला पाठवायचं असणार त्या अन्न व्यावसायिकांना, ते पण म्हणजे पारदर्शकता आहे सगळीकडे, तर तो अन्न व्यावसायिक पाठवू शकतो. ते सेंट्रलची लॅब असणार,
1: तो सिद्ध करू शकतो प्रमाणित आहे.
0: मग ती जी रिपोर्ट येणार ती फायनल, जर त्या अन्न व्यावसायिकाला जर नसेल काही अपील करायचं तर मग त्या रिपोर्टच्या आधारे आपण जी आमच्या लॅबकडनं आली आहे त्या रिपोर्टच्या आधारे आपण त्यांना टेक्निकल भाषेमध्ये ॲडज्युडिकेशन असते, न्याय निर्णय ते दाखल करतो आम्ही प्रस्ताव, ते आम्ही जॉईंट कमिशनर यांच्याकडे दाखल करतो जे आपल्या डिव्हिजनच्या लेवलचे असतात. मग पुढे तिथे प्रोसेस चालू होती की मग की त्यांना काय निर्णय घ्यायचे, त्यांच्या कायदेशीर दंडात्मक कारवाई किंवा त्यांचं लायसन्स रद्द करायचंय काय, ते पुढे त्या अन्य नमुन्याच्या आधारावर ती एक कारवाई घेतली जाते.
1: बरोबर.
0: आणि जर तेच जर गंभीर काही आढळलं आपल्याला, जर समजा आता दुधाचंच मी एक्झाम्पल घेतलेलं, जर आता ते मानदापेक्षा कमी पण त्याच्यात काही आपल्याला अनसेफ आढळलं

0: आवडला.
1: ओके.
0: म्हणजे हानिकारकच आहे, त्याच्यात काहीतरी भेसळ, म्हणजे समजा कधी कधी आपण युरिया किंवा असं डिटर्जंट असं पण काही करायचे आधी लोक. जर असं काही रिपोर्ट मध्ये आढळलं तर त्यांच्यावर डायरेक्ट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे न्यायालयात खटला दाखल करू शकतो आपण आणि त्यांचा लायसन्स परमनंटली कॅन्सल होतो.
1: मॅडम, आता हा जो तुम्ही शेवटचा मुद्दा सांगितलात की खूपच हानिकारक काही गोष्टी आढळल्यात तुम्हाला, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायच्या आधी त्यांनी काही सेल केलेला असूच शकतो त्या गोष्टींचा, मग त्याचं नेमकं काय करता? त्या परत मागवून घेता की काय करता?
0: हो, जसं की आता मी दुधाचं एक्झाम्पल दिलं, आता दुधाचं तर ते 3 दिवसाचं असतं, तर ते काही मागवतात. जर पण एखादं पॅकेज फूड असलं, जर त्याची एक्सपायरी डेट असली, तर मग ते आपण पूर्ण समजा जिल्ह्यातून किंवा वितरित केलेलं, तर त्याच्यावर बॅच नंबर दिलेली असते, मग त्या बॅच नंबर नुसार आपण सर्व माल टेक्निकल लँग्वेज मध्ये आमच्या रिकॉल म्हणतात, रिकॉल प्रोसिजर, तर मग आम्ही रिकॉल प्रोसिजर करतो, ते सर्व माल मग पूर्ण आम्ही मागवून घेतो.
1: बरोबर आहे. ते तुम्हाला डिक्लरेशन करावं लागतं की या मालामध्ये किंवा या पदार्थामध्ये अशी अशी गडबड आहे असं. मला असं वाटतं की खूप मोठं काम आहे आणि खूप लक्ष देऊन करण्यासारखं आहे, नाही का? कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या, आणि एवढ्या सगळ्याकडे लक्ष देणं ही खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. आता आपण असं बोलतोय की ही भेसळ तुम्हाला आढळली आणि तुम्ही कारवाई केली. कधी कधी असंही होत असेल उलट की एखाद्या ग्राहकाला जाणवलंय की इथे काहीतरी वेगळ्या पद्धतीने विक्री होते किंवा त्याच्या घरी ते तसं प्रोडक्ट आलं असेल, तर त्यांनी नेमकी तक्रार कुठे करायची त्याबद्दल पण सांगा.
0: तक्रारीचे आता ऑनलाईन सगळं झालंय, त्याच्यामुळे खूप सारे प्रकार आहेत. मी स्टार्टिंग बेसिक म्हणते, आपण लेखी तक्रार देऊ शकतो आपल्या ऑफिसला, अन्न औषध प्रशासन रत्नागिरी या कार्यालयात. दुसरं ईमेल करू शकतात. तिसरं, आताच आपल्या माननीय आयुक्तांनी एक नवीन ऍप चालू केलं आहे, जे की आपल्या फक्त महाराष्ट्रासाठी आहे. त्याच्यावर आपण जाऊन आपला साधा नंबर टाकायचा, आपला मोबाईल नंबर, OTP आणि काय तुम्हाला तक्रार करायची आहे ते सविस्तर लिहून ते एक सबमिट करू शकता. आणि ती त्या त्या महाराष्ट्रात कुठे पण आणि ती ज्या क्षेत्राची ती आहे निगडीत तक्रार, त्या त्या अधिकाऱ्याला ती ऑटोमॅटिक त्या ऍपवरनं पोहोचते. एक आपला टोल फ्री नंबर पण आहे फूड डिपार्टमेंटचा, तो टोल फ्री नंबर आहे 1800-222-365.
1: मला वाटतं श्रोते हो हा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. कधी कुणाला कसली गरज लागेल सांगू शकत नाही, तर हा नंबर मला वाटतं महाराष्ट्रात कुठेही फिरवला तरी तुमची तक्रार त्याच्यामध्ये रजिस्टर होऊ शकते, नाही का? मॅडम, सुरुवातीलाच तुम्ही असं म्हणालात की पण सगळ्यांना रजिस्ट्रेशन करताना हॉटेल, रेस्टॉरंट, स्ट्रीट फूड सगळ्यांना देतो, या सगळ्याची तपासणी कशी होते? म्हणजे तुम्ही जसं म्हणालात सुरुवातीला की प्रमाणित स्टँडर्डायझेशन, त्याचं कसं होतं, ती तपासणी कशी करता?
0: जसं आपण आता समजा हॉटेल आहे, हॉटेलमध्ये आपण जर गेलो तर सर्वप्रथम त्या हॉटेलकडे किंवा त्या रेस्टॉरंटकडे वैद्य परवाना आहे की नाही हे तपासले जाते. आणि वैद्य परवाना आहे आणि ते पण आहे की काही हॉटेल्स असं असतं की त्यांच्याकडे परवाना असतं, सगळं असतं, पण ते डिस्प्ले करत नाही. ते त्यातला एक मेन पण आहे की जो पण आपल्याकडे नोंदणी प्रमाणपत्र आहे किंवा आपले लायसन्स आहे ते त्यांनी डिस्प्ले करायला हवं, एखाद्या दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करायला हवं, जेणेकरून ग्राहकांना कळेल की यांच्याकडे लायसन्स आहे, रजिस्ट्रेशन आहे की नाही. आणि ते कधी कधी एक्सपायर पण होतं, ते पण म्हणजे मग डायरेक्ट पारदर्शकता येईल, ग्राहकांपर्यंत पोहोचेल की कळेल की त्यांच्याकडे काय आहे नेमकं. त्याचनंतर मग आपण किचन तपासले जाते त्यांच्या, किचन मध्ये मग आहे की स्वच्छता बाळगली जाते की नाही नियमानुसार. तर स्वच्छतेमध्ये पण आपण बघूया की जे पण आपलं फ्लोरिंग असतात काम चालू करायच्या आधी सगळं व्यवस्थित झाडून घेतलेलं हवं, पुसून घेतलेलं हवं, जी पण भांडी असतात त्यांची
1: हायजीन
0: मेंटेन केलं पाहिजे. इन शॉर्ट जी पण त्यांची काही भांडी असतात वगैरे ते नॉन करोजिव्ह असायला हवी. कारण काय होतं की खूप जुना हॉटेल आहे, वर्षानुवर्ष त्याच एकच कढाई चालतंय, त्याच कढाईमध्ये आपण सगळं करतो, पण ती व्यवस्थित काम झाल्यानंतर धुतली जाते की नाही, कधी कधी त्याला गंज चढतं तरी तीच यूज केली जाते. तर मग ह्या सर्व गोष्टी आम्ही बघतो. त्यानंतर काही हॉटेलमध्ये व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही प्रकार दिले जाते, तर मग व्हेज आणि नॉनव्हेज सेक्शन हे दोन्ही वेगळे असायला हवे. त्यांची साठवणूक करण्याची जागा पण वेगळी असायला, व्हेजचं जे काही फ्रीज असणार ते पूर्ण वेगळं असायला हवं आणि नॉनव्हेजचं वेगळं. आणि त्याच्यावरही आपण त्या फ्रीजवर त्यांनी एक लोगो, व्हेजचा लोगो, नॉनव्हेजचा लोगो असं मेन्शन करायला हवं. कारण काय होतं की जे पण आपले अन्न तयार करणारे असतात त्यांना कधी कळत नाही, ते कलरनी मग ते व्हेरीफाय करू शकतात की व्हेज आहे नॉनव्हेज आहे, आणि त्यांना त्या त्या ठिकाणी ते ठेवायला त्यांना पण म्हणजे सोयीस्कर होतं. तसंच आपण तेल आहे, जे पण आता समजा हॉटेलमध्ये खूप सारे तेलाचे पदार्थ होतात, समजा पुरी वगैरे इत्यादी, आपण खूप त्यांच्या तळणीचे पदार्थ खूप होतात, तर मग त्या तेलाची गुणवत्ता नेमकी काय? कारण वारंवार एकच तेलामध्ये जर आपण तळलं तर ते पण आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, घातक आहे.

0: तर आम्ही हे पण चेक करतो की नेमकं ते कितीदा यूज करतात. आपल्या टेक्निकल लँग्वेजमध्ये एक आपलं TPC नावाचं एक असतं, टोटल पोलर काउंट, ते 25% जास्त जातं कामा नये त्या तेलाचं, तर ते पण आपण चेक करतो. आणि आपले जे पण रॉ मटेरियल आहेत, जसं आपण घरी काही किराणा मागवतो, हॉटेलवाले बल्कमध्ये सगळं मागवतात, तर मग ते कुठनं मागवतात, त्यांचं वेंडर कोण आहे, म्हणजे ते पुरवठादार कोण आहे त्यांचं,
1: बरोबर,
0: त्या पुरवठादाराकडे लायसन्स आहे की नाही, यांची, हा, या सर्वांची
1: साखळी आहे,
0: तर या सर्वांची बिलं त्यांच्याकडे मग आहेत की नाही. कारण कधी कधी काय होते, कच्चा बिल देतात, मग त्या कच्च्या बिलाच्या आधारे आपण जर पुढे इनकेस काही झालं तर नाही सर्च करू शकत. म्हणून सर्वांना आता पक्क बिल कंपल्सरी केलेलं आहे, आणि ते पण लायसन्स आहे की नाही त्या पुरवठादाराचं ते पण चेक केलं जातं. ज्यांचं लायसन्स आहे त्यांच्याकडूनच तुम्ही माल खरेदी करा, त्याच्यामध्ये पण एक्सपायरी डेट झाल्या हे सर्व चेक करूनच घ्या. आणि या सर्वांची बिलं त्यांनी 6 महिन्यापर्यंतची तरी जतन करून ठेवायला हवी, हे सगळं आम्ही चेक करतो.
1: बरोबर.
0: तसेच आता आपण कुक असतात, मग त्यांचं शिक्षण काय झालं आहे, त्याच्यामध्ये आपले सायन्स ग्रॅज्युएट आहेत की नाही, आणि त्यांना मग वेळोवेळी ट्रेनिंग दिल्या जाते की नाही, म्हणजे हॉटेलकडून किंवा आम्ही जे ट्रेनिंग देतो फर्स्ट ट्रॅक ट्रेनिंग देतो, त्यांना मग ते पाठवतात की नाही, हे सर्व आम्ही चेक करतो. आपलं फूड जे अन्न हाताळणारे असतात, त्यांना आपण ऍप्रॉन घातलाय की नाही, त्यांचे कपडे नीट आहेत की नाही, त्यांना हेअर कॅप, त्यांचे हँड ग्लोव्ह, त्यांचे शूज व्यवस्थित आहेत की नाही, आणि जर त्यांची वैयक्तिक स्वच्छता बघायची झाली तर त्यांची नखे जास्त वाढलेली आहेत की नाही, किंवा त्यांना शेव्हिंग केलेलं आहे की नाही, ह्या सर्व आम्ही वैयक्तिक स्वच्छता,
1: जशी ऍम्बियन्सची तुम्ही हायजीन बघता तसं या शेफचं
0: पण बघितलं जातं. आणि आपले डॉक्युमेंट्स पण पेस्ट कंट्रोल केले आहे की नाही, प्रत्येक अन्न हाताळणाऱ्यांचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे की नाही ते पण आम्ही बघतो, जर कुणाला आजार तर नाही आहे, या सर्वांची तपासणी केली जाते.
1: आणि मगच मला वाटतं ते हॉटेल प्रमाणित होतं की ह्याच्यात तुम्ही खाऊ शकता. मॅडम, अजून एक मुद्दा असा आहे की आज आपण बघतो की शाळांमध्ये मध्यान्हीचं जेवण दिलं जातं, तर त्याची तपासणी कशी करता त्याविषयी सांगा.
0: आताच आपलं माननीय आयुक्त यांनी आपला मध्यान्ह भोजन, आणि आपण त्याला स्कूल ऑर्डर म्हणतो, म्हणजे शालेय आदेश असं एक पारित केला आहे, तर त्यामध्ये त्यांनी सर्वच कव्हर केलं की नेमकं शाळेमध्ये काय असायला हवं. तर शाळेची जर तपासणी करायची झाली तर आता सर्वांना जे पण शाळांमध्ये मध्यान्ह भोजन तयार करतात, तर कधी कधी म्हणजे मोस्टली असं काय झालंय की एखादा महिला बचत गट आहे किंवा एखादं कॅन्टीन आहे किंवा एखादं केटरर सर्व्हिस आहे, त्यांच्याकडे ते शाळेचं दिलं जातं. तर मग आता सर्वांना कंपल्सरी केलंय की नोंदणी करून घेणे आता आवश्यक आहे, आणि ही जबाबदारी शाळेची आहे की त्यांनी ज्यांना कुणाला तुम्हाला ऑर्डर तुमचं द्यायची आहे त्यांच्याकडून तुम्हाला नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. जसं की मी हॉटेलच्या बाबतीत म्हटले, त्यांचं मेडिकल फिटनेस, त्यांची वैयक्तिक स्वच्छता, हे सर्व गोष्टींचे पालन
1: करायला
0: नियम लागू होतात. आणि शाळेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपल्या शाळेमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी हे असायला हवं, तसं त्यांनी बोर्ड डिस्प्ले करायला हवं, आणि त्यांचं डाएट प्लॅन काय आहे आपल्या शाळेचं,
1: ओके,
0: हा, ते सुद्धा इन्क्लूड केलं आहे.
1: म्हणजे रोज एकच जेवण नाही द्यायचं.
0: त्याच्यात मोस्टली आपले काय भाज्या, फळे आणि कडधान्ये, जे म्हणजे
1: आपला चतुरस्त्र आहार
0: आहे, बॅलन्स डाएट, तो द्यायला हवा विद्यार्थ्यांना. आणि आता सर्व प्रायव्हेट स्कूल्स असतील, गव्हर्नमेंटला तर आपला मिड डे मील असतोच मध्यान्ह भोजन, पण काही प्रायव्हेट स्कूल्स असल्यास इथे मोस्टली त्यांच्या कॅन्टीन मध्ये पाव वगैरेचे असे पदार्थ दिले जायचे, आता त्याच्यावर पण बंदी निर्बंध आहे. आणि तसंच आपल्या शाळेच्या 50 मीटरच्या आवारात आपल्याला HFSS म्हणजे आपलं हाय फॅट, हाय सॉल्ट आणि हाय शुगर, ज्या पदार्थांमध्ये जास्त फॅट आहे, जास्त शुगर आणि जास्त सॉल्ट आहे, असे पदार्थ विक्री करण्यास किंवा त्यांची जाहिरात करण्यास किंवा विद्यार्थ्यांना मोफत खाऊ घालण्यास यावर सुद्धा निर्बंध घालण्यात आले आहे.
1: अच्छा मॅडम, एक महत्वाचा मुद्दा आहे की भरारी पथक असतात तुमची, त्याविषयी सांगा.
0: भरारी पथक म्हणजे आता आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही 4 FSO आहोत आणि एक सहाय्यक आयुक्त आहे, तर या चारही लोकांकडे त्यांचे एरिया डिवाइड केलेले आहेत. जर एकत्र काम करायचं वेळ आली तर आम्ही एकत्र काम करतो, पण मोस्टली एकट्यालाच काम करावं लागतं. जर मोठी कारवाई असली तर मग आम्ही सर्व एकत्र मिळून जातो, काम करतो, आणि जर इनकेस हेल्प लागली तर मग आम्हाला मुख्यालयाकडून तसे मग माणसं दिले जातात.
1: पण मग ह्याच्यामध्ये काय तपासता तुम्ही?
0: जर आम्हाला काही माहिती मिळालीच तर मग आम्ही थेट जाऊन त्याच्यावर कारवाई वगैरे भरारी पथकाद्वारे केली जाते.
1: म्हणजे जसं मगाशी म्हटलं तसं तक्रार करून मग कारवाई होण्यापेक्षा ही कारवाई तुमची

0: थेट तुम्ही करू शकता हे ह्या भरारी पथकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल, नाही का? मॅडम, जाता जाता एक प्रश्न मला अजून मोठा पडलेला आहे, तो म्हणजे आता नवरात्र आलंय, त्यामुळे दसरा, दिवाळी सगळेच उत्सवाचे सणांचे दिवस आहेत. या सगळ्या दिवसांमध्ये आपल्या ग्राहकांनी नेमकी काय काळजी घ्यावी त्याविषयी सांगा.
1: आपल्या दसरा, दिवाळी या सणांच्या काळामध्ये आपले अन्न पदार्थाची, मोस्टली मिठाई वगैरे यांची मागणी प्रचंड प्रमाणात असते. सर्वप्रथम आपण एखादा विश्वसनीय जो आपला असतो दुकान, त्या दुकानातूनच खरेदी करायला हवं. जसं की आपलं मिठाई झालं, खवा झालं, आपले दुधाचे अन्य पदार्थ झाले, ते पण आपण चेक करायला हवं की त्यांच्याकडे लायसन्स आहे किंवा रजिस्ट्रेशन आहे की नाही, हे सुद्धा ग्राहकांनी तपासायला हवं. आणि सध्या तात्पुरते जे रोडवर विकल्या जातात, ज्यांच्याकडे लायसन्स वगैरे नसतो, ते घेणे शक्यतो टाळावे. आणि तसंच आपण जे पण काही मिठाई वगैरे खरेदी करता, त्याची बेस्ट बिफोर डेट काय आहे ही तपासली जावी. आता अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार आता सर्वच अन्न दुकानदारांना आपण मिठाईचे जे ट्रे असतात त्याच्यावर डिस्प्ले बोर्ड कंपल्सरी केलेला आहे, त्यामध्ये ते मिठाई कधी तयार झाली आणि ते किती दिवस टिकणार आहे, ह्या दोन गोष्टी मेन्शन आता कंपल्सरी केलेला आहे. तर ते पण आपण चेक करायला हवं. आणि सणासुदीच्या काळात आपण फ्रेश मिठाईच घ्यायला म्हणजे प्राधान्य द्यावं. जर समजा आता उद्या दसरा आहे, तर पॉसिबल असेल तर मग ज्या दिवशी आहे प्रोग्राम त्याच दिवशी घेतलेली बरी, सेफ म्हणून. कारण आपले दूध आणि मावा याचे पदार्थ टिकत नाही जास्त दिवस, ते लवकर खराब होतात. जर आपण एखादे पॅकेज फूड घेतले, किराणा खरेदी करतो आपण, कारण सणासुदीच्या काळात किराणा खूप मोठ्या प्रमाणात घेतला जातो, तर जे पण काही आपण अन्न पदार्थ घेत आहोत, जे पॅकेज फूड घेत आहोत, तर त्याच्यावर FSSI लोगो आहे की नाही हे पण चेक करायला हवं. आणि त्याचा लायसन्स नंबर हा आपला 14 अंकी असतो. हा, ते चेक करायला हवं की ते लायसन्स नंबर जो दिलाय तो 14 अंकी आहे की नाही. कारण कधी कधी काय होतं की 14 अंकी नसतो सुद्धा, यामध्ये मग आपण ओळखू शकतो की इथं गडबड आहे काय. तर ते नेहमी लायसन्स नंबर हा आपला 14 अंकीच असतो. आणि तेच बेस्ड बिफोर डेट, पॅकेजिंग डेट, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कधी झालंय, ह्या कॉमन गोष्टी आहेत, ह्या सर्व चेक करून घ्यायला हवं. आणि ज्या रंगीबिरंगी मिठाई वगैरे आपल्याला दिसताय, त्या शक्यतो घेणे टाळावं. कारण जितकं जास्त कलर तितकं आपल्या हानिकारक होऊ शकतं, आरोग्याला घातक होऊ शकतं. तसंच आता आपण बाहेरचं म्हटलं तर आपण घरात पण आपण फराळ तयार करतो. मग घरात आपण फराळ तयार करताना काय काळजी घ्यायला हवी? घरी सुद्धा आपण एकाच तेलामध्ये 2-3 पदार्थ तळत असतो, तर ते सुद्धा आपण घरी टाळू शकतो. एका तेलामध्ये जास्तीत जास्त 2 तेलाचा एकदा पॅकेट फोडल्यानंतर यूज करायला हवा, त्याच्यापेक्षा जास्त नको.
0: मॅडम, जाता जाता मोरल काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: जसं की आपलं अन्न व औषध प्रशासन यांचं वाक्यच आहे की सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र. तसंच मी या सणासुदीच्या काळांमध्ये आपण आता ह्या सर्व काळजी घ्यायचीच आहे. तर मी ग्राहकांना हे सांगेन की सतर्क ग्राहक हाच सुरक्षित ग्राहक. आरोग्याची काळजी घ्या आणि सुरक्षित दसरा, दिवाळी साजरी करा.
0: वा वा, आणि याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना अन्न पदार्थ खरेदी करताना काय काळजी घ्यावी याविषयी खूप चांगली माहिती करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकलत अन्नपदार्थ खाताना घ्यायची काळजी याविषयी. अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकाल शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद, तसंच नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन. सूत्रसंचालन सविता झेरे, सादरकर्ते सुमित श्रीपाल, निर्मिती आकाशवाणी पुणे. तेव्हा श्रोते हो, आमच्या या पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली सावंत आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जिरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शारदीय नवरात्र म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमधला अत्यंत मंगल, पवित्र आणि शक्तीपूजेचा उत्सव. सृष्टीला चालना देणाऱ्या स्त्रीतत्वाची, ऊर्जेची आणि सर्जनशक्तीची ही उपासना. मैत्रिणींनो, ह्या शक्ती उपासनेविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आज आले आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञाताई यांचं भाषाशास्त्र आणि संस्कृत या विषयामध्ये पांडित्य असून गेली अनेक वर्ष त्या अध्यापनाचं काम करत आहेत आणि त्याचबरोबर नारद मंदिर इथे त्यांनी कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलं असून जवळजवळ 500 अधिक कीर्तनाचे कार्यक्रम आणि 35 जास्त प्रवचनं त्यांनी सादर केली आहेत. अशा प्रज्ञाताई आज आपल्याला शक्ती उपासनेची संपूर्ण माहिती त्या सांगणार आहेत. प्रज्ञाताई, आमच्या या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद आणि नमस्कार सगळ्यांना.
0: प्रज्ञाताई, सुरुवातीचाच प्रश्न की शक्ती उपासना म्हणजे काय?
1: शक्तीची उपासना ही खरं सांगायचं तर माणसा इतकी जुनी आहे असं म्हणायला हरकत नाही. माणसाला एक लक्षात आलं की काही गोष्टी ह्या माझ्या कक्षेच्या बाहेरच्या आहेत, कुणीतरी नियंत्रित करत आहे आणि मग ते नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिची उपासना करून तिला संतुष्ट करून घेणे, यातूनच वेगवेगळ्या देवता ही कल्पना आली. म्हणजे मला पाऊस हवाय आणि पाऊस काही पडणं माझ्या हातात नाही आहे, मग तो पडावा यासाठी जी काही यंत्रणा कार्यरत असते त्याला मी पर्जन्य देवता असं नाव दिलं. अशा पद्धतीनं मानवी शक्तींच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या शक्तीची अनुकूलता मिळावी म्हणून केलेली स्तुती म्हणजेच उपासना. आणि मग त्याचे एक विविध मार्ग माणसांनी शोधून काढले की एखाद्याला बरं कशाने वाटेल, तर त्या माणसाची स्तुती केल्याने वाटेल, त्याला काहीतरी दिलं तर बरं वाटेल. मी जर तुम्हाला एक ओंजळभर फुलं आणून दिली मोगऱ्याची तर तुम्हाला वाईट वाटणार आहे का? नक्कीच नाही, कुणालाही छानच वाटेल. अशातून एक गोष्टी त्या शक्ती देवतेला प्रसन्न करण्यासाठी केल्या गेल्या आणि त्यातून उपासना ही संकल्पना पुढे आली.
0: मुख्य म्हणजे इथे की शक्ती उपासना म्हणजे एक स्त्री रूप आहे ते शिवशक्ती, शिवशक्तीमधली ही शक्ती उपासना.
1: बरोबर. आता थोडंसं विस्ताराने पाहायचं झालं तर प्राचीन भारतीय एकंदरीत संप्रदायांचा जर अभ्यास केला की कशा पद्धतीच्या उपासना आपल्याकडे प्रचलित होत्या तर त्यामध्ये 5 प्रकारच्या उपासना होत्या. पहिली म्हणजे

0: अत्यंत मंगल, पवित्र आणि शक्तीपूजेचा उत्सव. सृष्टीला चालना देणाऱ्या स्त्री तत्वाची, ऊर्जेची आणि सर्जन शक्तीची ही उपासना. मैत्रिणींनो, या शक्ती उपासनेविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आज आले आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञाताई यांचं भाषाशास्त्र आणि संस्कृत या विषयामध्ये पांडित्य असून गेली अनेक वर्ष त्या अध्यापनाचं काम करत आहेत आणि त्याचबरोबर नारद मंदिर इथे त्यांनी कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलं असून जवळजवळ 500 अधिक कीर्तनाचे कार्यक्रम आणि 35 जास्त प्रवचन त्यांनी सादर केली आहेत. अशा प्रज्ञाताई आज आपल्याला शक्ती उपासनेची संपूर्ण माहिती त्या सांगणार आहेत. प्रज्ञाताई, आमच्या या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद आणि नमस्कार सगळ्यांना.
0: प्रज्ञाताई, सुरुवातीचाच प्रश्न की शक्ती उपासना म्हणजे काय?
1: शक्तीची उपासना ही खरं सांगायचं तर

0: माणसं इतकी जुनी आहे असं म्हणायला हरकत नाही. माणसाला एक लक्षात आलं की काही गोष्टी या माझ्या कक्षेच्या बाहेरच्या आहेत, कुणीतरी नियंत्रित करतंय, आणि मग ते नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिची उपासना करून तिला संतुष्ट करून घेणे, यातूनच वेगवेगळ्या देवता ही कल्पना आली. म्हणजे मला पाऊस हवाय आणि पाऊस काही पडणं माझ्या हातात नाहीये, मग तो पडावा यासाठी जी काही यंत्रणा कार्यरत असते त्याला मी पर्जन्य देवता असं नाव दिलं. अशा पद्धतीनं मानवी शक्तींच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या शक्तीची अनुकूलता मिळावी म्हणून केलेली स्तुती म्हणजेच उपासना. आणि मग त्याचे एक विविध मार्ग माणसांनी शोधून काढले की एखाद्याला बरं कशानी वाटेल, तर त्या माणसाची स्तुती केल्याने वाटेल, त्याला काहीतरी दिलं तर बरं वाटेल. मी जर तुम्हाला एक ओंजळभर फुलं आणून दिली मोगऱ्याची तर तुम्हाला वाईट वाटणार आहे का? नक्कीच नाही, कुणालाही छानच वाटेल. अशातून एक एक गोष्टी त्या शक्तीदेवतेला प्रसन्न करण्यासाठी केल्या गेल्या आणि त्यातून उपासना ही संकल्पना पुढे आली.
1: मुख्य म्हणजे इथे की शक्ती उपासना म्हणजे एक स्त्री रूप आहे ते शिवशक्ती, शिवशक्तीमधली ही शक्ती उपासना.
0: बरोबर. आता थोडंसं विस्ताराने पाहायचं झालं तर प्राचीन भारतीय एकंदरीत संप्रदायांचा जर अभ्यास केला की कशा पद्धतीच्या उपासना आपल्याकडे प्रचलित होत्या, तर त्यामध्ये पाच प्रकारच्या उपासना होत्या. पहिली म्हणजे शैव, शंकराची उपासना करणाऱ्या लोकांचा पंथ. दुसरं वैष्णव, विष्णूची उपासना करणारे. तिसरं शाक्त. खरं सांगायचं तर असं म्हणता येईल की शाक्त उपासना म्हणजे शक्तीची उपासना ही शैव आणि वैष्णव यांना जोडणारा एक पूल होती. कारण शक्तीची उपासना शिवाची अर्धांगिनी पार्वती या रूपातही केली जाते आणि विष्णूची अर्धांगिनी लक्ष्मी या रूपातही केली जाते. त्यामुळे शक्ती हे जे तत्व आहे हे या दोन्ही ठिकाणी आहे म्हणूनही त्याचं महत्व. या तिसऱ्या उपासना पद्धती किंवा संप्रदायानंतर येतो ती सौर उपासना. तर सौर म्हणजे सूर्याची उपासना. आणि त्यानंतर येते ती गणपत्य संप्रदायाची उपासना, म्हणजे गणपती हे प्रमुख दैवत मानून केलेली उपासना. आता यातली जी शक्ती आहे ती शक्ती विविध रूपांमध्ये, म्हणजे ही फेमिनाईन एनर्जी आपण ज्याला म्हणू, तीच एक शेवटची आहे, तीच एक सुरुवातीचीही आहे. जिच्यापासून सुरुवात झाली आणि जिच्यामध्ये शेवट होणार ती एकमेव शक्ती म्हणजे ही फेमिनाईन एनर्जी, जिला स्त्री रूपातली शक्ती असं म्हणता येईल. आणि म्हणून तिची केलेली उपासना ही शाक्त पद्धतीची. पण ती उपासना सुद्धा वेगवेगळ्या रूपात तिला कल्पून केलेली असते. जसं तिला पार्वती म्हणून तिची पूजा केली आहे, तिची लक्ष्मी म्हणून पूजा केली आहे, नवरात्र उत्सवामध्ये तिची पूजा केली जाते, वेगवेगळ्या वेळी वर्षातल्या तिची पूजा केली जाते, उपासना केली जाते. सामान्यपणे मंगळवार आणि शुक्रवार हे सुद्धा आपण देवीचे वार मानतो. मार्गशीर्षामधले गुरुवार हे पुन्हा त्या फेमिनाईन एनर्जीचे शक्तीदेवतेचे रूपातली उपासना किंवा पूजा आहे. आपण चैत्रगौर साजरी करतो, ती आपण चैत्रातल्या शुद्ध प्रतिपदेपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत करतो. मंगळागौरीची पूजा करतो. किंवा आपण गणपती बसतो त्याच्या आदल्या दिवशी आपण जे हरतालिका व्रत करतो त्यातही पुन्हा तेच करतो. कोजागिरीच्या दिवशी पुन्हा आपण लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करतो. आणि लक्ष्मी पूजनाला आपण दिवाळीच्या दिवशी आपण पुन्हा लक्ष्मीची पूजा करतो. त्यामुळे या स्त्री शक्तीची किंवा या शक्तीदेवतेची उपासना विविध पद्धतीनं, विविध टप्प्यांवर, विविध वेळामध्ये आणि विविध प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी मिळण्यासाठी आपण वर्षभर करत असतो. त्यातलाच हा नवरात्र आणि त्यावेळी केलेली उपासना हे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे.
1: पण मग दैवत उपासनेमध्ये या शक्ती उपासनेचं नक्की स्थान कुठे आहे? मग
0: ते जर पाहायचं झालं तर देवी उपासना ही किती जुनी असावी याच्याविषयी विचार करताना हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला मातृकेची मूर्ती आढळते आणि शिवशक्तीच्या मूर्ती त्या उत्खननांमध्ये आपल्याला आढळतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे तेव्हाही शिव आणि शक्ती याचा एकत्रित स्वरूपामध्ये पूजन किंवा त्याची उपासना करण्याची पद्धत आपल्या समाजामध्ये होती. वेदामध्ये स्त्री तत्वाची उपासना, आराधना, स्तुती वेगवेगळ्या रूपात केली आहे आणि त्यामुळे तिथे असणाऱ्या ज्या दैवत आहेत त्या उषस म्हणजे पहाट, तिचं इतकं सुंदर वर्णन 20 सूक्तांमध्ये आलंय की तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिची नाती बांधली आहेत. म्हणजे प्रत्येक बाई जन्माला आल्यापासून वेगवेगळ्या नात्यांनी तिच्या भोवतालच्या लोकांशी बांधलेली असते.

0: कल्पना त्या उषेच्या सूक्तांमध्ये इतकी सुंदर आली आहे. ती कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी सून आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी बहीण आहे, आणि ही सगळी नाती निभावत असताना ती काय काय करते, ती सगळ्यांना कामाला लावतीये. कारण उषस म्हणजे प्रभात, सूर्योदयापूर्वीचा काळ, म्हणजे ती आधी येते आणि मग तिच्या पाठोपाठ सूर्य येतो. तांबडं फुटलं फटफटलं की आपण उठतो आणि कामाला लागतो, म्हणजे ती सगळ्यांना कामाला लावते. इतक्या सुंदर कल्पना त्यामध्ये आल्या आहेत. आदिती, उमा, सरस्वती, रात्री, पृथ्वी या सगळ्या रूपामध्ये वेदामध्ये सुद्धा या शक्तीची उपासना आपल्याला दिसते. ललिता सहस्रनामामध्ये तिला 1000 नावं तिची आहेत, त्यामध्ये तिला एक नाव असं आहे, तिला वेद जननी म्हटलंय. किती शक्ती, ती जी काही ऊर्जा आहे ती वेदांच्या रूपामध्ये सुद्धा प्रकट झाली आहे. श्री सूक्त तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लक्ष्मीची आराधना करण्यासाठी जे वेदातलं सूक्त आजकाल आपण सगळेजण म्हणतो, ते म्हटल्यानंतर सुद्धा येणारी अनुभूती ही एका वेगळ्या प्रकारची अशासाठी आहे. पण ते नुसतं म्हटल्यानी आपल्यामधलीही एक कुठली तरी ऊर्जेचा स्रोत, एक बटण कुठलं तरी दाबलं जातं आणि ती ऊर्जा जागी होते, याचा अनुभव प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीलाही होत असतो. नंतरच्या वाङ्मयामध्ये सुद्धा, उपनिषदांमध्ये सुद्धा पराविद्या, ब्रह्मविद्या या सगळ्याची चर्चा आहे. देवीची किंवा या शक्तीची उपासना ही एक वेगळी पद्धत आहे उपासनेची, आणि वेगवेगळ्या पद्धतींची चर्चा इथे दिसत आहे. म्हणजे उपनिषदामध्ये कुठे कुठे येते तर महानारायण उपनिषदामध्ये पहिल्यांदा दुर्गा या शब्दाचा उल्लेख आहे. तर अशा पद्धतीनं देवीची उपासना किती प्राचीन, तर माणूस आहे तेव्हापासून ही ऊर्जेची आराधना करतोच येतो. आणि लिखित स्वरूपातला किंवा वाङ्मयीन पुरावा म्हणायचा तर वेदांमधल्या वेगवेगळ्या ऋचा की ज्या या शक्तीदेवतेविषयी बोलतात,
1: म्हणजे हजारो काळापासून ह्या शक्ती उपासनेला मान्यता मिळाली आहे, तिला तिचं महत्व तेव्हापासून अधोरेखित आहे. आणि अशी मग ही अगदी पुराण कालापासून चालत आलेली ही शक्ती उपासना, मग याची वैशिष्ट्ये अजून काय सांगता येतील?
0: देवी उपासनेची, शक्ती उपासनेची वैशिष्ट्ये जर सांगायची तर पहिलं असं की या शिवशक्तीची आराधना ही बऱ्याचदा एकत्रितपणे केली जाते. आणि यामागचा हेतू असा आहे की सगुणाच्या उपासनेतून, सगुण म्हणजे समोर असणारी देवीची मूर्ती, तिचं चित्र, त्या रूपाकडून आपल्याला तिच्या निर्गुण रूपाकडे, म्हणजे सूक्ष्म रूपाकडे जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आधी ती सगुणाची उपासना केली जाते. त्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म अशा दोनही रूपात ती केली जाते.
1: अच्छा,
0: आता स्थूल म्हणजे काय? तर मूर्तीची उपासना, चित्राची उपासना, पूजा करणं, यंत्राची उपासना. आता श्री यंत्र नावाचं एक यंत्र आपल्या अनेकांच्या घरामध्ये किंवा पूजेमध्ये असतं, तर ही यंत्र वेगवेगळी आणि त्या माध्यमातून केलेली उपासना ही झाली स्थूल उपासना. आणि सूक्ष्म म्हणजे काय? तर त्या देवतेला प्रसन्न करणाऱ्या मंत्रांची बीजाक्षर.
1: अच्छा,
0: म्हणजे ह्रीम क्लीम ही बीजाक्षर आहेत. तर कित्येकदा बीजाक्षरांच्या वारंवार उच्चारणामधून सुद्धा पूजा केली जाते, संपूर्ण मंत्र न म्हणता, किंवा मंत्र म्हणून केली जाते, मानसिक जप करून, मनातल्या मनात जप करून केली जाते. या व्यतिरिक्त लययोग आणि कुंडलिनी अशाही काही तांत्रिक मार्गातल्या आणि थोड्याशा क्लिष्ट वाटणाऱ्या अशा उपासना पद्धती आहेत. पण अर्थातच या ज्या तंत्रोक्त आणि क्लिष्ट अशा उपासना पद्धती आहेत, या आपल्या आपल्या मनानी आपल्याला करता येत नाही. त्याला कुणीतरी त्या मार्गातला ज्येष्ठ गुरु समोर हवा की ज्यांनी आपल्याला ती दीक्षा द्यायला हवी. श्री विद्या, त्याची दीक्षा दिल्याशिवाय ती नाही करतायत. त्यामुळे अगदी सोपं नामस्मरण करणं आणि स्तोत्र म्हणणं, पूजा करणं, इथपासून ते या क्लिष्ट पद्धतींपर्यंत अशी भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांची उपलब्धता आपल्याला आहे या शक्तीदेवतेची उपासना करण्यासाठी.
1: वा प्रज्ञाताई, मला आता एक सांगा की ही शक्ती उपासना जी आपण करतो त्या उपासनेची माहिती सांगणारे काही ग्रंथ आपल्याकडे आहेत का, किंवा काही स्तोत्र पण आहेत का?
0: आहेत ना, अतिशय विपुल वाङ्मय या विषयावर आपल्याला उपलब्ध आहे की जे सामान्य माणसालाही चटकन हाताशी उपलब्ध होऊ शकेल. ग्रंथांमध्ये जर पाहायचं झालं तर काही शाक्त पुराणं आहेत. शाक्त म्हणजे शक्तीदेवतेला प्रमुख स्थान असणारी अशी पुराणं, आणि त्यामध्ये त्याविषयीची उपासना गोष्टी अशा काही आल्या आहेत. त्यामध्ये मार्कंडेय पुराण, त्यानंतर देवी भागवत, देवी पुराण आणि

कालिका पुराण ही चार प्रमुख पुराण आहेत की ज्यामध्ये फक्त शक्तिदेवता हेच प्रमुख दैवत आहे. त्यानंतर काही शाक्त उपनिषद सुद्धा आहेत आणि त्यामध्ये केनोपनिषद की देवीला केंद्रस्थानी मानून केलेली उपासना याविषयीचं वर्णन त्यात आहे. या व्यतिरिक्त बाणभट्ट नावाचा एक कवी होता, त्यांनी चंडी शतक नावाचं एक देवीची स्तुती करणारं 100 श्लोकांची एक रचना त्यांनी केली आहे. काहीसे क्लिष्ट आहेत ते श्लोक पण अतिशय सुंदर आहेत. त्या व्यतिरिक्त दुर्गा सप्तशती नावाचा एक ग्रंथ आहे. सप्तशती म्हणजे 700 श्लोकांचा समूह. तर अशी दुर्गा सप्तशती आहे ज्यात पुन्हा देवी तिचे पराक्रम, तिची गुणवैशिष्ट्य. पण हे सगळे ग्रंथ जे आहेत हे मोठे आहेत तुलनेने, आणि म्हणून काही असे ग्रंथ आहेत की ज्यामध्ये तुलनेने लहान आहेत आणि म्हणण्यासारखे आहेत. त्यामध्ये शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्र, ती स्तोत्र म्हणायला लागलं की निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती इतकी विलक्षण आहे आणि त्याचा अनुभव आपण नक्कीच घेऊ शकतो. आता कनकधारा स्तोत्र नावाचं हे 18 श्लोकांचं एक छोटंसं स्तोत्र आहे. अतिशय सुंदर आहे आणि त्याची एक गोष्ट प्रत्येकाला लक्षात येण्यासारखी किंवा रिलेट होण्यासारखी आहे. असं म्हणतात की एक व्यक्ती एक गृहस्थ होता आणि त्याच्या घरामध्ये अजिबात काही संपत्ती नव्हती, खूप दारिद्र्य होतं आणि दारामध्ये कुणीतरी काहीतरी मागायला आलं, त्यावेळी घरात काही नाही म्हणून देता येत नव्हतं आणि म्हणून ती स्त्री अतिशय दुःखी झाली घरातली की अरे मी काहीच देऊ शकत नाही कारण माझ्याकडे काही नाही. आणि मग केलेली ही रचना, तिच्या दारात उभं राहून जी व्यक्ती दारात भिक्षा मागायला आली होती तिने केलेली ही रचना, आणि त्या रचनेनंतर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडला. ही गोष्ट कितीही आश्चर्यकारक वाटली तरी ते स्तोत्र जेव्हा आपण म्हणतो ना त्याचा गोडवा, त्या शब्दांचे आघात, त्यातनं निर्माण होणारी ऊर्जा ही इतकी विलक्षण आहे. त्यातला पहिला श्लोक आपण ऐकूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती गोड आणि किती सुंदर ते स्तोत्र आहे. अंगा

0: म्हणजे मलाही देवी प्रसन्न होवो आणि तिनं मला भरभरून धनधान्य संपत्ती देवो हे प्रत्येकाच्या मनात येतं. हे स्तोत्र आपल्याला म्हणणं, कारण 18 श्लोकांचं आहे, पर ते आपल्याला म्हणणं अवघड वाटत असेल तर ते शिकवणारी ही माहिती आजकाल आपल्याला खूप वेगवेगळ्या माध्यमांवर उपलब्ध आहे, त्यामुळे आपण ते शिकू शकतो, म्हणू शकतो. असंच आणखीन एक स्तोत्र की जे शंकराचार्यांचं आहे, सौंदर्य लहरी नावाचं, आणि त्या सौंदर्य लहरीवरती ज्या वेगवेगळ्या स्पष्टीकरणात्मक ग्रंथ लिहिले गेले त्यामध्ये त्या प्रत्येक श्लोकासाठी एक आकृती सांगितली गेली जी तंत्रमार्गातली आहे. तर अनेक वेळा असाही प्रयोग करून बघता येईल की त्या सौंदर्य लहरीचे श्लोक आपण म्हणत किंवा ऐकत असताना त्या पद्धतीची आकृती रांगोळीच्या रूपात आपण काढू शकतो.
1: बर.
0: आणि हे जे सौंदर्य लहरी नावाचं स्तोत्र आहे याच्यामध्ये शिव आणि शक्ती या दोनहींची उपासना केली आहे. त्यातला एक श्लोक आपण पहिला बघूया, अतिशय सुंदर आहे. शिव शक्त्यायुक्त यदि भवति शक्तः प्रभवितुम् न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहरवीञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथम कृत पुण्यः प्रभवति.
1: फार सुंदर.
0: आणि अशाच सारखं आणखीन एक स्तोत्र की ज्याविषयी मला आपल्या सख्यांना सांगायला नक्की आवडेल की ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची हजार नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे, पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. आणखीन एक त्याला आयाम असा आहे की देवीची ही 1000 विशेषणं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत. आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला असे अनेक आयाम आहेत आणि त्या प्रत्येक आयामानुसार, त्या प्रत्येक रूपानुसार आपण वेगळ्या वेगळ्या असतो. आपण मैत्रिणीशी बोलताना वेगळे असतो, घरात ज्येष्ठांशी बोलताना वेगळे.

असतो, मुलांशी बोलताना वेगळं असतो, नवऱ्याशी बोलताना वेगळं असतो, आपल्या कामाच्या ठिकाणी आपण वेगळे असतो. त्यामुळे आपली ही अनेक रूप आहेत आणि या रूपांनुसार आपल्याला आपले गुण किंवा आपले दोष त्या दोषांवर मात करायला लागते आणि गुणांचा वापर करायला लागतो. म्हणजे आता अगदी छोटं उदाहरण सांगायचं तर देवीची ही 1000 रूप 1000 गुण म्हणजे 1000 शक्यता आहेत. या शक्यता आपल्यातही आहेत. समोरची व्यक्ती माझ्याशी गोड सरळ साधं बोलली तर मी सरळ साधं गोड बोलू शकते. समोरची व्यक्ती माझ्याशी नाटकीपणे काहीतरी टोचायच्या उद्देशाने बोलली तर मी खोटं खोटं गोड बोलूनही तिला उत्तर देऊ शकते. हो ह कळलं ह आपण म्हणतो की असं कितीतरी वेळा एकमेकींना. हेच एखाद्याला सुनवायचं असेल तर त्या शब्दांमध्ये येणारा टोचरेपणा कठोरपणा हाही मी आणू शकते. म्हणजे काय तर या सगळ्या माझ्या अभिव्यक्तीच्या शक्यता आहेत. फक्त कुठे काय कसं वापरायचं

0: भगवत माझी समतोल बुद्धी. आणि म्हणून ही जी देवीची विशेषण आहेत ही इतकी सुंदर आणि इतकी बोलकी आहेत ना, की बाईला काय काय लागतं कुठल्याही बाईला तशी ती सगळी वैशिष्ट्ये आहेत. मला असं वाटतं की ती वैशिष्ट्य देवीची म्हणून म्हणत असताना आपल्यातली ती शक्तीची जाणीव आणि तिचा जागर या दोन्ही गोष्टी होतील. एक ना फार छान विशेषण आहे ते आहे नित्य तृप्ता असं देवीला म्हटलंय ललिता सहस्रनामाच्या 154व्या श्लोकात. तर आता ती सतत समाधानी आहे. आपण जरी कधीतरी विचार केला ना की माझ्या आयुष्यात मी समाधानी आहे अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, कदाचित मला मिळालेली संपत्ती असेल की मला जे काही मिळालंय त्यात मी समाधानी आहे, कदाचित मला अतिशय हुशार आणि सद्गुणी आणि सुदृढ मुलं मिळाली आहेत यासाठी मी समाधानी असेन, कदाचित एखादी काहीतरी गोष्ट माझ्याकडे नाहीये पण माझ्या घरातली माणसं खूप समजूतदार आहेत यासाठी मी समाधानी असेन. तर मी समाधानी कशासाठी आहे ह्याचा विचार जर आपण केला तर देवीचं हे विशेषण आपल्याला खरंच कळलं. आणखीन एक फार छान विशेषण आहे आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीला, स्त्रीलाच काय खरं तर प्रत्येक माणसाला हे गरजेचं आहे, पण कधी कधी असं होतं की स्त्रिया संवेदनशील असतात त्यामुळे लहान लहान गोष्टी त्या मनाला लावून घेतात आणि त्याचा त्रास स्वतःला करून घेतात. आणि त्यासाठी देवीचं एक विशेषण आहे परमंत्र विभेदिनी 153व्या श्लोकात हे आलंय. याचा अर्थ असा की ती सतत सकारात्मक विचार करणारी आहे. आता ही गोष्ट तुम्हाला मला आपल्या सगळ्या सख्यांना किती गरजेची आहे की कुठलाही प्रसंग घडला तर आपण तो बदलू शकतो का? नाही. जर बदलू शकत असलो तर तो बदलावा आणि नाही तर त्याकडे सकारात्मकपणे पाहावं. हा गुण जो देवीमध्ये आहे तो किती बरं गरजेचा आहे. आणखीन एक विशेषण आहे आणि ते मला फार आवडतं, ते 150व्या श्लोकामध्ये आलेलं ललिताचं विशेषण आहे. मंत्रिणी न्यस्त राज्य धूहु असा तो शब्द आहे. शब्द अवघड वाटला तरी त्याचा अर्थ असा आहे की आपल्या अंगावरच्या जबाबदाऱ्या योग्य व्यक्तींकडे सुपूर्त करणारी हे तिचं विशेष आहे. आणि हे जे कामाचं डेलिगेशन आहे हे प्रत्येकाला जमतच असं नाही, पण ते जमल्यानं आपलं आयुष्य सुखाचं होऊ शकतं. शाळेतनं घरी आलेल्या मुलांनी आपला डबा जर बॅगमध्येच ठेवला आणि तो दुसऱ्या दिवशी आपल्याला काढून घासायला लागला तर आपली जी चिडचिड होते त्यापेक्षा त्या मुलाला थोड्या कडक शब्दामध्ये त्याचं काम जर सोपवलं की शाळेतून आल्यावर चप्पल काढली की तत्क्षणी आपला डबा काढायचा आणि विसळून सिंकमध्ये ठेवायचा तर आपलं आयुष्य किती सुखाचं होईल.
1: खरं.
0: त्यामुळे
1: काम सोपवणं आणि विश्वास ठेवणं की तो व्यवस्थित करेलच.
0: तर हे असे कितीतरी देवीमधले सद्गुण आहेत जे आपल्यामध्ये आल्यानं आपल्यालाही फायदा होणार आहे आणि म्हणून ती ऊर्जा मिळवण्यासाठी ह्या स्तोत्रांचं पठण करावं हे उत्तम. पण समजा पठण नाही जमलं तर किमान आपण श्रवण करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि आपण ते कानावर पडून आपल्या भोवतीच्या वातावरणामध्ये सुद्धा ती ऊर्जा अनुभवू शकतो.
1: आणि मला असं वाटतं ना की हे जे काही ललिता सहस्रनाम स्तोत्रातली जी काही नावं आहेत ना, या नावाचा जर तुम्ही खरंच आधी अर्थ लक्षात घेतला तर त्याचा मला वाटतं जास्त तुम्हाला फायदा होईल.
0: अगदी खरंय. अगदी साधी गोष्ट, त्याच्या स्तोत्राच्या सुरुवातीला ध्यान देवीचं केलं जातं आणि त्याच्यात उद्देश असा आहे की आपल्या डोळ्यासमोर मनश्चक्षूंसमोर ती मूर्ती यावी आणि ती आली ना की त्या क्षणापासूनच त्या ऊर्जेचा अनुभव येतो. काही काही गोष्टी ना मैत्रिणीनो मी सांगायच्या, तुम्ही ऐकायच्या किंवा वाटलं तर करून बघायच्या अशा नसतात. त्या करून बघाव्या आणि मग जो अनुभव येतो ना मग ठरवावं की मला हे पटतं आहे किंवा मला करावं वाटतंय की नाही. तर एक प्रयोग म्हणून हा अनेकांनी करून बघा आणि तुमचा काय जो अनुभव आहे तो तुम्ही नक्की शेअर करा, कारण मला खात्री आहे त्यातल्या बऱ्याच जणींना सकारात्मकच अनुभव येईल. ज्या दिवशी आपल्याला थोडस कमी एनर्जी आहे, आपण आज दमलोय असं वाटत असतं, त्या दिवशी स्वतःला आवडेल अशा रंगाचे कपडे घाला, छान तयार व्हा आणि यातला एक श्लोक लावून किंवा तो श्लोक म्हणून डोळे मिटून त्या ऊर्जेचा अनुभव घ्या.
1: बरं.
0: या ध्यानाचा जो श्लोक आहे तो मला अतिशय आवडतो ललिता सहस्रनामातला, तो आपण आपल्या सख्यांना

0: ऐकूया.
1: जरूर जरूर.
0: ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे मिटून डोळ्यासमोर देवीचं रूप आणायचा प्रयत्न करा की अतिशय रेखीव, अतिशय प्रमाणबद्ध आणि अतिशय आकर्षक अवयव असणारी प्रसन्न मुद्रेची, जिच्या डोळ्यामधनं फक्त प्रेम, वात्सल्य, करुणा हेच गुण प्रतीत होत आहेत, आणि जिनं लाल रंगाचे कपडे घातले तशी देवी आपल्या डोळ्यासमोर आणा.

0: मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या या कार्यक्रमात. आणि आज आपल्या भेटीला आले आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी, आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेतो आहोत शक्ती उपासनेविषयी. ह्या शक्तीची उपासना करण्याची काही विशिष्ट अशी पद्धत आहे का? म्हणजे आता सध्याच्या काळात की जेव्हा आपल्या सगळ्या मैत्रिणी बाहेर पडतात किंवा घरातल्या कामामध्ये सुद्धा खूप स्ट्रेस वगैरे आहे, तर ह्या आधुनिक काळामध्ये ती कशा पद्धतीने केली पाहिजे?
1: प्रामुख्यानं एक गोष्ट मला सगळ्यांना आवर्जून सांगायची आहे, ती म्हणजे आपण मगाशी बघितलं की आपली अनेक रूपं असतात. आपले प्रत्येक वेळचं वागणं वेगळं असतं, आपले स्वभाव वेगळे वेगळे असतात, आणि अनेक सख्यांना आपल्या स्वतःच्या स्वभावातले बदल आणि स्वतःच्या स्वभावातले आयाम याची सुद्धा जाणीव असते. तर त्यामुळे आपण आणखीन एक देवीशी जोडणारा धागा आपल्यातला लक्षात घेऊया की आपल्या स्वभावाचे जसे अनेक कंगोरे, आपले वेगवेगळे मूड्स, तसं देवी सुद्धा प्रामुख्यानं दोन रूपात आढळते. आणि त्या दोन रूपातल्या देवीची अनेक रूपं आहेत पुढे. पहिला प्रकार म्हणजे तिचं सौम्य रूप, आणि दुसरं म्हणजे तिचं क्रूर रूप. दोन्ही देवीचे आहेत. सौम्य रूप हे पांढरा रंग किंवा तिची कलात्मकता यातनं दिसतं. आता या सौम्य रूपातलंच एक आविष्कार म्हणजे सरस्वती डोळ्यासमोर आणा, की तिचे कपडे, तिने घातलेले दागिने, या सगळ्याचं रूप डोळ्यासमोर आलं तरी शांत आणि सौम्य वाटतं. किंवा लक्ष्मी, ती देणारी आहे, पार्वती, ही सगळी सौम्य रूप आहेत. आणि जी क्रूर किंवा उग्र रूप आहेत, क्रूर म्हणण्यापेक्षा सुद्धा उग्र, ती दुष्ट शक्तींचा संहार करणारी, वाईट गोष्टी घालवणारी, त्यामुळे काली, काळा रंग, संहार हे त्या रूपांचं वैशिष्ट्य आहे. ही दोनही रूपं त्या एकाच शक्तीची आहेत. जशी आपल्यामध्ये अनेक शक्यता आहेत, आपण मगाशी म्हटलं की 1000 रूपं म्हणजे 1000 शक्यता, त्या या अशा. याची उपासना करायच्या सामान्य पद्धती म्हणजे काय? तर देवीची पूजा करणं, देवीसाठी काही स्तोत्र किंवा मंत्र म्हणणं, आणि तिसरा एक टप्पा म्हणजे जो तंत्रमार्गात वापरला जातो तो म्हणजे काही भौमितिक आकृत्या आणि त्या आकृत्यांच्या सहाय्याने केलेलं ध्यान. मगाशीनी आपण कुंडलिनीचा सुद्धा उल्लेख केला. इतकी वरच्या दर्जाची क्लिष्ट स्वरूपाची साधना प्रत्येकाला जमेल असं नाही, पण आपण स्वतःसाठी किमान थोडं थांबून

0: म्हणजे काय? तर आपण स्थिर होऊन एखाद्याच गोष्टीचा सकारात्मक पद्धतीनं आणि शांतपणे केलेला विचार. आता मैत्रिणींसाठी जर सांगायचं तर मला एक गोष्ट असं वाटतं की सकाळी उठल्यापासून घड्याळाच्या काट्यानुसार आपण असंख्य कामं करत असतो आणि आपण जी कामं करतो त्या व्यतिरिक्त कितीतरी कामांचा विचार आपण करत असतो. म्हणजे प्रत्यक्षात मी एक भेंडीची भाजी करताना दिसले तरी त्याआधी मी माझ्या फ्रीजमध्ये असलेल्या 4 भाज्या रिजेक्ट करून त्या का नाही करायच्या आणि ही करायची तर ही कशी करायची यावर विचार केलेला असतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराबरोबर आपलं डोकंही खूप दमवत असतो विचार करून. कधी कधी आपण अतिरिक्त विचार करून न घडलेल्या घटनांचा सुद्धा ताण घेत असतो. तर या सगळ्या ताणापासून स्वतःला बाजूला ठेवून एक पॉज घेणं, अतिशय शांतपणे स्वतःबरोबर संवाद करणं, या गोष्टींनी सुद्धा आपल्यामध्ये असणारे काही दैवी गुण आपण ऍक्टिव्हेट करू शकू.
1: वा वा,
0: या संबंधामध्ये मला एक गोष्ट आवर्जून आठवलेली सांगावी वाटते. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला असं सांगतायत की या जगामध्ये मी कुठे कुठे आहे आणि कशा रूपात आहे ते सांगत असताना ते म्हणतायत की स्त्रीमध्ये देव कुठल्या रूपात आहे तर त्यांनी 7 गुण सांगितलेत. कीर्ती श्रीरवाक् चनारीणाम स्मृतीर मेधा धृती क्षमा. या रूपामध्ये मी प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. हा श्लोक वाचला ना तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की याचं विवेचन खूप वेळा खूप ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केलंय. तर त्या सगळ्याचा आढावा घेऊन असं वाटलं की प्रत्येक बाईला बाई म्हणून जन्माला घालताना हे 7 गुण आपल्याला दिलेलेच आहेत. पण मग प्रत्येकात ते गुण दिसत का नाहीत? प्रत्येकजण क्षमा का नाही करू शकत? आता आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर मी एक मोबाईल घेतला, माझ्या मोबाईलमध्ये सिम कार्ड घातलं, पण मी जर ते सिम ऍक्टिव्हेट केलं नाही तर ते चालणार नाही.
1: बरोबर.
0: तसं माझ्यामध्ये असलेले हे 7 गुण आहेत पण ते जर योग्य वयात ऍक्टिव्हेट झाले नाही तर क्षमा सुद्धा करता येते, क्षमा करूनही आनंद मिळतो, क्षमा करूनही समाधान मिळतं हे मला कळणारच नाही. असे प्रसंग माझ्या आयुष्यात कितीतरी वेळा येणार आहेत की जेव्हा हे 7 गुण मला वापरायला लागणार आहेत पण ते ऍक्टिव्हेट असले तर वापरता येणार. खूप खूप वर्षापूर्वी घरामध्ये आणून ठेवलेले सेल आज आपण अचानक रिमोटमध्ये घालायला घेतले तर ते चालणारच नाहीत, कारण त्याची शक्ती निघून गेली आहे. तसं आपल्यामध्ये असणाऱ्या या गुणांची शक्ती ऍक्टिव्हेट करणं, त्यांना चार्ज करणं, याच्यासाठी या स्तोत्रांचा खूप मोठा उपयोग आहे. आणि ती आपण म्हटली तर उत्तम, नाही तर किमान ऐकत राहावी, कारण त्या स्वरांचा, त्या शब्दांचा, त्या आघातांचा हा संस्कार होऊन आपल्यातली ऊर्जा नक्कीच जागी होणार आहे.
1: छान. अजून पुढचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही जेवढं सांगताय तेवढं अजून अजून असं वाटतं की अजून तुमच्याकडनं काहीतरी समजून घ्यावं, अजून माहिती करून घ्यावं. तर पुढचा प्रश्न असा की आपल्या मैत्रिणीमया कशा पद्धतीने हे सगळं आत्मसात करू शकतात? म्हणजे हो, माझ्याकडे त्या शक्ती आहेत, मी ती ऍक्टिव्हेट करायची आहेत, मला ती उपासना करायची, पण मी काय करू, कशा पद्धतीने करू, किंवा त्याच्यावर थोडासा प्रकाश नक्कीच पाडलेला आवडेल.
0: अगदी बोलूया. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला एक 9 कौशल्य येण्याची फार गरज आहे या नव्या काळात.
1: बर.
0: कारण कसं आहे, आपण काळ ज्या पद्धतीनं बदलतोय, नातेसंबंध ज्या पद्धतीनं बदलत आहेत, माणसं ज्या पद्धतीनं बदलत आहेत, ते बदलू नाही शकत, ते थांबवू नाही शकत. मग आपण काय करू शकतो? तर आपल्यातल्या त्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करून या सगळ्याकडे बघायची आपली नजर बदलू शकतो.
1: बरोबर.
0: आपली जाणीव बदलू शकतो. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं या नवरात्राच्या 9 दिवसांच्या निमित्तानं आपण जाणून घेऊया की कुठली 9 कौशल्य प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवे. आणि खरं सांगायचं तर ही 9 कौशल्य आत्मसात करणं अजिबात अवघड नाही. त्यातली एक 4-5 तर प्रत्येक बाईमध्ये असणारच आहेत. मग काय करायचं, तर कुठली आहेत त्याला खूण करायची आणि जी नाहीत त्यासाठी मी काय करू शकते याचा विचार करायचा. पहिलं कौशल्य म्हणजे वित्त कौशल्य. प्रत्येकच जण पैसा कमवत असेल असं नाही, पण पैसा हाताळत असते.
1: बरोबर.
0: मग तो पैसा हाताळत असताना आपण कशा पद्धतीनं तो हाताळावा आणि आपल्या हौशी पुरवण्यासाठी तो सन्मार्ग

0: त्यांनी आलेलाच आहे ना याची कशी खात्री करावी, हे आपण विचार करणं म्हणजे वित्त कौशल्य आत्मसात करणं. दुसरं तंत्र कौशल्य. आपली मुलं तंत्रज्ञान ज्या सहज पद्धतीनं वापरतात त्या सहज पद्धतीनं आपण वापरू शकणार नाही, पण आपल्या हितासाठी आणि आपली मुलं कशाला सामोरं जात आहेत हे कळण्यासाठी आपल्याला तंत्र कौशल्य यायला हवं. त्यामुळे ते मला लागत नाही असं न म्हणता आपण ते शिकून घ्यायला हवं, त्याची गरज आपल्याला आहे. लहान सहान गोष्टींसाठी आपण लोकांवर अवलंबून राहणं हे त्यातनं संपू शकतं.
1: बरोबर.
0: तंत्र कौशल्यातला एक छोटासा आयाम असा की ज्या गोष्टी आपण रोज वापरतो, म्हणजे अगदी गॅस म्हणा किंवा आपला मिक्सर म्हणा, की आपल्याला रोज लागतात आणि त्याची गरज आपल्या इतकी घरातल्या कोणालाच नसते.
1: बरोबर.
0: या छोट्या छोट्या गोष्टींचं मेकॅनिझम काय आहे हे जाणून घेणं सुद्धा तंत्र कौशल्य. म्हणजे एखादी इंजिनियर झालेली बाई असेल पण तिनं नोकरी केली नाही आणि पैसे कमावले नाही, तरी तिचं ते इंजिनियरचं डोकं ती या गोष्टी जाणून घ्यायला नक्की वापरू शकेल. हे झालं तंत्र कौशल्य. तिसरं आपल्या आणि आपल्या घराच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी असणारं सायबर सुरक्षा कौशल्य.
1: अच्छा, ग्रेट.
0: कारण कुणीतरी आपल्याला एखादा फोन करून तुम्ही लकी विनर आहात म्हणायचं आणि आपण त्या भूलथापांना बळी पडून काहीतरी करून पैसे घालवून बसायचं, ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून सख्यांनो नव्या काळामध्ये हे सायबर सुरक्षा कौशल्य प्रचंड गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना. चौथं कौशल्य, चालवण्याचं कौशल्य. आता काय चालवायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं शरीर योग्य पद्धतीनं चालवण्यासाठी काय हवं ते गरजेचं. दुसरं म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाहन चालवता येणं हे कौशल्य खरंच खूप गरजेचं आहे. पण नुसतं चालवणं नाही तर बारीक सारीक काहीतरी झालं असेल तर आपण रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन किमान विचार करू शकलो पाहिजे की काय बरं माझ्या गाडीला झालं असेल. इतपत चालवण्याचं कौशल्य यायला हवं. आणि घर चालवण्याचं कौशल्य तर अंगभूत
1: असतं,
0: ते आपण वर्षानुवर्षाच्या अनुभवातनं शिकतच गेलेलो असतो, मधनं मधनं त्याला फक्त रिफ्रेश करायला हवं एवढं नक्की. पाचवं कौशल्य, पाक कौशल्य. तेही करून घालणं आणि करणं हे नैसर्गिकरित्या प्रत्येक बाईला वाटणाऱ्या भावना आहेत, त्यामुळे प्रत्येकीमध्ये पार्वती अन्नपूर्णा रूपामधली आत आहेच. फक्त प्रत्येक वेळी काहीतरी करत असताना आपला राग, आलेला कंटाळा, झालेली दमणूक, झालेली चिडचिड काही वेळासाठी तरी बाजूला ठेवून प्रेमाने जर ती गोष्ट करू शकलो तर त्याचा परिणाम ते खाणाऱ्या सगळ्यांवर होणार आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी ते पाक कौशल्य नक्की विकसित होईल. सहावं कौशल्य, मैत्री जाल कौशल्य. आपल्या कुठल्याही अडीअडचणीला, संभ्रमाच्या परिस्थितीमध्ये आणि प्रत्यक्ष गरज हवी असताना आपण ज्यांना फोन करून किंवा हाक मारून बोलवू शकू अशा एक चार पाच तरी जवळच्या मैत्रिणी आपल्याला आहेत का, आणि ज्या खऱ्या मैत्रिणी की कुठल्याही प्रसंगाला आपल्याला जज न करता मदत करणाऱ्या, तर अशा मैत्रिणी जमवणं हे सुद्धा एक कौशल्य आहे. सातवं कौशल्य, स्वप्रेम कौशल्य. ते जोपासत असताना आपण कुठलाही गुन्हा करत नाही हे आपल्या मनाला पटवून देणं, त्यामुळे स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला जाणून घेणं याविषयीचं विकसित केलेलं कौशल्य. आठवं कौशल्य, निवड कौशल्य. बऱ्याचदा असं होतं की काही निर्णय आपल्यासाठी लोकांनीच घेतलेले असतात म्हणून आपल्याला निवड करण्याची संधीच मिळत नाही.
1: बरोबर.
0: आणि त्यातून अनेक जणींना आपणही निवड करू शकतो ही भावनाच संपून जाते. त्यामुळे निवड करण्याचं कौशल्य आपण जर विकसित केलं हळूहळू, खरं सांगायचं ना तर याला वेगळं कौशल्य म्हणून जरी नाही म्हणलं तरी अनेकदा आपण ते करत असतो, फक्त ते जाणीवपूर्वक करणं. म्हणजे आज मला जर उठायला उशीर झालाय तर माझ्या हातात कमी वेळ आहे तर कुठली भाजी पटकन होईल हे आपण योग्य निवडतोच की.
1: बरोबर.
0: कारण आपल्याला आपल्या मर्यादा माहिती असतात, आपल्याला बंधनं माहिती असतात, पण फक्त ते जाणीवपूर्वक अन्य गोष्टींसाठीही लावणं की मला अमुक करणं शक्य आहे, अमुकही करणं शक्य आहे, पण यातलं मी हे जाणीवपूर्वक निवडती आहे. अशा पद्धतीनं केलं तर गणित आणि आपल्याला येणारा अपराधी भाव जाणं नक्की सहज शक्य होईल. आणि अखेरचं कौशल्य, ज्याचा मगाशी आपण

0: ललिता सहस्रनामातल्या एका नामाच्या संदर्भामध्ये आपण उल्लेख केला. नव कौशल्य म्हणजे आपल्या हातातली कामं सोपवण्याचं कौशल्य. आणि ते सोपवत असताना मगाशी ताई तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला विश्वास ठेवायला लागणार की समोरची व्यक्ती ते करेल. हा, आता आपल्याला 100% हवं असेल तर ती कदाचित 60% करेल, 70% करेल. पण आपणच सगळं करण्याच्या अट्टहासानी आपण जे शरीराला आणि मनाला दमवतो ते तरी कमी होईल.
1: बरोबर.
0: त्यामुळे काम करून घेणं हे काम करण्याच्या कौशल्या इतकंच महत्वाचं कौशल्य आहे. आणि ते प्रत्येकामध्ये असतंच असं नाही, पण ते आत्मसात करणं आणि ते डेव्हलप करणं आपल्या स्वतःच्या सुखासाठी फार गरजेचं ठरू शकतं.
1: मला असं वाटतं ना की आपण किती कष्ट करतो हे पण समोरच्याला त्यातनं आपोआप कळेल. तुम्ही काम सोपवलं कळेल त्या व्यक्तीला पण की खरंच ही बाईक
0: हे करण्यासाठी काय करायला लागतं. अर्थातच त्या प्रत्येक वेळी आपल्याला कडक शब्द वापरून किंवा अतिशय काटेकोरपणे सांगून सर्व सूचना देऊन असं करण्याची गरज
1: नाहीये.
0: कधीतरी सोडून द्यावी एखादी गोष्ट. एखाद दिवशी इकडे तिकडे झाल्याने काही होत नाही हे मनाला पटवावं आणि त्यातलं सुख मात्र नक्की मिळेल.
1: ते सुख घेण्याचा पण प्रयत्न करा, तेव्हा आनंदी वातावरण नक्कीच निर्माण होईल.
0: नक्की.
1: छान, अतिशय सुंदर असे खूप छान तुम्ही पद्धतीने सांगितलं. आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींकडे ही सगळी कौशल्य नक्कीच आहेत आणि त्याचा वापर किंवा ती कशी वाढतील यासाठी आपल्या मैत्रिणी नक्की प्रयत्न करतील.
0: अगदी नक्की.
1: आज प्रज्ञाताई तुम्ही इथे आलात आणि अतिशय सुंदर अशी ही शक्ती उपासनेविषयीची माहिती आम्हाला दिलीत. तुमचे अगदी मनापासून आभार.
0: धन्यवाद. आज तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक सख्यांपर्यंत मी पोहोचू शकले आणि मला खात्री आहे की यातले काही उपाय त्या नक्की करून बघतील आणि जास्त आनंदी होतील. आणि नवरात्रानंतर या ऊर्जेचा जागर प्रत्येक बाईच्या घरामध्ये तिच्या मनामध्ये नक्की होईल.
1: वा, धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकलीत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी शक्ती उपासनेविषयीची सांगितलेली संपूर्ण माहिती. ही माहिती हा झालेला संवाद तुम्हाला नक्की आवडला असेल अशी खात्री आहे. मैत्रिणीनं, स्त्री शक्तीची अनेक रूपं, अनेक आयाम आणि अनेक गुणांनी युक्त असं तिचं रूप. कार्यक्रमात यानंतर अशाच एका सरस्वतीला आपण भेटणार आहोत, ज्यांच्या लेखणीतून अतिशय सुंदर, अतिशय प्रगल्भ अशा कविता साकार होतात. त्या आहेत डॉक्टर निलिमा गुंडी. ऐकूयात डॉक्टर निलिमा गुंडी यांच्या काही स्वरचित कविता त्यांच्याच वाणीतून.
1: स्त्रीत्व हे स्त्रीच्या आंतरिक सत्वाचं दर्शन असतं. त्याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येत असतो. आधुनिक काळात स्त्रीचे जागे झालेले आत्मभान तिला आंतरिक ताकदीचा प्रत्यय घडवतं. अशी स्त्रीत्वाची सत्वसंपन्न प्रतिमा यात मी एखाद्या नव्या मिथकासारखी रेखाटली आहे. कोण आहे ती? पृथ्वीचा ग्रहगोल आहे तिच्या भक्कम पायाखाली जणू अविरत. डोक्यावर आहे लखलखता मुकुट, सर्जनाच्या बळावर अंधाराला सारत. पृथ्वीचा ग्रहगोल आहे तिच्या भक्कम पायाखाली जणू अविरत. डोक्यावर आहे लखलखता मुकुट, सर्जनाच्या बळावर अंधाराला सारत. कसा आहे तिने सहज सांभाळला रात्रंदिवस आपला तोल आजवर. कसा आहे तिने सहज सांभाळला रात्रंदिवस आपला तोल आजवर. कृष्ण विवरे बुजवणारा शोधला तिने स्मरण सुगंधाचा ठेवा मनभर. कृष्ण विवरे बुजवणारा शोधला तिने स्मरण सुगंधाचा ठेवा मनभर. तिची लसलसती जीवनेच्छा पोहोचते केश नलिकेसारखे मातीच्या आत. तिची लसलसती जीवनेच्छा पोहोचते केश नलिकेसारखी मातीच्या आत. फुटल्या आहेत तिच्या स्वप्नांना फांदी.

त्या सावरतात त्या तिला सुखदुःखात. फुटल्या आहेत तिच्या स्वप्नांना फांद्या, सावरतात त्या तिला सुखदुःखात. कोण आहे ती? एक चांदणी नभांगणी, एक शरीरिणी, केवळ एक मोहिनी. कोण आहे ती? एक चांदणी नभांगणी, एक शरीरिणी, केवळ एक मोहिनी. आहे का ती कुणी देवी भवमोचनी? ती तर आहे युगायुगाची नवसंजीवनी. ती तर आहे युगायुगाची नवसंजीवनी. स्त्री जीवनाचा शोध किंवा एकूणच मानवी मनांचा शोध हे माझ्या कवितेचा एक आशयविश्व आहेच. स्त्री मनाच्या संवेदना, तिची सोशिकता आणि कधी त्या संवेदनांचा बदललेला घाट यांचा शोध मला नेहमीच गुंतवून ठेवतो. इथे हा अनुभव स्त्रीशी निगडीत प्रतिमांमधून मी व्यक्त केलाय. कवितेचं नाव आहे तिचे दुःख. तिच्या दुःखाचा आकार डोईवरच्या घटासारखा, पावलो पावली तोल सावरत चालल्यासारखा. तिच्या दुःखाचा आकार डोईवरच्या घटासारखा, पावलो पावली तोल सावरत चालल्यासारखा. तिच्या दुःखाचा स्वर पिचलेल्या बांगडीसारखा, प्राणरूप असा नादच जणू निघून गेल्यासारखा. तिच्या दुःखाचा स्वर पिचलेल्या बांगडीसारखा, प्राणरूप असा नादच जणू निघून गेल्यासारखा. तिच्या दुःखाचे ओझे रुतलेल्या पावलासारखे, गतीचे ठोके जसे काही ठोकले गेल्यासारखे. तिच्या दुःखाचे ओझे रुतलेल्या पावलासारखे, गतीचे ठोके जसे काही ठोकले गेल्यासारखे. क्वचितच तिचे दुःख तळहातावरच्या अश्रूसारखे, क्वचितच तिचे दुःख तळहातावरच्या अश्रूसारखे. घडवते तिला तिचे दर्शन कात टाकून दिल्यासारखे, घडवते तिला तिचे दर्शन कात टाकून दिल्यासारखे. मानवी नाती आपल्याला समृद्ध करतात आणि आपला जगण्यावरचा श्रद्धाभाव कायम ठेवायला मदत करतात. पती पत्नी हे एक अत्यंत जवळचं नातं. त्या नात्याची वीण आठवणींच्या रूपानेही कशी घट्ट असते याचा अनुभव या कवितेतनं व्यक्त झालाय. कवितेचं नाव आहे विश्वास. तुझ्या हातात हात देताना विश्वास अनुभवला मी दृढ, स्वप्नांच्या पंखांवरचा, शब्दांमधल्या मौनावरचा, नात्यातल्या काव्यावरचा, असण्या नसण्या पलीकडचा. तुझ्या हातात हात देताना विश्वास अनुभवला मी दृढ, स्वप्नांच्या पंखांवरचा, शब्दांमधल्या मौनावरचा, नात्यातल्या काव्यावरचा, असण्या नसण्या पलीकडचा. आता कितीही टाहो फोडला तरी जाणार नाही या भवतालाला चढा, हलणार नाही दुःखाचा डोंगर तसूभर, मी थांबणार नाही ऋतुचक्राचा गाडा. आता कितीही टाहो फोडला तरी जाणार नाही या भवतालाला चढा, हलणार नाही दुःखाचा डोंगर तसूभर, मी थांबणार नाही ऋतुचक्राचा गाडा. हे सत्य एका घोटात गिळले, निखंडले स्वतःला खोल खोल. तुझ्या दीर्घ सहवासातले क्षण खूप काही रुंझुणले मनभर, सावलीसारखे जवळ आहेत भास, तुझे शब्द तर विखुरलेले घर भर. त्या शब्दांचा अनाहत नाद आजही आहे रे माझ्या बरोबर, त्या शब्दांचा अनाहत नाद आजही आहे रे माझ्या बरोबर, हृदयातल्या प्रत्येक स्पंदनाबरोबर, हृदयातल्या प्रत्येक स्पंदनाबरोबर. दुःख हे नेहमी आपली कसोटी पाहत असतं, ते कोणालाच चुकवता येत नाही. त्यामुळे दुःखाला तोंड देतानाची मनस्थिती त्यातल्या सूक्ष्म स्पंदनांसकट मी यात व्यक्त केली आहे. कवितेचं नाव आहे निर्णय. सुखाची सरळसोट वाट अचानक चढते दुःखाचा अवघड घाट, नि पायाशी घोटाळणाऱ्या कोवळ्या उन्हाचेही तीव्र चटके बसू लागतात. सुखाची सरळसोट वाट अचानक चढते दुःखाचा अवघड घाट, नि पायाशी घोटाळणाऱ्या कोवळ्या उन्हाचेही
तीव्र चटके

0: असू लागतात. दिशा भिंगुळवाण्या नि आकाश भासते खोल, दिशा भिंगुळवाण्या नि आकाश भासते खोल, पुन्हा पुन्हा मेंड लावून पिळलेला आशेचा ताणलेला दोर, पुन्हा पुन्हा मेंड लावून पिळलेला आशेचा ताणलेला दोर. बंद ओठांच्या घट्ट भिंतीमागे गळाभर दाटलेला हुंदका, बंद ओठांच्या घट्ट भिंतीमागे गळाभर दाटलेला हुंदका, पापण्यांच्या आडून ठिबकणारा एखादा चुकार अश्रू, पापण्यांच्या आडून ठिबकणारा एखादा चुकार अश्रू. आवाजही न करता तुटलेल्या स्वप्नांच्या असंख्य काचांवरून प्रत्येक क्षणाचे ओझे ओढत मी तरीही राहते चालत. यामागे गुरुत्वाकर्षणाची ओढच आहे फक्त की माझ्या आत दडलेले कळसूत्री बाहुलीला नाचवण्याचे कौशल्य आहे गाढ? यामागे गुरुत्वाकर्षणाची ओढच आहे फक्त की माझ्या आत दडलेले कळसूत्री बाहुलीला नाचवण्याचे कौशल्य आहे गाढ? याचा निर्णय बाकी आहे, याचा निर्णय बाकी आहे. प्रिय व्यक्तीचा चिरविरह हा एक जीवघेणा अनुभव असतो. त्या अनुभवातून जाताना मनाची होणारी घालमेल आणि त्यातून सावरण्यासाठी मिळवलेलं बळ या कवितेतनं व्यक्त झालंय. माझी कवितेवरची श्रद्धा हाही यातला एक भक्कम आधार आहेच. शीर्षक आहे कवितेचे पान. सगळं जसं काय तसं आहे. निरभ्र आकाश, निळसर ऊन, पानं फुलं, पक्ष्यांची गुणगुण, तूही आहेसच त्यात भरून. सगळं जसं काय तसं आहे. निरभ्र आकाश, निळसर ऊन, पानं फुलं, पक्ष्यांची गुणगुण, तूही आहेसच त्यात भरून. बघता बघता, हसता खेळता तू हळूहळू सावलीसारखा निष्ठून गेलास आयुष्यातून. काळाच्या करवतीपुढे मी असहाय मुठी आवळून. क्षणाक्षणाचा गिलावा देत आतली पडझड सावरत दुःखाच्या उरल्या सुरल्या शेषाच्या फण्यावर मी राहीलच उभी पाय रोवून. क्षणाक्षणाचा गिलावा देत आतली पडझड सावरत दुःखाच्या उरल्या सुरल्या शेषाच्या फण्यावर मी राहीनच उभी पाय रोवून. काळाच्या कराल दाढांमधूनही निष्ठायची एक वाट आहे. काळाच्या कराल दाढांमधूनही निष्ठायची एक वाट आहे. माझ्या कवितेचे पान तिथे फडकत राहणार आहे. माझ्या कवितेचे पान तिथे फडकत राहणार आहे. प्रवास हाही आपल्याला मनाने टवटवीत करणारा अनुभव असतो. मी मध्यंतरी जपानला भेट दिली तेव्हा तिथला निसर्ग, तिथली भौगोलिक सांस्कृतिक ओळख याचा अमीट ठसा माझ्या मनावर उमटला. इतका की शेवटी जपानी भाषेतले कृतज्ञता व्यक्त करणारे शब्दही त्यात सहज गुंफले गेले आहेत. शीर्षक आहे क्षणचित्रे जपान. बर्फाची स्निग्ध माया पर्वतावर पसरलेली, भूकंपाचे धक्के पचवून मान ताठ राखलेली, झरे दुडूदुडू धावणारे, आवेगाने फेसाळणारे, जलाशय आकाशाची प्रतिबिंबे उरी जपणारे. बर्फाची स्निग्ध माया पर्वतावर पसरलेली, भूकंपाचे धक्के पचवून मान ताठ राखलेली, झरे दुडूदुडू धावणारे, आवेगाने फेसाळणारे, जलाशय आकाशाची प्रतिबिंबे उरी जपणारे. अवकाशाच्या भेटीसाठी झेपावलेले शिखर उंच, त्याची गुपिते उलगडणारी पर्णलिपी हिरवी कंच.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा है कि भारत और आसियान सदस्य देशों के शांतिपूर्ण, स्थिर और स्वतंत्र हिंद प्रशांत क्षेत्र में साझा हित हैं. नई दिल्ली में आज आसियान भारत रक्षा थिंक टैंक फोरम को संबोधित करते हुए श्री सिंह ने कहा कि आसियान भारत के हिंद प्रशांत दृष्टिकोण का केंद्र है. श्री सिंह ने कहा कि हिंद महासागर और दक्षिण पूर्व एशिया का जल क्षेत्र परस्पर जुड़ा हुआ समुद्री क्षेत्र है, जिससे इसकी सुरक्षा

आशा भोसले यांनी गायलेल्या या गाण्याबरोबर श्रोते हो आजचा गीत बहार कार्यक्रम संपला. दुपारचा 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। गेल्या 4 वर्षात भारताचे 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार। महाराष्ट्रात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर। काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। आणि बिहारच्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटून 13 जणांचा मृत्यू। भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं। ते नवी दिल्लीत आसियान भारत संरक्षण थिंक टँक फोरमला संबोधित करत होते। भारत आणि आसियान देश एका शांततापूर्ण, स्थिर आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्रासाठी समान धोरण राखून आहेत, असं ते म्हणाले। यंदाचं वर्ष हे या दोघांमधल्या सागरी सहकार्याचं वर्ष आहे। त्यादृष्टीनं सागरी

0: क्षेत्रातली जागरूकता वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं. माहितीची देवाणघेवाण सुधारित पद्धतीनं करण्याचं तसंच आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी क्षमता वृद्धी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. भारताने गेल्या 4 वर्षात 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार केल्याची माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. जागतिक भागीदारांसाठी देशाची बाजारपेठ खुली करतानाच भारतीय उद्योगांसाठी बाजारपेठेतल्या संधींचा विस्तार करण्याचं शासनाचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. 2014 पूर्वी ज्या अर्थव्यवस्थांशी भारताचे व्यापार करार होते त्यांचा एकत्रित GDP सुमारे $10 ट्रिलियन इतका होता. आता तो आकडा वाढून $70 ट्रिलियन इतका झाल्याचं गोयल म्हणाले. जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर मूल्य साखळीमध्ये खर्चाचा विस्तार करण्याबरोबरच विश्वास आणि सायबर सुरक्षेलाही अधिकाधिक महत्व प्राप्त होत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. सेमीकंडक्टर डिझाईन, उत्पादन आणि तयार उत्पादनाची चाचणी या क्षेत्रात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून प्रस्थापित करण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचंही ते म्हणाले. देशांतर्गत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि जागतिक अनिश्चिततेचा फटका कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, जेणेकरून अस्थिर काळातही शाश्वत विकास सुनिश्चित करता येईल, असंही ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ईशान्येकडच्या राज्यांबाबतच्या ऍक्ट ईस्ट धोरणाविषयी.
1: ईशान्येकडच्या राज्यांचं महत्व ओळखून केंद्र सरकारने 2014 पासून ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे विशेष कृती धोरण तयार केलं. तिथल्या अशांततेला आळा घालून स्थैर्य आणि विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न केले. ईशान्येकडच्या राज्यात सक्रिय बोडो, कार्बी, उल्फा अशा विविध सशस्त्र गटांशी चर्चा करून समझोता करार केले. परिणामतः 10,000 जास्त अतिरेकी शरण आले. ईशान्येतल्या हिंसक घटनांमध्ये 70% जास्त घट झाल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. अनेक ठिकाणी सैन्य दलांना विशेषाधिकार देणारा अप्सपा कायदा मागे घेण्यात आला. बारमाही रस्ते, रेल्वे, पूल इत्यादी बांधकामांमधून विकासाला चालना मिळाली. ईशान्येकडची राज्य आता आर्थिक विकासाचं केंद्र बनू लागल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2023 आसाम दौऱ्यात सांगितलं.
0: अन्नपदार्थ, इंधन, कारखान्यात तयार होणारा माल आणि विजेच्या दरात वाढ झाल्यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरानं 2 आकडी टप्पा गाठला आहे. ऑगस्टमध्ये हा दर 9.92% होता. तो सप्टेंबरमध्ये 11.39% पोहोचला. पश्चिम आशियातला संघर्ष, होर्मुझची नाकेबंदी आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या तसंच खतांच्या पुरवठ्यावर झालेला परिणाम या सर्व बाबींमुळे चालू आर्थिक वर्षात घाऊक किमतीचा आलेख चढता राहिला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 1.39% वाढून 9.76% पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची मदत जमा केली जाणार असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारने त्यांच्या अभिनंदनाला

0: असा प्रस्ताव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अथक राष्ट्रसेवेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि वंचितांसाठी जे कार्य केलं, आपण प्रधानमंत्री नसून प्रधान सेवक आहोत या भूमिकेतून त्यांनी कार्य केलं, त्याचा उल्लेख या ठरावात करण्यात आला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दिल्लीच्या राज्य मंत्रिमंडळानेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली, तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलनस्थळ म्हणून जंतरमंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते, या कारणावरून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार आज सोपवण्यात आला. आधीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांचा कार्यकाळ प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आल्यानं कटियार यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचं राज्य सरकारनं आज काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्याविरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपर फुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी दिल्ली विशेष न्यायालयात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारताने आघाडी घेतली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात राघोपूर दियारा इथं काल रात्री गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबांना 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर केली आहे. बिहार राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. थकीत देयकांसाठी येत्या 19 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातल्या कंत्राटदारांनी घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांची देणी ठकवली आहेत, असा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. आर्थिक तणावामुळे गेल्या 10 महिन्यात 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचंही त्यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 4 वर्षात भारताचे 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार. महाराष्ट्रात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. आणि बिहारच्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटून 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित करत आहोत.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. ऑक्टोबर हीटमुळे आतापासूनच टँकरची वाढती मागणी. दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नाशिक मधल्या 10 तालुक्यांचा समावेश. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त. प्रशासक मंडळाची नियुक्ती. आणि इन्व्हेस्ट महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत नाशिकमध्ये 53,120 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित. या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
3: नाशिकमध्ये ऑक्टोबर हीट अर्थातच उन्हाचा तडाखा जाणवण्याला सुरुवात झाली आहे. चालू महिन्यात नाशिकचे तापमान 35.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. ग्रामीण भागात मुळातच पाणी कमी आहे, त्यात ऊन जाणवू लागल्यानं आतापासूनच टँकरची मागणी वाढू लागली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून येवला तसंच मालेगाव या दोन्ही तालुक्यात सर्वाधिक टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. नाशिकमध्ये यंदा अखेरच्या टप्प्यात अपेक्षित पाऊस पडला नाही, त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. राज्य शासनानं 21 दिवसाच्या पावसाच्या

0: च्या खंडाच्या आधारे ट्रिगर वन मध्ये राज्यातील 265 तालुक्यांना दुष्काळी घोषित केलं. यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, सिन्नर, येवला आणि देवळा या 10 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये तातडीने टंचाई उपाययोजना लागू करण्यात आला आहे. मात्र ज्या 5 तालुक्यांचा या यादीत समावेश नाही त्यांना देखील अवर्षणग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करावे यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या वतीनं आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उर्वरित तालुक्यांचे देखील सर्वेक्षण करून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात यंदा शेतीची अवस्था बिकट असल्यानं शासकीय निकषांपलीकडे जाऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये दिली. ग्राम विकास विभागाच्या वतीनं आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात त्यांनी सरपंचांना दुष्काळी परिस्थितीशी लढण्याचं आवाहन केलं. दुष्काळग्रस्त भागात नागरिक आणि पशुधनाला पिण्याचे पाणी पुरवण्यास प्राधान्य दिलं जाईल असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी तातडीने चारा डेपो तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यापूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस सिन्नर तालुक्यातील धोंडवीर नगर येथे शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. नाशिक विभागातील दुष्काळी स्थितीचा आढावाही कृषी मंत्र्यांनी घेतला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण येत्या 31 ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी कामांना वेग देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन सिंहस्थ कामांचा आढावा घेतला. कुंभमेळ्यातील कामं शाश्वत असल्यामुळे भविष्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणानिमित्तानं 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं दिली. मुख्य ध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाशिक, त्र्यंबक आणि इगतपुरी असे त्रिभाजन करण्यात येणार आहे. या तिन्ही ठिकाणी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात येतील. त्यामुळे सध्याचे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. सहकार आणि पणन विभागानं भाजप नेते आणि नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक मंडळ नियुक्त केलं आहे. यात माजी आमदार बाळासाहेब सानप, सचिन ढिकले आणि बापू पिंगळे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकचे माजी खासदार स्वर्गीय डॉक्टर वसंत पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नील वसंत फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या वतीनं सामाजिक कार्याबद्दल दिगंत स्वराज फाउंडेशनच्या श्रद्धा शृंगारपुरे यांना निलिमा पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. नाशिक शहरातील म्हसूळ परिसरात शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मंजूर केलं आहे. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाच्या महसूल विभागानं 12 हेक्टर जागा वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वात नाशिक जिल्ह्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. मुंबईत झालेल्या इन्व्हेस्ट महाराष्ट्र उपक्रमांतर्गत विविध उद्योग समूहांशी झालेल्या सामंजस्य करारांमध्ये नाशिकसाठी तब्बल 53,120 कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीचा समावेश आहे. या प्रकल्पांमधून 24,125 प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगारांची क्षमता निर्माण होणार आहे. आकाशवाणीकरता संजय पाठक, नाशिक.
1: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केलं.
2: नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलं. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला एक वैदेही करंबेळकर यांना

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या मनात या मालेत ऐकूया हायकू या काव्यप्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख.
1: साहित्यिका शिरीष पै यांचा पहिला ध्रुवा हा हायकू संग्रह प्रकाशित झाला. त्याला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्या संग्रहात श्याम जोशी यांनी अत्यंत प्रभावी आणि बोलकी छायाचित्र काढली होती. त्यामुळे हायकू हा कसा चित्रमय असतो ही गोष्ट कळून चुकली सगळ्यांना. लोकप्रभाच्या त्यावेळच्या संपादिका वसुंधरा पेंडसे नाईक यांनी काय केलं की लोकप्रभाचा हायकू विशेषांकच काढला. तिथपासून जी सुरुवात झाली ते 2014-15 पर्यंत हायकू हा काव्यप्रकार महाराष्ट्रात चांगलाच रुळला. अनेक हायकूकार प्रसिद्ध झाले. त्यातली काही नावं म्हणजे मनोहर तोडणकर, पूजा मलुष्टे, राजन पोळ, माया धुप्पड, ऋचा घाणेकर, महमूद सरंग. सर्वांनी आपले आपले संग्रह प्रस्थापित केले आणि या हायकूकारांच्या संग्रहांना शिरीष पै यांचीच प्रस्तावना आहे. महाराष्ट्राला हायकूचा परिचय शिरीष पै यांनीच करून दिलेला आहे. 2017 शिरीष पै यांना देवाज्ञा झाली. लौकिक अर्थानं साहित्य जगतातून त्या गेल्या पण अनेक हायकूकार आपल्या मार्गदर्शनाने त्यांनी घडवले. आज महाराष्ट्रात 100 हायकूकार हायकू लिहित आहेत आणि 10-12 तर अगदी दर्जेदार रचना करतायत. हायकूंच्या नियमाचा नीट प्रसार मात्र झालेला नाही. हायकूविषयी चर्चा करायला योग्य व्यक्तीच महाराष्ट्रात उरल्या नाहीत. इंग्रजीतही हायकू हा काव्यप्रकार लिहिला जातो. आता पहा काही भारतीय यांनी इंग्रजीत हायकू लिहिलेले आहेत, ते आपण मराठीत लिहून बघूया का. असे आहेत कोल्ड विंटर नाईट, इवन हर मेमरी हॅज वॉर्म्थ. एखादी थंड शिशिर रात्र आहे नाही का आणि तिच्या आठवणीने तिला उभी येते. मग कसं लिहायचं मराठीत? शिशिर रात्री आठवणी बहरती उबदेती. त्याला की नाही कमीत कमी अक्षरांमध्ये त्याचाच हायकू. आता दुसरा हायकू पहा, पहिले इंग्रजीत हां, म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांनीच इंग्रजीत लिहिलं आहे. लोटसेस ब्लूम द लेक हॅज पॉन्ड, लोटसेस ब्लूम द लेक हॅज ओपन्ड 1000 eyes. आता मराठीत भाषांतर करून हायकू लिहू. कमळे उमलली की तळ्याने

0: उघडली हजार नेत्रे. अशा प्रकारे इंग्रजी हायकूंचे मराठी भाषांमध्ये रूपांतर करून हायकू स्वरूपात लिहू शकतो. जपानमध्ये हायकूची 500 वर्षाची परंपरा आहे. मराठी हायकूकडनं काय 30-40 वर्षाची परंपरा आहे फक्त. पण हायकू हा त्याच्या नियमांसकट स्वीकारायला काही अवधी लागणारच असे आपण म्हणू शकतो. हेही तितकंच खरं आहे की हायकूमध्ये केवळ निसर्गाविषयी न लिहिता मराठी हायकूकारांनी वेगवेगळे विषय समाविष्ट केले आहेत आणि ते करूनही हायकूचं हायकू पण अबाधित राखलेलं आहे. शिरीष पै यांचा एक प्रसिद्ध हायकू बघा. झाडू फरफटतोय पुन्हा पुन्हा पुन्हा पाचोळा झाडताना. आता हायकूमध्ये झाडू सुद्धा आलं बघा. पूजा मलुष्टे यांचा हायकू आहे. बेंदूर ती राबत राहते पुरणपोळी करते. म्हणजे पोळा हा खरा बैलांचा सण असतो, तो बैलांना विश्रांती देण्यासाठी आहे ना, पण त्या दिवशी गृहिणी काय बैलासारखे राबत राहते. हा विरोधाभास. मराठी भाषेमध्ये काही साहित्य आहे. मंडळी, मराठी भाषेत जे काही साहित्य आहे त्यातील कविता प्रकारात हायकू हा काव्यप्रकार पूर्वी कोणीच लिहिला नसेल का? हायकू सदृश्य रचना तरी केली असणार, पण काय आहे की तो हायकू आहे हेच माहीत नसणार. बघा ज्ञानेश्वरांची कवी बघा. इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. आता हे काय समोरच्या दृश्याचं वर्णनच आहे ना, आणि त्यातून जीवनाचं तत्वज्ञान निघतं ना. हायकूच झाला हा. फक्त तो हायकू स्वरूपात लिहिला नाही, ओवी स्वरूपात आहे. आता आपण हायकू स्वरूपात लिहायचं तर असे इवलसे रोप लाविले होते द्वारी गेले गगनावरी असा तीन ओळीत लिहू शकतो. झाला हायकू.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे रेशीम कीटक संगोपनगृहाचं व्यवस्थापन. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
3: नमस्कार मंडळी. मंडळी, रेशीम कीटक संगोपनगृहाचं व्यवस्थापन कसं करायचं ते आज आपण जाणून घेऊया. शेडनेट गृहात रॅकवर रेशीम कीटक संगोपन केलं जातं. यामध्ये खालच्या बाजूला जमीन तर वरच्या बाजूला छप्पर किंवा लोखंडी पत्र्याचं शेड असतं. त्यामुळे उजी माशीच्या नियंत्रणासाठी शेडनेट गृहात सुधारणा करणं आवश्यक आहे. खालच्या बाजूला फरशी आणि चारही बाजूला 30x15 सेंटीमीटरची शेडनेट लगत नाली करणं आवश्यक आहे. ठराविक काळानंतर रॅक आणि शेडनेटवर निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केल्यानंतर उर्वरित द्रावण नालीतून बाहेर निघून जाणंसुद्धा आवश्यक आहे. लोखंडी पत्र्यामुळे संगोपनगृहात तापमानाची वाढ होते. ऑक्टोबर आणि मार्च महिन्यात ठिबक संचाच्या लॅटरलद्वारे छतावर आच्छादन केलं तर तापमानावर नियंत्रण मिळवता येतं. राज्यात उष्ण आणि कोरडं हवामान असल्यानं रेशीम कीटक संगोपनासाठी त्याचा फायदा होतो. पण ऑक्टोबरनंतर संगोपनगृहात आर्द्रता खूप कमी राहते, त्यामुळे रॅकवर दिलेले खाद्य लवकर वाळतं किंवा फांद्यातील आर्द्रतेचं प्रमाण कमी होतं. म्हणून हिवाळ्यात रॅकवर निळ्या पॉलिथीन आच्छादन पट्ट्यांचा वापर करणंही आवश्यक ठरतं. संगोपनगृहातील तापमान 22-28 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावं. रेशीम धाग्यामध्ये सेरिसिन आणि फायब्रियॉन नावाची प्रथिनं असतात. तुती पानातील प्रथिनं रेशीम कीटकानं खाल्ल्यानंतर परिपक्व कीटकात रेशीम ग्रंथींमध्ये प्रथिन स्वरूपात साठवले जातात. मंडळी, मुंग्या, उंदीर, पाली, मुंगूस, खार यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. बाल्य कीटक संगोपन करताना रॅकला खालच्या बाजूला मुंग्यांच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाय योजावे लागतात. लाल मुंग्या अंडीपुंजातील गर्भच खातात. प्रौढ रेशीम कीटकांना मुंग्या जखमी करतात. यामुळे रेशीम कीटकांमध्ये रोगाच्या प्रसाराची शक्यता वाढते. बाल्य आणि प्रौढ रेशीम कीटकांना मुंग्या मारून टाकतात. मुंग्या कोशांना सच्छिद्र करतात. कोशातील प्युपा खाऊन फस्त करतात, त्यामुळे कोश हलके होतात. अखंड धागा निर्मितीला ते अयोग्य ठरतात. यासाठी संगोपनगृहाचं बांधकाम करताना मुरूम टाकून धुमस करावं. जमिनीपासून 3-4 फूट उंच पायाभरणी करावी, म्हणजे मुंग्या, उंदीर, वाळवी इत्यादींपासून त्रास होणार नाही. संगोपनगृहाच्या आतल्या चारही बाजूंना 20

ते 25 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर खोलीची नाली असावी. त्यात संगोपन काळात पाणी खेळतं राहील याची व्यवस्था करावी. संगोपनगृहास खिडक्यांना जाळी किंवा आच्छादन करावं, म्हणजे उंदीर किंवा पक्ष्यांचा शिकार होणार नाही. मंडळी, कीटक संगोपनगृहाचं वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणंसुद्धा आवश्यक आहे, कारण डर्मिस्टिड भुंग्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा भुंगा कोशाला छिद्र पाडून आतला प्युपा खातो. साठवणूक केलेले कोश आणि धागा तयार करण्यासाठीच्या कोशाचं नुकसान होतं. सुमारे 48% साठवणुकीच्या कोशात भुंग्यांचा प्रादुर्भाव होतो. बीजगुणन केंद्रात सीड कोश उत्पादनामध्ये डर्मिस्टिड भुंग्याचं नियंत्रण म्हणूनच महत्त्वाचं आहे. बीजगुणन केंद्रातील सच्छिद्र कोशाचे ट्रे वेगळे करून भुंगे नष्ट करावेत किंवा व्हॅक्युम क्लिनरच्या सहाय्यानं भुंगे सीड कोशातून वेगळे करावेत. बीजगुणन केंद्रात लहान प्रकाश सापळे किंवा चिकट सापळे लावावेत. साठवणगृहातल्या आतल्या बाजूला ब्लिचिंग पावडर 200 ग्रॅम प्रति चौरस मीटर याप्रमाणे धुरळणी करावी. तर मंडळी, अशा प्रकारे संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणाच्या वेगवेगळ्या उपाययोजना जर केल्या तर रेशीम कीटक उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत रेशीम कीटक संगोपनगृहाचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यावयास हवी याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यावी. आपल्याला अनेकदा वाटते की वय झालं की पडणं साहजिक आहे, पण हे पूर्णपणे खरे नाही. पडणं ही वृद्धत्वाची अपरिहार्य गोष्ट नाही. अनेक वेळा योग्य काळजी घेतल्यास पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. ज्येष्ठ व्यक्ती पडल्यावर केवळ छोटी दुखापत होत नाही, त्यातून हाडांचे फ्रॅक्चर, विशेषतः कमरेचे फ्रॅक्चर, डोक्याला दुखापत इत्यादी होऊ शकते. त्यानंतर व्यक्तीची हालचाल कमी होते, आत्मविश्वास कमी होतो आणि हळूहळू ती व्यक्ती इतरांवर अवलंबून होऊ शकते. त्यामुळे फॉल प्रिव्हेंशन म्हणजे फक्त पडणे टाळणे नाही, तर ज्येष्ठ व्यक्तीचे स्वावलंबन आणि जीवनमान टिकवणे आहे. मग पडण्याची कारणे कोणती? पहिले म्हणजे शरीराचा तोल आणि स्नायूंची ताकद कमी होणे. त्यामुळे नियमित चालणे, योग्य व्यायाम आणि विशेषतः बॅलन्स अँड मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस महत्वाचे आहेत. दुसरे म्हणजे दृष्टी कमी होणे. चष्म्याचा नंबर योग्य आहे का, मोतीबिंदू किंवा इतर डोळ्यांचा आजार आहे का, याची नियमित तपासणी करावी. आणि तिसरे म्हणजे औषध. काही रक्तदाबाची औषधे, झोपेच्या गोळ्या, काही मानसिक आजारांची औषधे किंवा अनेक औषधे एकत्र घेतल्यामुळे चक्कर, गुंगी किंवा रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्ती घेत असलेल्या सर्व औषधांचा डॉक्टरांकडून वेळोवेळी आढावा घेणे महत्वाचे आहे. स्वतःहून औषधं बंद करू नये. आणि सर्वात महत्वाचे, एकदा पडलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. फक्त पाय घसरला होता असे समजून थांबण्याऐवजी पडण्यामागचं कारण शोधणं आवश्यक आहे. घरातील काही गोष्टी सुद्धा धोका वाढवू शकतात, जसे की घरात सैल गालिचे असणे, जमिनीवर पाणी सांडलेले असणे, अंधार असणे, बाथरूममध्ये आधार नसणे किंवा घरात अनावश्यक वस्तूंचा पसारा असणे. मग आपण सुधारणा काय करू शकतो? तर बाथरूममध्ये पकडण्यासाठी बार बसवून घ्यावेत. प्लास्टिक खुर्च्यांवर बसताना नेहमी खुर्ची पकडून बसावे, कारण हलकी असल्यामुळे खुर्ची पाठीमागं सरकून पडण्याचा धोका असतो. पायऱ्या वगैरेवरती लाईट असावेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पडण्याची भीती वाटते म्हणून हालचाल पूर्णपणे बंद करू नका. उलट हालचाल कमी झाल्यामुळे स्नायू आणखी कमजोर होतात आणि पडण्याचा धोका वाढतो. योग्य व्यायाम आणि सुरक्षित वातावरण यामुळे ज्येष्ठ व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने चालू शकतात. शेवटी

0: एवढं सांगू इच्छिते, वय वाढणं थांबवता येत नाही, पण वयाबरोबर येणारे धोके कमी करता येतात. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना फक्त सावकाश चला असे सांगण्यापेक्षा त्यांना मजबूत ठेवणं, त्यांची दृष्टी आणि औषधांची तपासणी करणं आणि घर सुरक्षित ठेवणं ही खरी फॉल प्रिव्हेन्शन आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंदिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागामध्ये आपण मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग दुसरा ऐकूयात. याचं लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग दुसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण वायू प्रदूषण, त्याची समस्या आणि त्याचं वैज्ञानिक स्वरूप लक्षात घेऊयात. वातावरणातील घातक वायू, धुलीकण, धूर आणि सूक्ष्म कण यांचं प्रमाण आरोग्य आणि पर्यावरणाला हानी पोचवेल इतकं वाढलं की त्याला आपण वायू प्रदूषण असं म्हणतो. खरं म्हणजे वायूमध्ये ऑक्सिजन सारखा अत्यंत महत्वाचा असा एक घटक असतो जो आपला प्राणवायू म्हणून आपल्या शरीरासाठी, सजीवांसाठी आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये अनेक प्रदूषक वाढत आहेत. त्यामध्ये मुख्यतः पार्टिक्युलेट मॅटर अर्थात PM 2.5 मायक्रॉन आणि PM 10 मायक्रॉन हे अतिसूक्ष्म धुलीकण जे फुप्फुसाच्या खोल भागात जातात आणि त्यामुळे फुप्फुसाच्या अल्व्हियोलाय म्हणजे त्या बलूनसारखे स्ट्रक्चर असतात त्या परमनंटली त्यांना इजा होतो. सल्फर डायऑक्साईड हा कोळसा आणि काही औद्योगिक प्रक्रियांमधून उत्सर्जित होतो. नायट्रोजन ऑक्साईड हा वाहनांमधनं, वीज प्रकल्प आणि उच्च तापमानावरील ज्वलनातून तो निर्माण होतो. कार्बन मोनॉक्साईड अपूर्ण ज्वलनामुळे तयार होतो आणि अत्यंत विषारी आहे. तर भूपृष्ठीय ओझोन हा सूर्यप्रकाशात नायट्रोजन ऑक्साईड आणि अस्थिर सेंद्रिय संयोगाच्या रासायनिक अभिक्रियांमधून तयार होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार बाह्य आणि घरगुती वायू प्रदूषणाचा एकत्रित संबंध जगभरात दरवर्षी सुमारे 70 लाख अकाली मृत्यूशी जोडला आहे. अर्थात हा जागतिक अंदाज आहे. एखाद्या विशिष्ट शहरात एवढी मृत्यू होतात असं नाही, परंतु जगातच केवळ वायू प्रदूषणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. आता यांची मुख्य कारणामध्ये विशेषतः वाहनामधून निघणारा धूर ज्यामध्ये SO2, NO2 आणि कार्बन डायऑक्साईड आहे, औद्योगिक चिमण्यांमधून उत्सर्जित होणारे वायू ज्यामध्ये आता मी म्हटल्याप्रमाणे पार्टिक्युलेट मॅटर 2.5, कार्बन कण, सूट वगैरे आहेत, कोळसा, लाकूड, काळी कचरा आणि इतर इंधनांचं ज्वलन, शेतातील पिकांचं अवशेष जाळणं आणि कचरा उघड्यावर जाळणं, बांधकामं, खाणकामं आणि त्यावरील रस्त्यातील धूळ, घरगुती स्वयंपाकासाठी अपुरा ज्वलनाची साधनं आणि एकूणच खराब वायुविजन असणं आणि डिझेल जनरेटर आणि औष्णिक वीज निर्मिती यातनं मोठ्या प्रमाणात ॲश आणि राख निर्माण होणं. आता याचे परिणाम काय होतात? तर विशेषतः दमा आणि फुप्फुसांचे आजार, हृदयवेगाचे आजार आणि पक्षघाताचा धोका देखील वाढतो. वनस्पतींच्या पिकांच्या पानावर परिणाम म्हणून एकूण प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि प्रोडक्टिव्हिटी कमी होते. बऱ्याचदा SO2 NO2 अशा सारख्या गॅसेसमुळे आम्लवृष्टी, माती, जलस्रोत, वनस्पती आणि त्यामुळे इमारतींचं नुकसान होतं. काही प्रदूषकांमुळे धोकं आणि दृश्यमानता कमी होते आणि त्यामुळे अपघातामध्ये प्रचंड वाढ होते. हरितवायू परिणाम ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते आणि त्याच्या संदर्भात काय होतं ते आपण मागच्या भागात पाहिलं. आता या सगळ्यांवर वैज्ञानिक उपाय काय? तर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर ज्यामध्ये विद्युत क्षेत्राच्या सहाय्याने औद्योगिक धुरातील धुळीकण वेगळे केले जातात. खरं म्हणजे मोठ्या औद्योगिक संयंत्रात त्याचा आता वापर होतोच, परंतु आता दिल्लीसारख्या शहरामध्ये देखील त्याचा वापर करणं गरजेचं झालेलं आहे. स्क्रबर आणि फ्लू ग्लॅसचा उपचार ज्यामध्ये योग्य रासायनिक आणि किंवा द्रव प्रक्रियांद्वारे सल्फर डायऑक्साईड आणि इतर प्रदूषक हवेतून कमी करता येतात, त्यासाठी अर्थात योग्य तंत्र निवडावं लागतं. हवेच्या गुणवत्तेचं वैज्ञानिक निरीक्षण करावं लागतं ज्यामध्ये पार्टिक्युलेट मॅटर 2.5 मायक्रॉन, NO2, SO2 आणि ओझोन मोजणाऱ्या केंद्रांद्वारे प्रदूषणाचे प्रमाण नोंदवता येतं आणि

0: ते नोंदवल्यानंतर त्यावर उपाय करता येतात. खरं म्हणजे साधा आणि चांगला उपाय म्हणजे स्वच्छ वाहतूक आणि इंधनाचा वापर, ज्यामध्ये सार्वजनिक वाहतूक वाढवणे, विद्युत वाहनांची संख्या वाढवणे, वाहनांची नियमित तपासणी करणे, स्वच्छ स्वयंपाक इंधनं आणि औद्योगिक उत्सर्जनाचं नियंत्रण करणं आणि यांचा एकत्रितपणे वापर करणं. यांचा निष्कर्ष काय, तर प्रदूषण निर्माण झाल्यानंतर ते काढून टाकण्यापेक्षा प्रदूषक निर्माण होण्याचं प्रमाण कमी करणं हे अधिक मूलभूत उपाय आहे. केवळ रस्त्याच्या कडेला झाडे लावणे किंवा मास्क वापरणे हे उत्सर्जन नियंत्रणाची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे हवा जी आपल्याला प्राणवायू देते तिचं प्रदूषण जीवघेणं ठरू शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये आजच्या भागात ऐकलात मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना भाग दुसरा. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

पंडित रामदास पळसुले यांनी तबल्यावर वाजवलेला ताल तीन ताल आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियम लहरा साथ केली होती तन्मय देवचाके यांनी. दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार. राज्य सरकार हमीभावानं चारा खरेदी करणार. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार. आणि काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
0: पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर GPS ट्रॅकर लावण्यात आला आहे. तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असून जास्तीत जास्त चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रब्बी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन

0: हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्ती ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारनं त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासन भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली. तसंच बुलढाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजनेच्या 3रा टप्प्यातल्या पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर झाली. यात नाशिक जिल्ह्यातल्या 4691 शेतकरी खातेदारांचा समावेश आहे. या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतकरी, शेतमजुरांना आणि गरजू कुटुंबांना रोजगार, तसंच जलसंधारण, सिंचन क्षमता वाढ, वृक्ष लागवड आणि नैसर्गिक साधन सामुग्रीचं संवर्धन यावर विशेष भर देण्यात येत आहे. विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि आजीविका हमी अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 28,688 कामं सुरू करण्यात आली आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीत राज्य शासन महिलांच्या तसंच इतर सर्व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही आरोग्य आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरीकर बोर्डीकर यांनी आज दिली. त्या धाराशिव इथे नारी शक्ती संवाद कार्यक्रमात बोलत होत्या. महिलांनी आरोग्याची काळजी घेत कुटुंब व्यवस्था सक्षमपणे सांभाळावी, मराठवाड्यात या काळात बालविवाहाचं प्रमाण वाढू नये याची दक्षता घ्यावी, नागरिकांनी सामुदायिक विवाह सोहळे साजरे करावेत अशा सूचना त्यांनी केल्या. राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे असा आरोप आज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची छायाचित्रं काढणं तसंच त्यांच्यावर दबाव टाकणं असे प्रकार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी आणि कर्ज वसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा अशी मागणी त्यांनी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकार उदासीन आहे असं दिसून येत आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात त्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ईशान्येकडच्या राज्यांबाबतच्या ऍक्ट ईस्ट या धोरणाविषयी.
1: ईशान्येकडच्या राज्यांचं महत्व ओळखून केंद्र सरकारने 2014 ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे विशेष कृती धोरण तयार केलं. तिथल्या अशांततेला आळा घालून स्थैर्य आणि विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न केले. ईशान्येकडच्या राज्यात सक्रिय बोडो, कार्बी, उल्फा अशा विविध सशस्त्र गटांशी चर्चा करून समझोता करार केले. परिणामतः 10,000 जास्त अतिरेकी शरण आले. ईशान्येतल्या हिंसक घटनांमध्ये 70% जास्त घट झाल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. अनेक ठिकाणी सैन्य दलांना विशेषाधिकार देणारा अप्सपा कायदा मागे घेण्यात आला. बारमाही रस्ते, रेल्वे, पूल इत्यादी बांधकामांमधून विकासाला चालना मिळाली. ईशान्येकडची राज्य आता आर्थिक विकासाचं केंद्र बनू लागल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2023 आसाम दौऱ्यात सांगितलं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार आज सोपवण्यात आला. आधीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांचा कार्यकाळ प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आणल्या

0: कटियार यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचं राज्य सरकारनं आज काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली, तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. आंदोलन स्थळ म्हणून जंतर मंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते, या कारणावरून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. दास आणि रांका यांना न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी दिल्याचा CJP संस्थापक अभिजित दीपके यांनी निषेध केला आहे. नागपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. CJP कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही असं स्पष्ट करत त्यांनी केंद्र सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. लोकशाही मूल्य आणि नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांसाठी एकजुटीनं लढणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपरफुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं CBIचं म्हणणं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी दिल्ली विशेष न्यायालयात होणार आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष सुटकेला CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी 20 जून रोजी आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 जणांना निर्दोष मुक्त केलं होतं. थकीत देयकांसाठी येत्या 19 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातल्या कंत्राटदारांनी घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांची देणी थकवली आहेत असा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. आर्थिक तणावामुळे गेल्या 10 महिन्यात 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 4th सामना आज हैदराबाद इथे होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारतानं आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार. राज्य सरकार हमीभावानं चारा खरेदी करणार. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरव कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार. आणि काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजनेअंतर्गत आता जन्मतः दिव्यांग असणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदत मिळणार आहे. 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 625 रुपये आर्थिक मदत मिळेल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. रेल्वेतल्या 11,40,000 कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. राज्य शासनानं आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून आता 305 तालुक्यांमध्ये 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार आहेत. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे असा आरोप आज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी आणि कर्जवसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा अशी मागणी त्यांनी केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 4था सामना आज हैदराबाद इथे होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारतानं आघाडी घेतली आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली तर अजिंक्य शिंदे यांची जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलन स्थळ म्हणून जंतर मंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 5:02:28 झाली आहेत. गीत संध्या या कार्यक्रमात आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा.

0: हॅलो ब्रदर या चित्रपटासाठी हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती फैज अनवर यांची. या गीताचे गायक कलाकार होते उदित नारायण आणि अलका याज्ञिक.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि

0: कॅल्शियम ने भरपूर गोकुळ पनीर, घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
1: गीत संध्या या कार्यक्रमात आता जब प्यार किसी से होता है या चित्रपटासाठी कुमार सानू आणि लता मंगेशकर यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना।

0: जब प्यार किसी से होता है या चित्रपटातली आनंद बक्षी यांची ही गीतरचना जतीन ललित यांनी संगीतबद्ध केली.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गुरुवारी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल घर घेण्याचं स्वप्न आणि रेरा कायद्याचं संरक्षण या विषयावरती ॲडव्होकेट गंधार सोनीस यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत.
2: नाही काय माहिती का, सध्याचं आपण बघितलं तर हे बरीच वर्ष आपण पाहतोय, म्हणजे रेरा आला म्हणूनच नाही पण रेराच्या आधी सुद्धा किंवा रेराच्या नंतर सुद्धा. रेरामध्ये जरा थोडस याच्यातलं स्पष्टीकरण जरा व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं आहे रेरामध्ये, तर हे कार्पेट आणि बिल्टअप एरियाबद्दलचा गोंधळ फार वाढला आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय की त्याच्यामुळे त्याचा गैरफायदा सुद्धा घेतला जातोय. आता रेरामध्ये जर आपण बघितलं तर कार्पेट एरियाची डेफिनेशन कलम 2 क मध्ये दिलेली आहे की कार्पेट एरिया म्हणजे नक्की काय. तर रेरा असं सांगतं की कार्पेट एरिया म्हणजे ऍक्च्युअल युजेबल फ्लोअर एरिया, तुमच्या अपार्टमेंट मधला तुमच्या फ्लॅट मधला ऍक्च्युअल जो वापरण्याचा जो एरिया आहे जो तुम्ही वापरता तो ऍक्च्युअल युजेबल फ्लोअर एरिया ज्याला म्हणतो त्याला आपण कार्पेट एरिया म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, तर कार्पेट एरियामध्ये काय काय येतं, तर तुमच्या खोल्या येतात, बेडरूम्स येतात तुमचे, त्याच्यानंतर तुमचा हॉल येतो, तुमचा लिव्हिंग रूम, तुमची डायनिंग एरिया, तुमचं किचन येतं, तुमचे बाथरूम येतात जे काय असतील ते, त्याच्यानंतर इंटरनल पॅसेजेस वगैरे हे सगळे कार्पेट एरियामध्ये येतात.
1: तेव्हा जरूर ऐका ही मुलाखत गुरुवारी 15 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 दशांश MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: श्रोते हो, गीत संध्या या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

दिल का क्या कुसूर या चित्रपटातलं नदीम श्रवण यांचं संगीत असलेलं समीर यांचं हे गीत आपण ऐकलं कुमार सानू यांच्या आवाजात. गीतसंध्या या कार्यक्रमात आता सोनू निगम आणि साधना सरगम यांनी गायलेलं हम तुम या चित्रपटातलं गीत ऐकूया. या गीताचे गीतकार आहेत प्रसून जोशी तर संगीतकार जतीन ललित.

श्रोते हो गीत संध्या या कार्यक्रमात शेवटी दिलसे या चित्रपटातली गुलजार यांची गीतरचना. संगीत आहे ए आर रहमान यांचं, तर स्वर लता मंगेशकर आणि एम जी श्रीकुमार यांचा.

या चित्रपटातल्या या गीताबरोबरच गीत संध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजतात. आता युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाचा रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात SNDT कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेलं कीर्तन वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती. संकल्पना प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर भरत वनकटे. संगीत मार्गदर्शन प्राध्यापिका मीनाक्षी बसवंत. संगीत विभाग प्रमुख आणि चेतना खळे टवकार. संहिता मार्गदर्शन प्राध्यापिका डॉक्टर भक्ती हुबळीकर मराठी विभाग. मृदुंग साथ घनश्याम प्रवीण जुमळे. सहभागी कलाकार कल्याणी शांताराम पंडित, रिद्धी सुरेश घालमे, ऋतुजा गुरुनाथ दुभेले आणि सायली प्रभाकर साठे. कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत SNDT कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेले कीर्तन वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती.

अंतरंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे आवत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचवेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना म्हणतात जगद्गुरु जगद्वंदनीय सकलकंठभूषित ज्ञानेश्प्रिय तुकोबा राये यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा व्यसनमुक्ती या विषयावरती उपदेश करणारा अभंग आज चिंतनासाठी घेतलेला आहे. या ठिकाणी तुकोबा रायांनी समाजाला केवळ भक्तीचाच उपदेश केला नाही तर माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं आणि मनुष्याने आपले आचार विचार शुद्ध ठेवावेत, वाईट संगतीपासून दूर राहावे, लोभ मोहाचा त्याग करावा आणि भगवंताच्या नामस्मरणात जीवन सार्थकी लावावे असा संदेश आपल्याला या अभंगामधून मिळतो. याच संत विचारांचा एक महत्वाचा भाग म्हणजे व्यसनमुक्ती. कारण व्यसन हे प्रथम शरीराला नाही तर मनाला जकडून ठेवते. मग एखाद्या चुकीच्या गोष्टीत गुंतत गेले की मग हळूहळू विवेक कमी होतो आणि त्या सवयीचे रूप व्यसनात बदलते. म्हणून तुकोबा रायांनी हेच सत्य आपल्याला अभंगातून अत्यंत मार्मिकपणे सांगितले आहे. कामातुर चविसांडी बरळ तोंडी बरळे रंगले ते अंगी दावी विष देववी आसडे. यानंतर अभंगाच्या प्रत्येक चरणामध्ये मानवी मनाची अवस्था आणि त्याला योग्य मार्गावर आणणारा वारकरी संप्रदायाचा विचार दडलेला आहे. वारकरी संप्रदाय आपल्याला उपदेश करतो, मनाला वाईट सवयींच्या आहारी जाऊ देऊ नका, त्या मनाला नामस्मरणाची सवय लावा. व्यसनाच्या आहारी गेलेल्या मनाला दोष देण्यापेक्षा त्याला चांगली दिशा देणे

आवश्यक आहे. म्हणून वारकरी संप्रदायाने नाम, संत संघ, कीर्तन, भजन आणि सदाचार हा मार्ग सांगितला. आजच्या तरुण पिढीला माझा प्रश्न आहे, आपल्या हातात मोबाईल आहे का मोबाईलच्या हातात आपण आहोत? आपण सवयींचा उपयोग करतोय की सवयी आपला उपयोग करत आहेत? कारण कोणतीही गोष्ट ही मर्यादित असेपर्यंत साधन असते, पण ती आपल्या मनावर राज्य करू लागली की तीच सवय पुढे व्यसन म्हणते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला मोलाचा संदेश देत आहेत, तरुणाई ही देशाची शक्ती आहे. ही शक्ती व्यसनात नाही तर शिक्षणात, कलेत, सेवेत, क्रीडेत, संस्कारात आणि भगवंताच्या नामस्मरणात वापरली गेली पाहिजे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतायत, कामातुरच विसांडी, म्हणजे एखाद्या विषयाची, सुखाची किंवा इच्छेची चटक मना लागली की माणूस विवेक सोडू लागतो. सुरुवातीला ती गोष्ट आपल्या हातात असते, पण तिची चव लागली की ती हळूहळू आपण त्या गोष्टीवर ताब्यात जातो. म्हणून महाराज म्हणतात, बरळ तोंडी बरळे. पहा, व्यसन किंवा अनियंत्रित इच्छा माणसाच्या विवेकावर परिणाम करू लागली की त्याच्या बोलण्या वागण्यातही बदल दिसू लागतो. योग्य अयोग्य, हित अहित याचा विचार करण्याची शक्ती कमी होते. याचं सुंदर उदाहरण पहा तुमच्या जीवनातील चालू घडामोडीवरील सर्वांना समजेल रुचेल असं समजावते. पहा, आपण काही कामासाठी मोबाईल हातात घेतला किंवा विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसताना मोबाईल हातात घेतला, मनात विचार आला फक्त आपण 5 मिनिट रील्स बघतो, परंतु 5 मिनिट झाली मग आणखीन एक रील, मग आणखीन एक रील, असं करत करत आपण अर्धा ते एक तास आपण रील्स बघत बसतो. परंतु यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये किती मोठा परिणाम होतो. कुटुंबातील संवाद कमी होतो, मोबाईलची सवय वाढते, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, आपल्या शिक्षणावर होतो. मग मला सांगा, आपण मोबाईल वापरतोय का मोबाईल आपल्या मनाला वापरतोय? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात हेच सांगत आहेत, कामातुर चवी सांडी बरळ तोंडी बरळे. चवी म्हणजे चटक, गोडी, आकर्षण. एखाद्या गोष्टीची चटक लागली की ती सोडणे फार कठीण होते. म्हणून तुकोबाराय सुरुवातीला सावध करतायत, चुकीच्या गोष्टीची चव लागण्यापूर्वीच ती सोडा. व्यसन एका दिवसात तयार होत नाही. म्हणून व्यसन मुक्तीचा खरा आरंभ व्यसन लागल्यानंतर नाही, तर व्यसनाची पहिली चटक लागण्यापूर्वीच झाला पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, चुकीची चव गोडी सोडा आणि त्या मनाला चांगली चव द्या. चांगले विचार रुजवा, गोडी लावा. कशाची? नामाची, संत संघाची, कलेची, ज्ञानाची, भजनाची, सेवेची, प्रामाणिकपणाची आणि संस्कारांची. पहा, आपलं मन हे खूप चंचल आहे, त्याला काही ना काही लागणारच आहे. मग विठ्ठलाच्या नामाची, शिवाजी महाराजांच्या विचारांची, चांगल्या विचारांची गोडी का लावू नये आपण? पहा, व्यसन म्हणजे फक्त उत्तेजक पदार्थ किंवा द्रव्य नाही, तर एखाद्या गोष्टीवरच अनियंत्रित अवलंबित्व ही समस्या बनू शकतं. म्हणून आपण त्या साधनाच्या आहारी जाऊ नये, साधन आपल्या हातात असावं. परंतु माऊली ज्ञानोबराय 13व्या अध्यायात सांगतायत, कशाही प्रकारे विषय संपादन करणे हाच या लोकांचा हेतू असतो. माऊली म्हणतात, एका ओवी

मनुष्य आपल्या मनाला वाटेल तसे वागतो. जिथे जाऊ नये तिथे जाणार, जे करू नये ते करणार, जे खाऊ नये ते खाणार, जे पिऊ नये ते पिणार. तुम्हाला मी एक प्रश्न विचारते, मला सांगा, खाऊ नये का काहीच खाऊ नये? खा, कबीरदासजी सांगतायत, परंतु आपल्या आरोग्याला आपल्या शरीरासाठी जे चांगले ते खा.

मांस भक्षयती अमुत्रयश्च मांस मिहाद्यम, म्हणजे मी ज्याचे मांस खातो तो मला परलोकी खाणार। पहा भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, मारिले पशु मारावया इति आणि सूड घेती यमद्वारे। ज्या पशुला आपण मारतो खातो तेच पशु पुढच्या जन्मामध्ये सूड घेतात, म्हणजेच बदला घेतात। पहा पिण्याच्या बाबतीमध्ये पण माणसे पितात, पण काय पितात? जे नको ते पितात। ऐका मी तुम्हाला एक सांगून जाईल, उत्तेजक पदार्थ पिण्याचे काय फायदे आहेत बरं, सांगू का तुम्हाला? पहिला फायदा असा आहे, मला सांगा, रस्त्याने चालताना अख्खा रस्ता या पिणाऱ्याचाच असतो। पहा तो सरळ कधी चालतो का? नाही। समोरून एखादा श्वान आला तर त्या श्वानाला सुद्धा वाटते हा अंगावर पडतो की काय, म्हणून श्वान सुद्धा लांबूनच जातो। पहा दुसरा फायदा असा आहे, उत्तेजक पदार्थ पिणाऱ्याच्या घरी चोरी कधी होत नाही, कारण त्यानं काय तिजोरी शिल्लकच ठेवलेलं नसतं। तिसरा फायदा असा आहे की उत्तेजक पदार्थ पिणारा माणूस म्हातारा कधी होत नाही, कारण म्हातार पण येणे अगोदरच त्याला जावे लागते। पहा उत्तेजक पदार्थ त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊन तो मरण पावतो। आणि मला सांगा, म्हातारपण काही खूपच चांगले का? फार चांगले का? पहा काही काही माणसं खूप दिवस जगतात, परंतु त्या जगण्याला काही अर्थ नाही। काकड्यामध्ये प्रमाणे पहा।

आपल्याला हा 3.5 हाताचा नरदेह दिलाय तर आपण याचा वापर कशासाठी तर चांगल्या कामासाठी सत्कर्मासाठी केला पाहिजे. परंतु ऐका, मनुष्य असं करत नाही. मनुष्याने तो ज्या रंगाने हृदय रंगले आहे तशी तो त्याची बाह्य चिन्हे दाखवतो हे महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतायत. रंगले ते अंगी दावी विष देव व्यासडे. पहा, मांस भक्षण करणे हा आपला धर्म नाहीये.

या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतायत, माणसाचे शरीर वृद्ध झाल्यावर ज्ञानेंद्रियांची अवयवांची कार्यक्षमता मंदावते आणि नाकामुखातून लाळ शेंबूड गळू लागतो. अशा हलाकीच्या स्थितीत श्वानासारखी अवहेलना सहन करावी लागते. म्हणूनच सज्जना हो मित्रांनो, तरुण आहात तोपर्यंतच परमार्थाला लागा. संत महात्मे आपल्या कल्याणाकरता आपण जागे व्हावे या करता काही मोलाच्या गोष्टी सांगतायत. तुम्ही जागे व्हा, चांगल्या कामाला लागा. आयुष्य कमी होत चाललंय, वेळ कमी आहे. तुम्ही म्हणत असाल पुढे करू, पण प्रत्येक गोष्ट पुढे करण्यात अजून काहीतरी ठरलेले आहे. काय ठरलेले? तर 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाला प्रत्येक 10 वर्षामध्ये एक गोष्ट ठरलेली आहे. त्या ठरलेल्या गोष्टीमध्येच आयुष्य निघून जात आहे. मग चांगल्या कामासाठी वेळ कधी काढणार आहे? रामदास स्वामींचा एक फार गोड अभंग आहे, पहा. रामदास स्वामी माणसाला सावध करताय, जाग करण्याचं काम करताय. अभंगाची सुरुवातच खूप गोड आहे, पहा. सावधान शब्द कधी ऐकलाय का तुम्ही? ओळखीस आहे का? काय म्हणतील पहा, कानावरच काय डोक्यावर पण पडलाय आमच्या. हा शब्द कुठे वापरला जातो जास्त? लग्न मंडपामध्ये मंगलाष्टक म्हणताना हा शब्द वापरला जातो. शुभ मंगल सावधान. पण ज्याच्यासाठी सावधान सावधान म्हणता तोच नेमकं बेसावध असतो. रामदास स्वामी अभंगामध्ये सांगतायत,

साधू काळाला

हा 100 वर्षाचं जीवन मी तुम्हाला सांगितलं, जागे व्हा, संत जागे करतायत, चांगल्या कामाला लवकर वेळ काढा, चांगली काम करा। आम्ही म्हणत नाही तुम्हाला तुमचा अख्खा संसार इथे उचला आणि इथे उधळून लावा, परंतु भगवंतांनी जे दिलंय त्यातून थोडा वेळ सत्कर्मासाठी खर्च करा, त्या वेळेतच तुमचं आयुष्याचं कल्याण होईल। म्हणून इथे माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, जे संत जाग करण्याचं काम करतायत, जागा रे गोपाळांनो राम नामे जागा। म्हणून महाराज म्हणतायत, राम नामासाठी जागे व्हा, सत्कर्मासाठी जागे व्हा। परंतु आजकालची पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे, मग ते व्यसन कशाचंही असो, मला सांगा व्यसन करायचं म्हटल्यानंतर फुकट भेटतं का ते? त्याला कशाची आवश्यकता लागते? धनाची। मग धन मिळवण्यासाठी लोक वेडी होतात, वेगवेगळे उपाय करतात, जे नको ते उपाय करतात। हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, धन असो से लागे वेड ते बड बड शमेना। पहा, व्यसन करणं पण काही सोपं नाही, त्याला धनाची आवश्यकता लागते। मग धन मिळणार कुठं? तर मग कुठे नाही मिळालं तर आपल्या पत्नीचं मंगळसूत्र विकायची वेळ येते। पहा का व्यसनापुढे काहीच कळत नाही, व्यसनाचं कारणच एक आहे, संगत। पहा, दुसरं काहीच कारण नाही। जर आपली संगत योग्य आली ना की चुकीचं ज्ञान संपून जातं। पहा, वारकरी संप्रदायामध्ये 90% भाग आलेला आहे तो म्हणजे संगतीचा। आपण जर चांगल्या संगतीत राहिलो ना तर आपलं चुकीचं जाणणं सुद्धा दडपून जातं आणि जीवन आनंदी होतं, याला संत संगती म्हणतात। पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये 90% संगतीवर भर दिलेला आहे, देवापेक्षा सुद्धा संत संगती जास्त महत्वाची आहे। एक सुंदर तुम्हाला एक प्रसंग सांगते मी। राजघराण्यामध्ये जन्माला आलेली विश्वसुंदरी कैकेयी माता, तुम्हाला वेगळं वाटेल मी विश्वसुंदरी म्हटल्यानंतर, परंतु कैकेयीचं सौंदर्य होतच तेवढं सुंदर। सौंदर्य होतं म्हणूनच तर दशरथ राजा पिघळलेले होते, दुसरं काय असणार आहे? सौंदर्यवान राजघराण्यामध्ये जन्माला आलेली आहे, दशरथाची पत्नी आहे, एका संताची आई आहे, भरताची संताची आई होण्याचं भाग्य आहे, मुलगा चांगला आहे, दशरथाची राजाची पत्नी आहे आणि ते पण आवडती पत्नी, आणि राजघराण्यामध्ये जन्माला आलेली कैकेयी। मला सांगा, मनुष्य जीवनामध्ये यापेक्षा अहो भाग्य काय असणार? पृथ्वीवर काय शरीर देखणे चांगले, जन्मघराण्यामध्ये राजघराण्यामध्ये

मध्ये काय कमी आहे, जीवनामध्ये कसलं दुःख आहे, असं असं नाही, कौशल्य पेक्षा रामरायांनी कैकईवर प्रेम करावं, हे तर सोन्याहून सुद्धा पिवळं झालं। कधीही बघा, राम कुठे आहेत, कैकई कडे, किती म्हणजे देव पण तिच्याकडे आहे ना, संत तिच्या पोटी जन्माला आलेले आहेत आणि दोन्हीकडे राजघराणा आहे, संगत चुकली हो काय। ऐका, एवढी आनंदात असणारी कैकई नजर लागते, बघती एवढी आनंदात कशी, आणि माहेरून आलेली कुबडी, कधी कधी विचार केलं तर फार वेगळं वाटतं या सिद्धांतावर। ही एवढी मोठी संताची आई ऐकते कोणाचं, मंथनेचं। कोणी नाव ठेवत नाही पाया मंथनेचं आपल्या मुलीला, ठेवतं का कोणी आजकालच्या काळामध्ये मंथनेचं नाव? कधी तुम्ही पाहिलंय का, ऐकायला भेटलंय का तुम्हाला? इथून सुरुवात होते आणि ती मोत्याची माळ दिलेली फेकून देते, म्हणताना सांगते, तुला काय अक्कल आहे का, महाराणीला दासी बोलते आणि महाराणी ऐकून घेत, तिला ते पटायला लागलं ना, जर राम राजा होणार आहे तर मला आजच का सांगितलं, दोन चार दिवस आधीच सांगायला पाहिजे होतं ना, काय गुप्त आहे? अरे तुला ते दासी बनवणार आहे तर राम राजा झाला की महाराणी कौशल्य होणार आणि तू भांडी घासायला लावणार, आजच सावध हो। तुम्ही कोणाचं ऐकता, ज्ञानोबरायांचं ऐकता का, तुम्ही तुकोबरायांचं ऐकता का, तुम्ही स्वामी विवेकानंद यांचं ऐकता? आपल्या जीवनावर आपल्या संगतीचा फार मोठा प्रभाव पडतो। संगत चांगली असेल तर विचार चांगले होतात आणि आचरणही चांगले घडते, पण वाईट संगतीमुळे माणूस व्यसनाच्या आहारी जाऊ शकतो। वाईट संगतीत मिळणारा आनंद क्षणभराचा असतो, पण त्याची किंमत मात्र आयुष्यभर मोजावी लागू शकते। म्हणून संगत निवडताना आपण मित्र नाही तर आपला भविष्यकाळ निवडत आहोत हे लक्षात ठेवा। म्हणून संतांनी नेहमी सत्संगतीचा मार्ग सांगितला आहे। महाराज म्हणतात, व्यसन म्हणजे केवळ उत्तेजक पदार्थ किंवा इतर पदार्थांचे व्यसन नव्हे, तर संसारातील मोह माया विषय भोगानी विकारांमध्ये अवलंबून राहणे हे देखील माणसाला बांधून ठेवणारी व्यसने आहेत। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, माणसाला अधःपतनाकडे नेणारी दोन प्रकारची व्यसने आहेत, ती म्हणजे एक स्त्री मोह आणि धन, आणि ही ती नरकासमान दुःख देणारे आहेत, त्यांचे वाईट परिणाम शेवटी भोगावेच लागतात हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतायत। तुका मने व्यसने दोनी नरका खाणी भोगावया। या ठिकाणी मी मला जसं जमेल तसं या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय। जे चांगलं असेल ते माझ्या गुरुजींची कृपा, आणि काही जर माझ्या कडून वाईट शब्द गेले असतील तर ते माझ्या बुद्धीचा दोष असेल। आणि या ठिकाणी मी माझ्या चिंतन सेवेला माझ्या आई वडिलांच्या चरणी माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त पारायण सोपान बाबा कड गुरुजी यांच्या चरणी विनम्र अभिवादन।

0: अच्छा तर युवक मित्र मैत्रिणींनो, आजच्या आपल्या युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात SNDT कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेलं कीर्तन वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती आत्ताच आपण ऐकलं. संकल्पना होती प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर भरत वनकटे यांची. संगीत मार्गदर्शन प्राध्यापिका मीनाक्षी बसवंत, संगीत विभाग प्रमुख आणि चेतना खळे टवकार. संहिता मार्गदर्शन होतं प्राध्यापिका डॉक्टर भक्ती हुबळीकर मराठी विभाग यांचं. मृदुंग साथ घनश्याम प्रवीण जुमळे यांची. सहभागी कलाकार होते कल्याणी शांताराम पंडित, रिद्धी सुरेश घालमे, ऋतुजा गुरुनाथ दुभेले आणि सायली प्रभाकर साठे. कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलं होतं आरती गाढवे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकलं रंग माझा वेगळा या सदरात युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेलं वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती या विषयावरचं कीर्तन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. सादरकर्ते होते

0: Benchmark domestic equity indices ended in the negative zone today. The Sensex dropped 252 points to close at 72,782. And with that, we end this news bulletin.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, ही आहे आजची आमची दुसरी प्रसारण सभा आणि मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी कश्मीरा सावंत. संध्याकाळचे 6:10 आणि 38 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीत बहार.

जानकी या चित्रपटासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती सुधीर मोघे यांची. आपण ऐकली लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीत बहार या कार्यक्रमात आता संत गोरा कुंभार या चित्रपटातली ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना.

संत गोरा कुंभार या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं हे गीत आपण ऐकलं सुधीर फडके यांच्या आवाजात. गीत बहार या कार्यक्रमात आता सुधीर फडके यांनी गायलेलं आणखी एक गीत. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची. चित्रपट आम्ही जातो अमुच्या गावा.

आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटातल्या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

रूपरेषेनंतर लगेचच लोकसंगीताचा कार्यक्रम 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात 7:30 महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी धनंजय केतकर यांच्याशी रुचा गद्रे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. रात्री 7:15 आपण आनंद घ्याल नाट्यसंगीताचा. रात्री 10:00 रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपटातल्या गीतांचा कार्यक्रम आणि शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रात्री 10:30 आपण ऐकाल उस्ताद नासिर खान यांनी सतारीवर सादर केलेला राग मारू बिहाग. श्रोतेहो, उद्या आहे गुरुवार 15 ऑक्टोबर 2026. आमच्या उद्याच्या प्रातकालीन सभेत 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकाल काजूवरील ढेकण्या किडींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलंय विद्या तावडे यांनी. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:40 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, तर 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 7:55. उद्या सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती यामध्ये आपण ऐकाल चेतना सोनार यांनी सांगितलेल्या काही पदार्थांच्या कृती. संवादिका आहेत पूर्णिमा साठे, तर सादर करते विवेक वानखडे. सकाळी 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल घर घेण्याचे स्वप्न आणि रेरा कायद्याचं संरक्षण या विषयावरती ॲडव्होकेट गंधार सोनीस यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. 10:00 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 NCERT यांचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 पहिली सभा समाप्त होईपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकाल असावे घरते अपुले छान या मालेत सुंदर घर की आपलं घर याविषयी डॉक्टर रेणुका सुटके यांची मुलाखत. याच कार्यक्रमात यानंतर कला विश्व या सदरात प्रियल गडकर यांची मुलाखत सुद्धा आपण ऐकू शकाल. दुपारी 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. नादब्रह्म या कार्यक्रमात दुपारी 2:30 शशिकांत ओक यांनी गायलेला राग धनश्री आम्ही प्रसारित करू. आमच्या उद्याच्या सायंकालीन सभेत 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा, तर 6:10 गीत बहार या कार्यक्रमात आपण ऐकाल हिंदी मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल आणि त्यानंतर लगेचच मावळतीचे रंग हा संवाद आपण ऐकू शकाल. याचं लेखन केलंय कोमल कळंबटे यांनी. यामध्ये सहभाग आहे रुचा गद्रे विद्या तावडे आणि रोहित देव यांचा. सादर करते विवेक वानखडे. 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक मंत्रालयाद्वारा किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 7:15 आपण आनंद घ्याल सुगम संगीताचा. रात्री 10:00 रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपटातल्या गीतांचा कार्यक्रम,

तर 10:30 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल विदुषी शोभा मुदगल यांनी गायलेला राग श्याम कल्याण. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: कृष्णा कल्ले आणि सहकलाकारांनी गायलेली ही गीतरचना होती ग. दि. माडगुळकर यांची. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेली संत एकनाथ महाराज यांची ही गीतरचना आपण ऐकली अजित कडकडे यांच्या आवाजात.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
3: तुमचा सायबर रक्षक.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया रंजना शिंदे आणि सहकलाकारांना.

0: रंजना शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं गोधन सावंत यांचं. या गीताला संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स.
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवटी लागू.
3: श्रोतेहो, लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांनी गायलेली ही रचना होती ना धो महानोर यांची. या गीताला संगीत होतं हर्षित अभिराज यांचं.
1: सर 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY वाय, सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया मंगेश दत्त आणि सहकलाकारांच्या आवाजात.

मंगेश दत्त आणि सहकलाकारांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 7 वाजलेत. आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या आणखी 29 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी 2,000 रुपये भाऊबीज भेट जाहीर. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक, फेरपरीक्षा आणि ATKTसाठीही समान धोरण आणण्याचे प्रयत्न. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि 11 लाखाहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. राज्यात आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या 85% भागात आणि 358 पैकी 304 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत. तसंच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
1: शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर GPS ट्रॅकर लावण्यात आला आहे. तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ज्वारीसारखी चारा देणारी पिकं घेण्याचं आवाहन केलं. रब्बी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी फक्त 5,000 रुपये देण्याचा प्रकार ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपये देण्याची मागणीही सपकाळ यांनी केली. शेतकऱ्यांना दिवाळीत आधार मिळावा म्हणून 1.25 कोटी शेतकऱ्यांसाठी 6,000 कोटींची मदत सरकारने केल्याचं प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गरीब, शोषित, वंचित आणि पीडित घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देत प्रधानमंत्र्यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. तसंच बुलढाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
0: राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेल्या नळ पाणीपुरवठा योजना 15 दिवसात पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत दुष्काळ निवारण उपसमितीच्या उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते. चारा आणि पाण्याच्या नियोजनासाठी तातडीनं विशेष SOP अर्थात प्रमाण कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आतापर्यंत शेतीच्या नुकसानीचे 70% पंचनामे पूर्ण झाले असून या महिनाअखेरपर्यंत सर्व आकडेवारी संकलित केली जाईल, त्यानंतर राज्यातल्या दुष्काळाची संपूर्ण आणि स्पष्ट स्थिती समोर येईल असं या बैठकीत प्रशासनानं स्पष्ट केलं. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता त्यांचे परीक्षा अर्ज भरून घ्यावेत. ज्यांच्याकडून परीक्षा शुल्क घेतलं असेल त्यांना ते परत करावं असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केल्याचं आढळलं तर संबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत आयोजित ऑनलाईन बैठकीत दिला. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करावं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं

0: चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची योग्य रचना करून त्याची अंमलबजावणी करावी असंही पाटील यांनी सांगितलं. फेरपरीक्षा आणि एटीकेटी संदर्भातल्या नियमांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातल्या सर्व विद्यापीठांकरता एकसमान धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले. राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2000 रुपये दिले जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासाठी 42,81,94,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष सुटकेला सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी 20 जून रोजी आरोपी पद्मसिंह पाटील आणि इतर 7 जणांना निर्दोष मुक्त केलं होतं. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपरफुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारनं दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना जन्मापासून आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना ही मदत दिली जात होती.
1: राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणारी मदत आणखी 5 वर्ष द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी 53,428 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल आणि 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळेल. पूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या नावानं ओळखली जाणारी योजना आता प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना या नावानं ओळखली जाईल. याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
2: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा. पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था. अब जन्म से ही दिव्यांगजन को पेंशन में कवर किया जाएगा. 27,00,000 दिव्यांगजन लाभार्थी होंगे.
1: या अंतर्गत 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 625 रुपये आर्थिक मदत मिळेल. पूर्वी केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दरमहा 300 रुपये या दरानं ही मदत मिळत होती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन आता प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन योजना म्हणून तर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आता प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना म्हणून ओळखली जाईल. राष्ट्रीय परिवार लाभ योजनेचं नाव आता प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असं केलं आहे. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण केला जाईल. यानंतर केंद्र सरकार आणि LIC चा एकूण हिस्सा 34% असेल अशी माहिती वैष्णव यांनी दिली. एअर इंडियाच्या विक्रीनंतरची ही सर्वात मोठी निर्गुंतवणूक आहे. तसंच देशात येणारी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक असेल.
0: पुण्यात आणखी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मान्यता दिली आहे. 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून पुण्याच्या ESIS रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात MBBSच्या 50 जागा उपलब्ध होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. CCI अर्थात भारतीय कापूस महामंडळ खरीप हंगामासाठी किमान आधारभूत दर योजनेअंतर्गत कापूस खरेदी उद्यापासून सुरू करणार आहे. कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी CCI च्या कापूस किसान ॲपवर स्वनोंदणी करणं बंधनकारक आहे. नोंदणी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे. विक्रीची रक्कम थेट आधारशी संलग्न बँक खात्यात जमा केली जाणार आहे. लातूर जिल्ह्यात एकुरगा गावात 8 एकरावरचा ऊस आगीत भस्मसात झाला. या दुर्घटनेत 5 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं तलाठ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. भंडारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 15,000 रुपयांची लाच घेताना दोघांना अटक केली. जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सहाय्यक म्हणून ते कार्यरत होते. बदलीचा आदेश रद्द करण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वडगाव कोला

0: गुवाहाटी इथल्या मेसर्स ज्योतिर्लिंग फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या ऑइल रिपॅकिंग युनिटवर छापा टाकला. अयोग्य पद्धतीनं तेलाची साठवण आणि रिपॅकिंग केल्याबद्दल कंपनीचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. यावेळी सुमारे 27 लाख रुपये किमतीचा 13,711 किलो तेलाचा साठा जप्त करण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी 2,000 रुपये भाऊबीज भेट जाहीर. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक, फेरपरीक्षा आणि एटीकेटीसाठीही समान धोरण आणण्याचे प्रयत्न. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 आणि 38 सेकंद झाली आहेत.
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
3: बोला.
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
7: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
8: बस हेच विचारा, वाय?
9: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
10: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
11: तुमचा सायबर रक्षक.
12: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
5: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
6: वाव,
5: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
7: नेहमी विचारा WHY. सांगतोय कॅप्टन Y ऑफ SBI,
5: तुमचा सायबर रक्षक.

0: यानंतर संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
1: मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 प्रसारित करत आहोत वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारचे प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत देशातील महानगरांचा विकास करताना नागरिकांच्या प्रवास सुलभतेला प्राधान्य दिलं. त्यातूनच वाहतूक सुविधांच्या विकासात एकात्मीकरणाचं धोरणही अवलंबलं. याच्याशी संबंधित विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासन प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत महानगरांमधील वाहतुकीला स्वतंत्र प्रकल्प म्हणून न पाहता ती एकात्मिक दळणवळण व्यवस्था म्हणून विकसित करण्यावर भर दिला. यादृष्टीनेच त्यांनी राबवलेली धोरणं, योजना आणि उपाययोजनांमुळे आज देशात मेट्रो सेवा 23 शहरांपर्यंत विस्तारली आहे. आजही 1000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचं काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळेच तर मेट्रो सेवा शहरांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनशैलीचा भाग झाली आहे. नमो भारत या प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट व्यवस्थेमुळे उपनगरे आणि मुख्य शहरांमधील अंतर कमी झालं आहे. महत्वाचं म्हणजे एकात्मिक जोडणी अंतर्गत रेल्वे स्थानकं, विमानतळं आणि बस स्थानकं मेट्रोशी थेट जोडल्यानं एकूणच वेळ आणि पैशांचीही बचत होऊ लागली आहे. भारतमाला अभियानामुळे महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गांची निर्मिती, शहरांतर्गत रिंग रोड आणि बायपास रस्त्यांची क्षमतावृद्धी घडून आली आहे. दुसरीकडे वन नेशन वन कार्ड आणि फास्टॅग सारख्या डिजिटल तंत्रज्ञानानं नागरी दळणवळणात सुलभता आणली आहे. याच राष्ट्रीय वाहतूक क्रांतीविषयी अधिक सांगत आहेत वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक धनंजय शिंदे.
1: नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षाच्या सरकार प्रमुख म्हणून कारकिर्दीत गुजरात मधील राज्यस्तरीय विकासाच्या अनुभवापासून राष्ट्रीय पातळीवरील पायाभूत सुविधा, डिजिटल प्रशासन आणि बहुविध वाहतूक नियोजनापर्यंतचा प्रवास दिसतो. 2014 नंतरचे मेट्रोचे जाळे, राष्ट्रीय महामार्ग, आधुनिक रेल्वे आणि प्रादेशिक हवाई संपर्क यांच्या विस्ताराला महत्वाचे स्थान त्यांनी आपल्या विकास कामात दिले आहे. त्यांचं सर्वात मोठं म्हणजे भारतमाला परियोजना. भारतमाला परियोजना ही राष्ट्रीय महामार्गाचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी त्यांनी आखलेली एक व्यापक योजना होती. यात आर्थिक कॉरिडॉर, आंतर कॉरिडॉर, जोड रस्ते, बंदराशी संपर्क, सीमावर्ती रस्ते आणि द्रुतगती महामार्ग यांचा समावेश. अशा योजनांमुळे दिल्ली सारख्या शहरांमध्ये मेट्रोद्वारे विमानतळापर्यंत पोहोचण्याची सुविधा उपलब्ध झाली. विमानतळावर डिजिटल प्रवेश आणि प्रवासी पडताळणीसाठी डीजी यात्रा त्यांनी सुरू केली. रेल्वे स्थानके, बस टर्मिनल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक केंद्रांची सार्वजनिक वाहतुकीची जोडणी करण्यात आली. मोठी रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा पर्यंत रुग्णवाहिकांना पोहोचण्यासाठी वाहतूक नियोजन करणे सुलभ झाले. तसेच जलवाहतूक आणि बंदर विकासाच्या माध्यमातून त्यांनी प्रवासी वाहतूक करण्याचे तसेच मालवाहतूक करण्याचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवले आणि मग त्यांनी खूप ठिकाणी त्याचा पूर्णताही केलेली आहे आणि विविध प्रकल्पांना एकाच नियोजनात आणण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. 2021 मध्ये सुरू झालेल्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा उद्देश रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, औद्योगिक केंद्रे आणि इतर पायाभूत सुविधांचे नियोजन एकमेकांशी समन्वित करणे हाच होता. याचा अपेक्षित फायदा झाला म्हणजे एखादा महामार्ग, रेल्वे मार्ग किंवा औद्योगिक प्रकल्प उभारताना इतर संबंधित सुविधांचा यात विचार करण्यात आला. त्यामुळे पुनरावृत्तीची कामे, समन्वयाचा अभाव आणि विलंब कमी करण्यास त्याची मदत झाली आहे. भारतामधील दळणवळण विकासाचा व्यापक विचार करताना मेट्रो, नमो भारत, RRTS, भारतमाला, हायस्पीड कॉरिडॉर, फास्टॅग, इलेक्ट्रिक बस, ई रिक्षा, डीजी यात्रा आणि भारत टॅक्सी या सर्व सुविधा एकमेकांना पूरक झाल्या आहेत. मेट्रो शहरांतर्गत प्रवास सुलभ करते, RRTS आसपासच्या शहरांना जोडते, महामार्ग प्रादेशिक आणि मालवाहतूक संपर्क सुधारतात, तर ई बस, ई रिक्षा आणि टॅक्सी घरापासून मुख्य वाहतूक केंद्रापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. ई बसचे प्रमुख फायदे स्थानिक प्रदूषण आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यास झाला आहे. मेट्रो स्थानकापासून निवासी भागापर्यंत संपर्क होऊ शकत आहे आणि दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ बस सेवा विकसित करण्यात आली आहे. बस प्राधान्य मार्ग, डिजिटल तिकीट आणि प्रवास माहिती प्रणालीद्वारे सेवा सुधारण्यात आली. ई रिक्षा आणि फीडर सेवा, ई रिक्षा, मिनी बस, शेअर टॅक्सी आणि फीडर बस यांचा उपयोग मेट्रो स्थानकापासून घर, कार्यालय किंवा बाजारपेठेपर्यंत लहान प्रवासासाठी आता होऊ शकत आहे. भारत टॅक्सी ही सहकारी तत्वावर आधारित चालक मालकीची टॅक्सी सेवा 5 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाली. तिच्या मॉडेलमध्ये चालकांना सहकारी संस्थेच्या मालकीत सहभाग आणि शून्य कमिशन पद्धत

0: हिचा उपयोग करण्यात आला आहे. ही सेवा मेट्रो बस किंवा रेल्वे स्थानकापासून अंतिम ठिकाणापर्यंत प्रवासासाठी पूरक पर्याय म्हणून ठरू शकते. तिचा प्रत्यक्ष परिणाम हा सध्या शहर निहाय उपलब्ध आहे.
1: श्रोते हो, मुंबई सारख्या भौगोलिक दृष्ट्या मर्यादित आणि प्रचंड लोकसंख्येचा ताण असलेल्या महानगरात वाहतूक सुलभता निर्माण करणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. प्रधानमंत्र्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनानं या आव्हानांना संधीत बदलून दाखवलं. मुंबईत जमिनीवरून तसंच भूमिगत मार्गावरून धावणाऱ्या मेट्रो सेवेनं इथल्या रस्ते आणि रेल्वे मार्गाला पूरक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला. 16,500 कोटींपेक्षा जास्त खर्च करून उभारलेला अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड आणि शिवडी वरळी जोडमार्गामुळे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण अशी दळणवळणीय जोडणी प्रस्थापित झाली आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघाला. बेस्टच्या ताफ्यातल्या ई बसनं स्वस्त आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचं उद्दिष्ट साध्य केलं. महत्वाचं म्हणजे या सर्व व्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्यानं मुंबईसारख्या अवाढव्य महानगरानं प्रवास सुलभतेचा नवा मापदंड प्रस्थापित केला. विशेष म्हणजे नवी मुंबईला जोडून उभ्या राहत असलेल्या तिसऱ्या मुंबईसोबतच्या एकात्मिक जोडणीला पूरक ठरणार असल्याची दूरदृष्टीही या सगळ्यात दिसून येते. याचविषयी अधिक सांगताहेत वाहतूक आणि वाहतूक विषयक पायाभूत सुविधांचे तज्ज्ञ श्रीकांत भावे.
2: आपले पंतप्रधान श्री मोदी यांनी आपल्या 25 वर्षातील राजकीय व सामाजिक अनुभवातून वाहतूक सेवा एकत्रीकरणाचे ध्येय ठेवले व ते केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सहयोगाने पूर्णत्वास जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये सर्वसामान्य लोकांकरता महत्त्वाचे माध्यम असते. यामध्ये मुख्यतः रेल्वे, रिक्षा, मेट्रो, टॅक्सी, बस ही साधने येतात. मुंबईत आयुष्य गेल्यामुळे मागील 40-45 वर्ष या सर्वांचा मी अनुभव घेत आहे. या सर्वांमध्ये कसा बदल होत गेला, विशेषतः मागील 20-25 वर्षात जे आमूलाग्र बदल झाले त्याचे निरीक्षण मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. पूर्वीचे रेल्वेचे प्रवास म्हणजे गर्दी, घुसमट, श्वास गुदमरणे असे असायचे. पण यामध्ये सर्वात पहिला बदल झाला ते वायुविजन असलेले डबा असलेली रेल्वे आल्यामुळे. नंतर रेल्वेमध्ये 9 वरून 12, 12 वरून 15 डबे जोडण्याची व्यवस्था करण्यात आली. एसी कोच आले. प्लॅटफॉर्मवर सरकते जिने, लिफ्ट यांची व्यवस्था होत गेली. लोकांना बदल दिसायला लागले. मग लोकांना प्रश्न पडायला लागले की याआधी या गोष्टी का नाही झाल्या. रेल्वेवरील ताण कमी करण्याकरता मेट्रो हे एकच उत्तर आहे हे अभ्यासाने सर्वांना माहीत झाले होते. पण कदाचित राजकीय इच्छाशक्तीची कमतरता होती. पण मग जून 2014 पहिली घाटकोपर वर्सोवा मेट्रो मार्ग चालू झाल्यामुळे ही कमतरता भरून निघायला सुरुवात झाली. सुंदर डबे, उंचीवरील मेट्रो लाईन, सुरक्षित व्यवस्था. त्याच्यानंतर हळूहळू मेट्रोचे जाळे पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण पसरत गेले. यामुळे लोकांना सुखकर, सुरक्षित, आरामदायी प्रवासाची तसेच थोड्याशा शिस्तीची ओळख झाली. त्याच्यामुळे लांबच्या प्रवासासाठी स्वतःची गाडी वापरणे किंवा रिक्षा वापरणे याऐवजी लोकांना मेट्रो सोयीची वाटत आहे. आताच्या घडीला येलो लाईन डीएन नगर दहिसर, मंडाले ते चेंबूर आणि ॲक्वा लाईन कफ परेड ते आरे जी अंडरग्राऊंड आहे, त्याचप्रमाणे नवी मुंबई मेट्रो हे मार्ग चालू आहेत. तसेच अनेक नवीन मार्ग प्रस्तावित आहेत. यामध्ये ठाणे शहरातील अनेक मार्ग, ठाणे भिवंडी कल्याण, नवीन विमानतळ आणि मीरा भाईंदर असे MMRDA मधले सर्व मार्ग येतात. भविष्यामध्ये आपण जमिनीवर न उतरता थोडक्यात हवेतल्या हवेत मुंबईहून एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत किंवा चर्चगेट ते अलिबागपर्यंत किंवा भिवंडीपर्यंत, कल्याणपर्यंत आरामशीर जाऊ शकू आणि वेळेची बचत होईल हे सर्व या मेट्रोमुळे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे रस्ते वाहतुकीतही आमूलाग्र बदल झाले आहेत. जसे अटल सेतू, किनारा मार्ग हे पूर्ण झाले आहेत. अटल सेतू कसा बांधला असेल याचा जर विचार केला तर फार आश्चर्य वाटतं. त्याचप्रमाणे किनारा मार्गाचाही आपल्याला योग्य तो उपयोग आता समजत आहे. जसे अटल सेतू, किनारा मार्ग येतात. मुंबईमध्ये नवीन पूल निर्मितीही मोठ्या प्रमाणात चालू आहे. साधारणपणे असे म्हटले जाते की मोठे रस्ते हे श्रीमंत लोकांच्या मोठ्या गाड्यांसाठी आहेत. पण तसे नसून यावरूनच बेस्टच्या गाड्या देखील वेगात जातात. आता अटल सेतूवर ST सेवाही सुरू झाली आहे. मुंबईचे चित्र मोठ्याने झपाट्याने बदलत आहे. मोठ्या इलेक्ट्रिक एसी बस, रिक्षा, मेट्रोचे जाळे, वातानुकूलित लोकल ट्रेन यामध्ये सर्वसामान्य नागरिक

0: काळात आरामदायी प्रवास करत आहेत. या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा एकमेकांना पूरक व एकत्रित कशा होतील हे धोरण यामध्ये स्पष्ट दिसत आहे. महानगरात मेट्रोतून उतरा, बस किंवा रिक्षात बसा आणि आपल्या ऑफिस किंवा घरात पोहोचा. हे सर्व चित्र मागील 20 वर्षात बदललेले आहे. पुढील 2-3 वर्षात सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी झाली की मुंबई महानगराचे वाहतुकीच्या दृष्टीने अमूलाग्र चित्र बदलेल आणि याचा परिणाम नक्कीच सामाजिक, सार्वजनिक तसेच कौटुंबिक जीवनावर पडेल याची मला खात्री आहे.
1: श्रोते हो, देशाच्या विकासाचं केंद्र केवळ एकाच महानगरापुरतं मर्यादित न ठेवता प्रादेशिक समतोल साधणं हा प्रधानमंत्र्यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. याच धोरणातून राज्यात पुणे आणि नागपूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये वेळीच जागतिक दर्जाची मेट्रो सेवा सुरू केल्यानं या शहरांचा भविष्यातील वाहतूक कोंडीचा धोका टळला आहे. नागपूरमध्ये दुसरा टप्पा आणि पुण्यात वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी ते स्वारगेट या मार्गांमुळे मध्यमवर्गीय आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासात

0: एक महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. याच धोरणातून राज्यात पुणे आणि नागपूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये वेळीच जागतिक दर्जाची मेट्रो सेवा सुरू केल्यानं या शहरांचा भविष्यातील वाहतूक कोंडीचा धोका टळला आहे. नागपूरमध्ये दुसरा टप्पा आणि पुण्यात वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी ते स्वारगेट या मार्गांमुळे मध्यमवर्गीय आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होऊ लागलीय. नाशिकमध्ये प्रस्तावित मेट्रो नियोसारख्या कमी खर्चाच्या आणि कार्यक्षम प्रकल्पांमधून छोट्या शहरांच्या गरजांनुसार तंत्रज्ञान विकसित करण्याची दृष्टी दिसून येते. शहरातील वळण रस्ते आणि महामार्गांच्या विस्तारामुळे अंतर्गत वाहतुकीची क्षमता वाढली आहे. नागरिकांच्या जीवन सुलभतेच्या या दूरदृष्टी दृष्टिकोनाचं विश्लेषण करताहेत वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक धनंजय शिंदे.
1: पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी आणि शहरांचा विस्तार या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मेट्रो, महामार्ग, वळण रस्ते, उड्डाणपूल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात आले. या प्रकल्पांचा उद्देश केवळ वाहतुकीचा वेग वाढवणे नसून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ, वेळेची बचत करणार आणि पर्यावरण पूरक करणे हाच होता. पुणे आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पातून आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याचे महत्व स्पष्ट होते. यामुळे वेळेची बचत होते, प्रवासाचा कालावधी आणि वाहतूक कोंडीत घालवावा लागणारा वेळ यामुळे कमी झाला आहे. तसेच प्रवास खर्चावर नियंत्रण देखील आले. परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यामुळे इंधन, पार्किंग आणि खासगी वाहनांच्या वापरावरील खर्च कमी होऊ लागला आहे. प्रवासी सुलभता पण याच्यामध्ये मुख्य भाग आहे, ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर सुलभ प्रवासाची सोय यातून उपलब्ध झाली आहे. रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास म्हणता औद्योगिक क्षेत्रे आणि व्यावसायिक केंद्रे आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचणे सोपे झाल्याने रोजगाराच्या संधींना चालना मिळाली आहे. खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढून प्रति प्रवासी उत्सर्जन कमी करण्यास मदत झाली आहे. मेट्रो प्रवासी संख्या, प्रवासाच्या वेळेतील बदल, बस मेट्रो जोडणे, रस्त्यावरील वाहनांचा वेग, अपघातांची संख्या आणि प्रवाशांच्या समाधानाच्या आकडेवारीवरून हे आता दिसून येत आहे. नागरिकांना याचा होणारा फायदा म्हणजे शहराबाहेरील वाहतूक शहराच्या मध्यवर्ती रस्त्यातून दूर करण्यात आली. औद्योगिक मालाची वाहतूक अधिक नियोजित पद्धतीने करता येत आहे. आंतर शहरी प्रवासातील काही मार्गावर वेळ आणि वाहन चालकांचा थकवा कमी होऊ शकतो.
2: धन्यवाद.
0: श्रोते हो, महानगरांमधील वाहतुकीला नागरी विकासाचा आणि आर्थिक प्रगतीचा कणा बनवणं हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार म्हणता येईल. श्रोते हो, याचबरोबर आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन बागेश्री देशपांडे.

0: वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. मध्यम लहरी 262.47 अर्थात 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 आणि 32 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. या कार्यक्रमाचं निवेदन केलंय विद्या तावडे यांनी.

0: आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 22 आश्विन, शके 1948, अर्थात 12 ऑक्टोबर 2026. मंडळी, कोकणातली शेती यशस्वी करण्यासाठी शेतीचा ध्यास आणि मेहनतीची जोड असायला हवी. आणि याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चिपळूण तालुक्यातील भिलेगावचे शेतकरी धनंजय केतकर. आज आपण महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी धनंजय केतकर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपल्या इथे आपण आमंत्रित केले चिपळूण तालुक्यातील भिलेगावचे प्रगतिशील शेतकरी, माजी सरपंच आणि प्रयोगशील कृषी उद्योजक धनंजय केतकर यांना. धनंजय केतकर यांना कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त झाला आहे. सर, त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन.
2: धन्यवाद.
1: केतकर यांनी परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड देत, सेंद्रिय पद्धती, एकत्र कुटुंब व्यवस्थेची जोड देत आंबा, काजू, भात आणि विविध फळपिकांचं उत्पादन आज ते घेत आहेत. आपल्या बरोबरीने त्यांनी गावातील अनेकांना रोजगार दिला आहे आणि शेतीकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देखील दिला आहे. तेव्हा आज त्यांच्या या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: तुमच्याकडे 5,000 विविध जातींची हापूस आंबा झाडं आहेत, 3,500 काजू झाडं, फणस, कोकम, जांभूळ, पेरू, विविध जातींची भात शेती, तसंच पावटा, कडवा, वाल, कुळीथी, कडधान्य, पालेभाज्या असं खूप उत्पादन तुम्ही शेतीमध्ये घेत आहात. तर हा जो आपला सगळा शेतीचा प्रवास आहे तो कसा सुरू झाला?
2: आमची मुळात 45 कलम वडलोपार्जित, आणि तेव्हा जी 1939 आमच्या वडिलांचं जे काही कर्ज होतं आजोबांना, त्यामुळे त्यांना काही थोडीशी जमीन द्यावी लागली त्यांनी कर्जापोटी म्हणून. पण त्यानंतर पुढे चुलत्यांनी, आमच्या वडिलांनी, पुढे आमचे मोठे 2 बंधू, मी सगळ्यात धाकटा, हा, त्यांनी पुढे हळूहळू हे शेतीचं क्षेत्र आणि आंब्याची लागवड वाढवत नेली. आणि वाढवत नेता नेता आत्ता जवळजवळ 5 ते 6,000 तुम्ही म्हणता तशी झाडं आमची आहेत. त्याशिवाय आम्ही कडधान्य सगळ्या प्रकारची घेतो, पावसात पालेभाजीचं उत्पन्न घेतो. आता ही 5,000 झाडं ह्याच्यामध्ये जास्ती प्रमाणात आहेत हापूस झाड, आणि बाकी केशर, रत्ना, सिंधू अशा रायवळमधले जे व्हरायटी आहेत त्या पण घेतलेत. आता त्या लावण्याचं कारण म्हणजे काय, हापूस हे मुख्य पीक आहे, त्यातनं आम्ही उत्पन्न घेतोच. पण तुमचा रत्ना किंवा केशर, सिंधू ह्या रायवळमधले जे उत्तम प्रकारच्या सगळ्या जाती आहेत, त्याशिवाय आमच्याकडे पूर्वापार चालत आलेली जॉर्ज, फर्नांडिस, बारमाही अशी सुद्धा झाडं आहेत.
1: अरे वा.
2: हा, पण यांच्यावर हवामानाचा परिणाम कमी होतो. फवारण्या सुद्धा यांना कमी दिल्या तरी चालतात, नाही दिल्या तरी चालतात. फक्त हा आंबा साधारणतः मे अखेर होतो, पण ह्या आंब्याला सुद्धा आपल्याला चांगला दर मिळू शकतो. त्यामुळे हापूसच्या जोडीला आम्ही ह्याही व्हरायटी सगळे केलेले आहेत. काजूचं उत्पन्न चांगलं आम्ही घेतो. वेंगुरला 4 काजू आहे, वेंगुरला 7 आहे, आणि पूर्वीपार आपल्या गावठी आहेत त्या पण आहेत. हा, आणि आता नवीन आम्ही ओला काजू फोडून विकतो, त्यामुळे त्यालाही दर चांगला मिळतो. आणि ओला काजू फोडण्याचं एक यंत्र आम्ही स्वतः विकसित केलंय, त्यामुळे आमचं काम फास्ट होतं. आणि त्या सुद्धा घराला मागणी भरपूर आहे. आणि आता आमचं एक केतकर बंधू म्हणून नाव झालेलं आहे, त्यामुळे आमच्याकडे गिराई कामाला शोधावं लागत नाही. आम्ही आंब्याची सुद्धा आम्ही दलालांकडे न देता खाजगीच विक्री सगळी करतो. पुण्याला आमचा मॅक्झिमम आंबा जातो, पुण्याला जातो, मुंबईला जातो, त्यानंतर बेंगलोरला जातो, सांगलीला जातो, साताऱ्याला जातो, असा बरेच
1: ठिकाणी.
2: आणि त्याशिवाय कुरिअर सेवा सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे आमच्या आंब्याला क्वालिटी पण आहे, आणि त्यामुळे क्वालिटीमुळे मागणी भरपूर आहे.
1: असा एकूण तुमचा प्रवास शेतीचा सुरू झालेला आहे. आता तुम्ही बोलताना म्हणाला जॉर्ज आणि फर्नांडिस या जाती, ह्या जाती फारशा कुठेही माहितीच्या नाही आहेत. मग त्यांची कलम किंवा हे तुम्ही कुठून आणलं आणि कशी लागवड केली त्याची?
2: ह्याची कलम आम्ही आमच्या जवळ एक मालदोडी म्हणून गाव आहे, तिथून आमच्या वडिलांनी ही कलम आणून लावली. त्या जॉर्ज म्हणून, जॉर्ज म्हणजे मोठा आंबा आहे, 1 किलोचा सुद्धा आंबा होतो, तो 1.5 किलो तो 1 किलो. आणि त्याला आज गर भरपूर आहे, खायलाही उत्तम आहे. हा, आणि त्याच्याच जोडीचा फर्नांडिस तो सुद्धा त्याच्या खालोखाल आहे, पण त्याचं रंगरूप वेगळं आहे. आता ह्यांची नावं कशी पडली गेली हे माहीत नाही, पण आपलं म्हणतात हे हा जॉर्ज, हा फर्नांडिस. बारमाही म्हणून एक आहे, ते आफ्रिकेतनं आणून लावलेले झाड आहे आमच्या लोकांनी. हा, पण तिकडे म्हणतात त्याला 12 महिने आंबे येतात, पण आमच्याकडे दरवर्षी येतात. 12 महिने असतात पण दरवर्षी. आणि उत्तम, खायला अतिशय उत्तम आंबा आहे. आणि रायवळनी तुमचा हापूस ह्याच्यामध्ये फरक काय, तर रायवळची एकच चव असते. रत्नागिरी हापूस, देवगड

0: कापूस घ्या, पण रायवळ तुम्ही 50 जर जाती घेतल्यात तर प्रत्येक 50 आंब्याची चव ही वेगवेगळी असते. प्रत्येक रायवळ आंब्यात काहीतरी त्याचा वेगळा गुणधर्म असतो. हापूसची एकच चव आहे आणि ह्या जाती अतिशय खायला उत्तम आहेत. आणि ह्या ज्या केशर रत्न ह्या विद्यापीठाने रेकमेंड केलेल्या सगळ्या जाती आहेत आत्ताच्या आहेत.
1: म्हणजे असं तुमचं आंबा लागवडीचं कमक आहे असं आपण म्हणू शकतो की या ज्या जाती कुठेही बघायला सुद्धा आपल्याला मिळत नाहीत त्या जाती तुम्ही लागवड केलेल्या आहेत. आंब्याचं चांगलं उत्पन्न येण्यासाठी कोणत्या गोष्टीवरती खास करून लक्ष देणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
0: सांगतो, आंब्याचं चांगलं उत्पन्न येण्यासाठी तुम्हाला वर्षभर आधी मेहनत घ्यायला लागते. आंबा काढून झाल्यानंतर कलमांचं कटिंग हा जो एक विषय असतो, प्रुनिंग म्हणतात, विरळणी
1: बरोबर,
0: ही सुद्धा दरवर्षी करावी लागते. अर्थात हे दरवर्षी शक्य होतं असं नाही, कारण आमच्याकडे आंबा पिरियड जो आहे हा मे अखेरपर्यंत चालतो, तेव्हा पाऊस टेकतो. पण ते गेल्यानंतर पुढे सप्टेंबर ऑक्टोबरपासून आपण आंब्यांची जर छाटणी, कलमांची छाटणी केली, म्हणजे ज्या दुर्बल खांद्या आहेत त्या कट करायच्या, ज्या अशक्त आहेत त्या कट करायच्या, किंवा मोहर येऊन गेल्यानंतर मोहराची काठी पुढे सुकलेली असते ती कट करायची, ज्या मेलेल्या सुक्या खांद्या असतील त्या कट करा आणि त्याला जर व्यवस्थित आकार दिला. कारण जेव्हा तुम्ही कटिंग करता तेव्हा त्यातनं पुढे पालवी येते. पालवी आली की ती जून होते, मोहराची क्रिया सुरू होते.
1: बरोबर.
0: आणि अनावश्यक सगळं गेल्यामुळे ज्या काय खांद्यावरती असतात त्यांना अन्न पुरवठा चांगला होतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये करण्यात, त्याची क्वालिटी आंब्याची सुधारते. ज्या सक्षम काड्या असतात त्याला सक्षम पालवी येते, त्याला मोहरही सक्षम येतो. आणि आपण म्हणतो हे झाड भरपूर मोहरलंय, पण त्या अशक्त दुर्बल खांद्याचा मोहरल्या तर त्यांना मोहर येतो, त्यांना बारीक सेटिंगही होतं, पण ते पुढे टिकत नाही, कारण झाडाची ताकद तेवढी नसते. त्यामुळे जर तुम्ही चांगला मोहर जर त्यातनं राखून ठेवलात आणि ह्याच्याबरोबर खत व्यवस्थापन, आम्ही कुठलंही रासायनिक खत झाडांना देत नाही सर. आमचा जास्तीत जास्त भर आहे हा सेंद्रिय खतावर. मुळात अधिक आहे, कलमांना दरवर्षी खताची गरज नसते. आणि एवढं मोठं क्षेत्र असल्यामुळे आम्हाला दरवर्षी घालणं शक्यही नाही, म्हणजे आर्थिकदृष्ट्याही शक्य नाही आणि लेबरकडनंही शक्य नाही. आम्ही जास्तीत जास्त गांडूळ खत स्वतः तयार करतो. गांडूळ खत, टाळ माती आणि एखाद दुसरं कुठलं तरी सेंद्रिय खत चांगलं, कुठलंही एनपीके देण्याची गरज नाही.
1: बरोबर.
0: की ज्याच्यामुळे काय होतं, काडू जे असतात ते मारले जातात. आम्ही दरवर्षी कलमाने जेवढं शक्य होईल तेवढं जीवामृत देतो, गोकृपामृत देतो. ह्याच्यामुळे काय होतं, गांडुळांची संख्या प्रचंड वाढते आणि जे तुम्ही कलमान दिलेलं आहे ते सगळं कलमांपर्यंत पोहोचवण्याला मदत ती होते आणि जमिनीचा कर्ब सुधारतो. त्यामुळे आमचा जास्तीत जास्त जो भर आहे हा सेंद्रिय शेतीवरतीच आहे. आम्ही फवारणी सुद्धा करतो सेंद्रिय शेतीच्या, की जेणेकरून माझे दोन प्लॉट सेंद्रिय शेतीवर आधारित आहेत पूर्ण, की ज्यांना कुठलंही रासायनिक खत नाही, कुठलीही केमिकलची फवारणी नाही, सेंद्रिय शेती म्हणून माझ्याकडे सर्टिफिकेट आहे सेंद्रिय शेतीचं. त्यामुळे ते दोन प्लॉट मी ठेवले, पण 100% सेंद्रिय करू शकत नाही, तर उत्पन्न
1: मिळणार नाही. बरोबर आहे. दोन्हीची सांगड तुम्ही घालता. आताच तुम्ही म्हणालात कीड नियंत्रणासाठी तुम्ही सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करता, तर मग कशा पद्धतीने कीड नियंत्रण तुम्ही करता?
0: कीड नियंत्रण हा आम्ही एक निमगाड म्हणून येतो, निमतेल.
1: हा,
0: ते माझ्याकडे देशी गायी आहेत.
1: बरोबर.
0: देशी गायींचं गोमूत्र वापरतो, त्याची फवारणी देतो. अशा हा अशा दोन चार गोष्टी. त्यानंतर तुमचं आत्ता नवीन आयुर्वेदिक औषधं सगळी आहेत ती देतो. त्याने 100% रिझल्ट मिळेल असं नाही सांगता येत, पण कीटकनाशक नाही येते त्यामुळे किडी मरत नाहीत, पण किडी खाण्यापासून ते आपला मोहर वाचवण्याला ते थोडीशी मदत होते.
1: हा,
0: त्यामुळे किडी मारल्या जात नाहीत, पण त्या नपुसक होतात, त्यांचं खाद्य बंद होतं आणि त्यानंतर हळूहळू त्या मारतात.
1: पुढची
0: पिढी तयार होत नाही. ह्याचा 100% उपयोग होईल असं नाही, पण जे आम्ही प्लॉट ठेवले ते आम्हाला उत्पन्न जरी कमी आलं तरी त्याच्यावर आम्ही केमिकल वापरत नाही. कारण केमिकल जर मारलं तर आपला रिझल्ट दिसणार
1: नाही,
0: कारण केमिकलमुळे सगळंच मारलं जातं. आणि ज्या झाडांना आम्ही केमिकलच्या फवारणी करतो त्यांना सुद्धा जेव्हा रोगराई नसेल तेव्हा आम्ही एखादी कडुलिंबाची, एखादी गोमूत्राची फवारणी आम्ही दोन फवारणींच्या मध्ये करतो, की जेणेकरून आमच्या त्या फवारण्या एखाद दुसऱ्या कमी होतात.
1: बरोबर. म्हणजे अशी इथेही सांगड घातली जाते,
0: कमीत कमी वापर करून आपण उत्पन्न घ्यायचं.
1: बरोबर. आता आंबा काजू बरोबरच तुम्ही जांभूळ, कोकम, फणस यांची लागवड केली आहे, तर ती करण्यामागचा तुमचा विचार काय आहे?
0: आता कसं आहे, मुख्य पीक आंबा
1: हो,
0: पण हे करत असताना आपल्याला जर ह्या अनुषंगाने दुसरी प्रॉडक्ट असतील तर त्याचा आपल्याला उत्पन्नाच्या दृष्टीने उपयोग होतो.
1: बरोबर.
0: आणि आम्ही वर्षभर जी गरीब माणसं बाळगतो त्यांनाही काम द्यायला पाहिजे.
1: हो,
0: आम्ही शेती सुद्धा त्या दृष्टीनेच करतो. आता आमच्याकडे उत्तम फणसाची कलम आहे, पूर्वीचे आहेतच, आणि आपले लांजाते मिथिलेश देसाई त्यांच्याकडनं सुद्धा मी 18 प्रकारच्या जाती आणल्यात कलमांच्या, त्या लावल्यात, त्या आता लागायला लागल्या. मग काय काय 32-35 किलोचं सुद्धा एक एक फळ होतं, कापा, आणि उत्तम

0: जातीत आपण जे तळलेले गरे जे आपण आता मार्केटमध्ये बघतो त्याची सुद्धा त्यांनी एक जात विकसित केलेली आहे. तो गऱ्यांसाठीच फणस आहे तळण्यासाठी.
1: बरोबर.
0: अशा केल्यात जांभूळ आम्ही मोठ्या जांभळाची कलमा लावलीत की ते जांभूळ मोठं होतं. म्हणजे त्याचं वजन जवळपास 50 ग्रॅमपर्यंत एक त्याचं फळ होतं आणि त्यालाही चांगलं मार्केट आहे. त्यामुळे काजू पण लावले आहेत, जांभूळ आहे, फणस आहे, आणखी अवंतर पण मोठा आवळा लावलाय की जो आता मार्केटमध्ये आपल्याला मिळतो.
1: बरोबर.
0: मोठ्या वेळेची जो कलम आहे त्याला सुद्धा आता बाजारभाव चांगला आहे. म्हणजे शेतीला जोड दुसरा जर असेल ना, एक आंबा आहे की आंबा असं नाही.
1: बरोबर.
0: ह्याच्यातनं फार काही मिळतं अशातला मुद्दा नाही, पण कामगारांना काम मिळतं.
1: काम मिळतं
0: आणि एक बाय प्रॉडक्ट म्हणून आणि आपलं सुद्धा वर्षभर आपले जे कस्टमर आहेत आंब्याचे वर्षभर त्यांच्याजवळ आपली देवाणघेवाण चालू असते. ह्याचा सगळा उपयोग आपल्याला आंबा विक्रीसाठी जास्ती होतो.
1: खरंय. म्हणजे एकाच एक गोष्टीवर कधीही अवलंबून शेतकऱ्याने राहू नये. हा जो तुमचा विचार आहे तो खरोखरच खूप चांगला आहे. आता मूल्यवर्धित पदार्थ तुमच्याकडे बनवले जात असतीलच, आता इतके सगळे व्यवसाय तुमचे आहेत म्हटल्यावर बाय प्रॉडक्ट असणारच, तर त्याविषयी सांगा.
0: आता हे मूल्यवर्धित पदार्थ जे आहेत हे आमच्याकडे स्वतःचाच आंबा आहे. आम्ही आंबा जास्तीत जास्त विक्री करतो, पण जो शेवटी राहतो आणि आपल्याला द्यायला घ्यायला विकायला हे करायला ज्या लागतात त्या आम्ही कॅनिंगच्या बाटल्यासह भरतो. बाटल्या भरतो, पाऊच भरतो आंब्याचे. मग काही भेटी द्यायला पण होतात, काही आपल्या याला विकायलाही होतात, ते करतो. आंब्याचे साठे करतो. आंब्याचा मावा म्हणून जो एक असतो आठवलेला रस,
1: आठवलेला
0: तो आठवायचा आणि उन्हात वाळवायचा.
1: बरोबर.
0: तोही करतो. फणसाची साठे करतो. तळलेले गरे, सगळ्या प्रकारची लोणची. आणि हे मी म्हटलं असं, आमची एकत्र कुटुंब पद्धती आहे त्यामुळे सगळं शक्य होतं. हे जे पदार्थ आहेत हे आम्ही जास्ती लक्ष घालत नाही. हा महिला वर्ग सगळा, माझी मिसेस, वैन्या, ह्या सगळे हे करून कामगार हाताशी घेऊन हे सगळं करतात. लिंबाचं लोणचं, तिखट लोणचं, गोड लोणचं, आंबोशीचं लोणचं, कुळथाचं पीठ, हे जे असे पदार्थ आहेत, कोकम सरबत, आगळ, हे सगळं जेवढं आपल्याकडे घरी आहे तेवढं जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही हे सगळं करतो. आणि ह्याला उत्तम मागणी आहे आणि हे सगळे आमचे जे कस्टमर आहेत हे सगळे घेतात.
1: आता तुम्ही बोलताना म्हणालात की तुमचे कुटुंबीय यामध्ये तुम्हाला मदत करतात, तर त्याच प्रश्नाकडे येते की कुटुंबीय, सहकारी आणि आपल्यासोबत काम, तुमच्यासोबत ज्या व्यक्ती काम करतात त्यांचं तुमच्या या व्यवसायामधलं योगदान कसं आहे?
0: आहे, भरपूर योगदान आहे. कारण हा जो एवढं आहे, आता मला जरी पुरस्कार मिळाला असला तरी मी नेहमी म्हणतो हा पुरस्कार आता मला मिळाला, पण हा पुरस्कार मिळण्यामागे मागच्या 3 पिढ्यांची मेहनत आहे.
1: बरोबर.
0: कारण कलम झाड ही काय आता होत नाहीत.
1: नाही.
0: आपण जेव्हा आणि ह्याचा उपयोग जेव्हा आपण ही झाडं निर्माण करायची, आता आमच्या वडिलांनी लावली त्याचा फायदा आम्हाला झाला, आता आम्ही लावणार त्याचा फायदा पुढच्या पिढीला. त्यामुळे ह्याच्यात सगळ्यांचं योगदान आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे, घरात माणसं असल्यामुळे एक व्यक्ती हा एवढा व्यवसाय उभा करू शकत नाही किंवा पुढे नेऊ शकत नाही. आणि ह्याच्याबरोबर आणखी कामगार, आमचे जे पहिल्यापासून जे कामगार आहेत, म्हणजे माझ्या काळातले नव्हे, वडिलांच्या कारकिर्दीत, ते सुद्धा अजून पुढे टिकून आहेत. पण ह्यातली आता वाईट गोष्ट अशी आहे, ते अजून आहेत, पण त्यांची जी पुढची पिढी आहे ती इथे थांबायला म्हणत
1: नाही.
0: इथे त्यांना मातीत काम करायला नको.
1: बरोबर.
0: अर्थात मुंबई पुण्यापेक्षा सुद्धा इथे पगार जास्त मिळतो, पण इथला लोकल कामगार आता दिवसेंदिवस कमी होत चालला.
1: आता पारंपरिक आणि आधुनिकता यांची सांगड तुम्ही कशी घालता? कारण आता शेतीमध्ये सुद्धा नवनवीन तंत्रज्ञान येत आहे
0: आणि शेती हा विषय आता असा आहे, पूर्वीसारखी शेती आता राहिलेली
1: नाही. खरं.
0: शेतीचं प्रमाण हे दिवसेंदिवस व्याप्ती वाढत चालली, त्याला मार्केटही वाढत चाललंय. पूर्वी आपण आधुनिक, आमच्याकडे अजूनही नांगरजोडी आहे, नांगरजोडीवर शेती, आता ट्रॅक्टर आले, काम जलद होतं.
1: खरं.
0: आणि आता पुढच्या पिढीला नांगर धरणं शक्य होत नाही, ते ट्रॅक्टर एक वेळ चालवू शकतात. हा, आता शासनाच्या सुद्धा नवीन नवीन योजना येत चालल्या आलेल्या आहेत. म्हणजे आता पॉवर स्प्रे आले. पूर्वी आम्ही साधे गटोर आणि मारुतीवर फवारणी करायचो, आता पॉवर स्प्रे आले. पूर्वी आम्ही गवत हाती कापायचो, आता ग्रास कटर आले. ग्रास कटरमुळे एक 4 माणसांचं काम एक ग्रास कटर करतो.
1: हा,
0: नवीन नवीन आता बाकी पण सगळ्या कटिंग मशीन सगळ्या आल्या, लाकूड कापायची मशीन आली. हा, आता शासनाकडनं शेततळे आली, पॅक हाऊसला अनुदान मिळायला लागलं. 100% फलोद्यानखाली आता 100% म्हणजे 100% जरी नसेल तरी थोडाफार हातभार लावला जातो.
1: बरोबर.
0: 100% खाली भरपूर लोकांनी लागवड केली, पण त्यात सुद्धा काही लोकांची मानसिकता अशी, शासनाकडनं आपल्याला अनुदान मिळते ना, मग कुठली झाडं आणायची, कशी
1: लावायची,
0: पण ती आपल्याला कायम उपयोगी आहेत. आता आम्ही सुद्धा लागवड 100% खाली केली, पण ती कशी केली, मातृवृक्ष महत्वाचा.
1: बरोबर.
0: आम्ही आमच्याच चांगल्या झाडांवरती कलम बांधली आणि ती लावली आणि ती व्यवस्थित आपली, म्हणून अनुदान आम्ही काय असेल ते घेतलं.
1: बरोबर.
0: पण ते अनुदान तेवढं पुरत नाही.
1: हो.
0: आता एक कलम जर 3 वर्ष व्यवस्थित जगवायचं असेल तर त्याला साधारण 5 ते 5.5 हजार रुपये

0: खर्च येतो एवढं शासनाकडनं आपल्याला मिळत नाही, पण जे काय मिळेल त्याला तर हातभार तर लावला जातो आणि ती झाडं आपली तर उद्या काय अजून तरी गव्हर्नमेंटने कुठे काय टॅक्स आणलेलं नाहीये. त्यामुळे लोकांनी ह्याच्यात सुद्धा मानसिकता बदलून तुम्ही अनुदान घ्या पण हे आपलं आहे आपण करायचंय, ह्याचा उपयोग आपल्यापेक्षा सह पुढच्या पिढीला कसा होईल. आणि तुम्हाला एक सांगतो मॅडम, शेतकरी जर समृद्ध झाला तर आपोआपच तुमचं गाव तालुका जिल्हा आणि देश हा समृद्ध होणार आहे. कारण आर्थिक कणा आहे शेतकरी म्हणजे हा जगाचा
1: अर्थव्यवस्थेचा मोठा कणा आहे. सर, सध्या हवामान आपण बघतोय की ते सतत बदलत असतं, तर याचा फळपिकांवर परिणाम होत असतो, तर अशा वेळी शेतकऱ्यांनी कोणती तयारी करणं अपेक्षित आहे?
0: ह्याचा परिणाम आता अवेळी पाऊस,
1: हो,
0: वाढतं टेम्परेचर, ह्याचा परिणाम तो दरवर्षी. आणि सगळ्यात जास्ती हापूस आंबा सगळ्यात जास्ती नाजूक, त्यामानाने मी तुम्हाला म्हटलं जसं केशर, रत्ना, दशहरी, ह्या सिंधू ह्या जाती तशा रप अँड टप आहेत, आपल्या हवामानाला टिकून राहतील अशा. तर अचानक समजा पाऊस पडला तर आम्हाला बुरशीनाशकाची लगेच फवारणी द्यावी लागते. टेम्परेचर वाढलं, झाडांना आम्ही पाणी देतो, म्हणजे ते पाणी देऊन सुद्धा फार 100% उपयोग होईल, पण थोडासा दिलासा मिळतो, फळगळ थोडी कमी होते. वणव्यांचं प्रमाण जिकडे तिकडे भयंकर आहे
1: आणि मे महिन्यात ते खूप
0: नाही, म्हणून आम्ही जानेवारी महिन्यातच आमच्या कंपाऊंडच्या वाटोळ 20 फूट त्याला आम्ही इथं काढणं असं म्हणतो, कुठनं वणवाला तरी आतमध्ये येऊ नये. त्या दृष्टीने आम्ही बागांच्या साफसफाई
1: ही
0: जानेवारीतच पूर्ण करतो, की कारण सगळ्यात वादळ वारे हे असतच, पण वादळात मोडलेलं झाड एक होतं, पण वणवा लागलेला किंवा त्यात हे
1: झालेलं
0: परत उभं राहत नाही. ही सगळी काळजी आम्हाला घ्यावीच लागते, पूर्ण घ्यावी लागते.
1: बरोबर,
0: कारण हा निसर्ग एवढा आता चमत्कारिक आहे, वादळ सुद्धा येतं.
1: याच अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्न विचारणार होते की शेती करताना बऱ्याच अडचणी या येत असतात, अजून कोणते प्रसंग तुमच्या ह्याच्यात आलेत का की नको आता ही शेती नकोच, आता हे सगळं सोडून द्यावं?
0: बरेच प्रसंग येतात. हे एक वादळ झालं, त्यानंतर निसर्ग वादळ, मी 2-3 वर्षात वादळाने या सपाट्यात लावला होता. टेम्परेचर एक एक वेळा एवढं वाढतं आपल्याकडे, मे फेब्रुवारी एंडला मार्च महिन्यात मे 20-25-25-30-30 हजार आंबा गळून जातो, पण त्याला आम्ही काही करू शकत नाही. दक्षिण बाजू जी असते जेव्हा 38 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर जातं तेव्हा हा आंबा दक्षिण बाजून शेकतो, म्हणजे तो आंबा उन्हाचा चटका, म्हणजे कसं असा आंबा जो असतो त्याला एक साईडने जो ऊन लागलं तर तेवढं वर्ण दिसायला तुम्हाला आंबा चांगला, पण आतमध्ये तो गाभा किंवा लासा म्हणतात तो फटका उन्हाचा सुद्धा प्रचंड मिळतो आम्हाला. हा अवेळी पाऊस भरपूर पडतो, म्हणजे पूर सुद्धा येतात तेव्हा सुद्धा आमच्या झाडांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आता यंदाच बघा पाऊस लवकर गेला, पाण्याची चिंता आहे, आता भात शेती करपून गेलेली आहे, पण तरी सुद्धा. आणि आमची एक पद्धत आहे पहिल्यापासून ठरलेली, म्हणजे वडिलांनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे, एक वर्ष पुरेल एवढं धान्य नेहमी घरात शिल्लक ठेवायचं. असं काय ते वायफळ जेव्हा होते, आता यंदाच बघा यंदा भाताचं पीक 50% घटणार आहे नक्की, पण आता आम्हाला काळजी का नाही, आमच्याकडे गेल्याविषयी धान्य अजून एक वर्ष पुरेल एवढं आहे. हा, त्यामुळे हे पूर्वीचं लोकांचं शास्त्र होतं, ते म्हणायचं नेहमी मधली रास म्हणजे काय भात, हा श्रावणाच्या महिन्यात भात आणि वैशाखाच्या महिन्यात ज्याच्याकडे दूध असेल ते म्हणायचे पूर्वी हा शेतकरी श्रीमंत.
1: बरोबर.
0: आणि तेच धोरण आम्ही अवलंबून आम्ही सगळे हे करत नाही, आम्ही 7-8 खंडी भात पिकवतो, आता यंदा कमी होईल.
1: बरोबर.
0: हा, पण ते जरी कमी पिकलं तरी आमच्याकडे गेल्या वर्षाचा साठा असल्यामुळे त्याची झळ आम्हाला लागणार नाही. आणि आम्ही कितीही संकट आली तरी आम्हाला एक 100% माहिती आहे की निसर्ग हा कधी 100% मारत नाही, तुम्हाला एक 25-50% फटका देईल, पण तेवढं सोसायची पण आता मोठ्या प्रमाणात करतोय म्हटल्यानंतर तेवढं सोसायची पण आपली
1: तयारी
0: पाहिजे. आणि ह्याच्यात आळस ठेवून चालत नाही, जिद्दीन आपण पुढे जायला पाहिजे.
1: म्हणजे एकूणच तुमचा दृष्टिकोन हा सकारात्मक दृष्टिकोन आहे जो सगळ्यांकडेच असणं गरजेचं आहे. आता तुम्ही कोकणातली शेती असा बऱ्याचदा उल्लेख केलेला, त्याच्यावरूनच विचारते की कोकणातली आपली शेती आणि जी घाटावरची शेती आहे यामध्ये नेमका फरक काय आहे? कारण बऱ्याचदा आपल्याकडे असं म्हटलं जातं की घाटावरची शेती ही सधन शेती आहे.
0: सधन शेती, हा, घाटावर आता कसं ऊस वगैरे मोठ्या प्रमाणात लावतात, ऊसाला काय आहे पाणी कमी लागतं, किंवा त्यांची जमीन अशी आहे की एकदा पाऊस पडला की महिनाभर त्या जमिनीत पाणी असतं, तसं आपल्या कोकणात नाही. कोकणात पाऊस भरपूर पडतो पण ते सगळं पाणी थोडंफार येतं बाकी सगळं समुद्राला जातं, त्यांच्याकडे ह्युमिडिटी हा प्रकार कमी घाटावर. हा, म्हणजे तुम्ही पुढे गेले ते एकदा कोयना घाट सोडला ते वर पाटणपासून पुढे गेले ह्युमिडिटी कोरडं वातावरण, म्हणजे ऊन तुम्हाला चटका लागेल पण घाम येत नाही, आपल्याकडे ह्युमिडिटी भरपूर असते ह्या भागाला, त्यामुळे त्यांची पिकं वेगळी आपली पिकं वेगळी. द्राक्षाला सुद्धा तसंच आहे, द्राक्षाला सुद्धा छाटणी आणि फवारणी ह्या दोन गोष्टी व्यवस्थित लागतात. तसंच आपल्याकडे आंब्याला ह्या सगळ्या, कारण आंबा हा शेवटी काय फळांचा राजा आहे, त्याची मेहनत ही राजाप्रमाणेच घ्यायला लागते, आणि ती जर घेतली नाही तर तुम्हाला अपेक्षित उत्पन्न

0: मिळत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे घाटावरची शेती तुम्ही म्हणताय सजन आहे, खरी आहे गोष्ट, पण आपल्या कोकणातली शेती सुद्धा आंबा काजून हे जर तुम्ही व्यवस्थित मेहनत केलीत आणि निसर्गानं तुम्हाला जर साथ चांगली दिलं, हा ह्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन, निसर्गाची साथ आणि तुम्हाला जर योग्य हमीभाव मिळाला किंवा तुम्ही मार्केटिंग जर व्यवस्थित केलेत, तर शेतकऱ्यासारखा राजा ह्या महाराष्ट्रात जगात कोणी नाही.
1: खरंय. आता तुम्ही तुमच्या या प्रॉडक्टचं मार्केटिंग कसं करता?
0: आम्ही कुठलाही प्रॉडक्ट हे दलालांना देत नाही,
1: कारण दलाल डायरेक्ट विक्री करतो.
0: आम्ही डायरेक्ट विक्री, खाजगी आणि क्वालिटी असते चांगली. जेव्हा आम्ही 100 फळं काढतो तेव्हा 100 च्या 100 फळंही विक्री लायक नसतात.
1: बरोबर.
0: त्यातली 50 ते 60% फळं विक्री लायक असतात. पेटी योग्य माल ज्याला म्हणतात तेवढाच आम्ही पेटीत भरतो. बाकीचा जो माल अयोग्य असेल तो आम्ही काही कॅनिंगला देतो. स्वतः आम्ही कॅनिंग करतो. म्हणजे थोडक्यात काय, त्याची प्रतवारी करणं, सॉर्टिंग हा जो विषय आहे हा महत्वाचा आहे. हा म्हणजे आम्ही जो पेटीत माल भरतो हा उत्तमच निघाला पाहिजे. एखाद दुसऱ्या पेटीमागे आंबा ठीक आहे, किंवा जेव्हा आम्ही म्हटलं तसं उन्हाचं टेम्परेचर वाढतं आम्हाला शंका येईल किंवा हा आंबा आता पेटी योग्य नाहीये, लासा निघण्याची शक्यता आहे, तेव्हा आम्ही तो कॅनिंगला घालतो. मग तेव्हा आम्ही दराची न्यायची आशा करत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे शक्यतो आपल्याकडून आपल्या कस्टमरची कुठेही फसवणूक होईल असं, आणि हे आम्ही सांभाळलंय, त्यामुळे आमच्या आंब्याला मागणी भरपूर आहे.
1: त्यामुळे मार्केटिंगसाठी वेगळं काही करण्याची
0: गरज नाही.
1: आपल्या शेतीतील असा एखादा प्रयोग किंवा एखादा अनुभव सांगा ज्याचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा असं तुम्हाला वाटतंय.
0: हा आता मी तुम्हाला मग सांगितलं असं, सेंद्रिय शेतीवर भर द्यायचा जास्तीत जास्त. आता आम्ही पूर्वी जीवामृत द्यायचो, आता यंदापासून मी गोकृपामृत दिलं. गोकृपामृत हे सुद्धा उत्तम आहे.
1: बरोबर.
0: ह्याच्यामध्ये देशी गाईचं ताक, सेंद्रिय गुळ, म्हणजे 200 लिटरला 2 लिटर ताक, 2 किलो गुळ, हे असं 7 दिवस घड्याळाच्या दिशेने ढवळायचं आणि ते कलमान द्यायचं. म्हणजे
1: हे
0: खत नाहीये, शेतकरी अजून ते जरा जमनिंग होतं शेतकऱ्यांचं, हे खत नाहीये, हे विरजण आहे. तुम्ही जे काही झाडाला देताय तुम्हाला झाडाला खाद्य तर द्यायलाच पाहिजे. जे तुम्ही मग टाळमाती का देत असा ना, ते दिलं आणि त्याच्यावर जर हे टाकलं 15-15 दिवसांनी तर गांडुळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. आणि गांडुळांची संख्या वाढल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीचा कर्ब सुधारतो. आणि जे आपण झाडाला काही खत पाणी जे काही दिलंय ते पोचवण्याचं काम हे गांडूळ करतात, हे वाहक आहेत म्हणजे. आणि त्यामुळे जमीन तुमची चांगली, झाड चांगलं असेल तर ते रोगाला बळी कमी पडतं. आजारी पडणार नाही असं नाही, फवारणी करायला पाहिजे. पण तुम्ही तिकडे जर दुसरीकडे 10-12 फवारणी करत असाल तर इकडे 4-5 फवारणीत तुमचं भागून जातं. म्हणजे माती, तुमचं झाड हे जर चांगलं असेल तर त्यांची प्रतिकार शक्ती वाढते आणि त्यामुळे आपोआपच उत्पन्नात फरक पडतो.
1: खरं.
0: आणि मी सांगितलं असं, तुम्ही जर क्वालिटी चांगली दिलं, कारण लोकांना हल्ली झगझगीत लागतं, आंब्याला कुठे डार्क स्पॉट काय चालत नाही आणि त्याच्याबरोबर चवही, हे जर तुम्ही योग्य प्रमाणात हे केलं तर आंब्याला काय कुठलंही मार्केट तुम्हाला शोधावं लागत नाही, आपोआप तुमच्याकडे येतात. आणि आम्ही सेंद्रिय शेतीवर आम्ही जोर देतो जास्ती, त्यामुळे आमच्याकडे गिराईक भरपूर आहे.
1: आंब्याचं जे पॅकिंग आहे
0: हो
1: ते तुम्ही कसं करता?
0: हा आम्ही सगळं कॅरिबेटेड पॅकिंग करतो. मी 1 डझनापासून 6 डझनापर्यंत. आता काय झालंय, आता फॅमिली झाले छोट्या सगळी, त्यामुळे आता 5 डझन 6 डझन
1: असे नाही.
0: आता पुण्याला आमचं दुकान आहे, पुण्याला जी हॉस्टेलला राहणारी मुलं आहेत शिक्षणाला, ही रोज 1 आंबे 2 आंबे सो घेऊन खाणारी.
1: बरोबर आहे.
0: आणि फॅमिली छोट्या असल्यामुळे 1 डझन पॅकिंग 2 डझन 2.5 डझन 3 डझन हेच पॅकिंग सगळं चालतं. ते आम्ही काट्यावर ग्रेडिंग करून ते भरतो. म्हणजे आमचा 1 डझनचा जो आंबा आहे हा 240-270 ग्रॅम, 2 डझनचा बॉक्स वेगळा फळ तेच 240-270 ग्रॅम, 2.5 डझनचा असेल 210-240 ग्रॅम, 3 डझनचं पॅकिंग असेल 180-210 ग्रॅम असं आम्ही हे करून घेतो. म्हणजे तुम्ही 2 डझन 2.5 डझन 3 डझन कुठलीही पेटी घेतलीत तरी तिचं वजन साधारण 7 किलो, 7.5 ते 7 किलो.
1: बरोबर.
0: हा फळाच्या ह्याच्याप्रमाणे बॉक्स तोच, पण 24 आंबे 30 आंबे 36 आंबे आणि तो सगळाच चकचकीत, म्हणजे त्यात कुठे आणि तोड चांगली, म्हणजे साधारण 13-14 तोडी फळाची असेल तर तो आंबा गोडीला वगैरे चांगला येतो. 10-11 तोड असेल तर आंबा चवीला लागत नाही, तो पिकतो. आणि आम्ही पिकवण्यासाठी कुठलंही काही वापरत नाही, आंबा आम्ही पेंड्यामध्ये पिकवतो, त्यामुळे आम्हाला 7 दिवस आंब्याला लागतात पिकायला. हा कुठलंही आम्ही त्याला केमिकल नाही, त्यामुळे 7 दिवस पुण्यासारख्या ठिकाणी 10-12 दिवस जातात.
1: हो,
0: कारण म्हटलं ह्युमिडिटी नाही,
1: ह्युमिडिटी नाही.
0: पण इथे समजा चिपळूणला त्याच प्लेटला मुंबईत पिकू शकतो, पण घाटमाथ्यावर आंब्याला पिकायला वेळ लागतो,
1: ह्युमिडिटी नाही, तिकडे ह्युमिडिटी नाही.
0: मग तो बॉक्स आम्ही 3-4 दिवस इथे ठेवतो, साधारण रंग बदलला की पुढे पाठवतो.
1: बरोबर. म्हणजे असल चवीचा आंबा तुमच्याकडनं मिळतो असं म्हणायला हरकत नाही. आता मगाशी बोलताना तुम्ही उल्लेख केलात की तुमच्याकडे जे काम करणारे आहेत त्यांची पिढी पुन्हा इथे काम करत

0: आणि ती बाहेर जाते. आजकाल हे सर्वत्रच दिसतंय की शेतीकडे फारसा तरुण वळत नाहीये, तो नोकरीच्या शोधात बाहेर जातोय. तर अशा तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल?
1: मी त्यांना मी पूर्वीपासून सांगतो, माझी 5 वर्ष मी सरपंच होतो.
0: हो,
1: त्या ह्याच्यासह मी बरीच समाजसेवा केली, भरपूर योजना नवीन नवीन आणल्या. तर ह्या तरुणांना सुद्धा आता मी तेच सांगतोय की शहरात बघा, तुम्हाला 15-20 हजार रुपये पगार घेऊन शहरात काही प्रवृत्त नाही. इथे आता 15-20 हजार रुपये इथे आम्हीही पगार देतोय, पण ह्या तुलनेत शहरात तुम्हाला 30-35 हजार रुपये पगार असेल तेव्हा तुमचा तो खर्च भागतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे ह्या तरुणांना मी सांगेन, जास्तीत जास्ती इकडे गावाकडे कोणाची शेती असेल त्याने आपली शेती करा, थोडा रोजगार निर्मितीसाठी तुम्ही मजुरी करा, तुमचं नक्की भागेल. आणि जमिनी विकू नका.
0: खरं आहे,
1: आपली जमीन न विकता तुम्हाला त्यातनं जे काही घेता येईल, आंबा पीक नाही जमलं, अन्य आता अवांतर पिकं पण भरपूर आहेत ती तुम्ही घ्या. आता देशी गाई तुम्ही जर पाळल्यात तर देशी गाईच्या दुधाला भरपूर डिमांड आहे, मागणी आहे भरपूर. आणि देशी गाईचा आपण बाय प्रॉडक्ट पण बरंच काही विकू शकतो. आता मी जे गोकृपामृत जीवामृत म्हटलं ना, ते मी देशी गाईचं शेण गोमूत्र वापरतो, ज्यांनी देशी गाई ठेवलेत. आम्ही दुग्ध व्यवसाय करत नाही, पशुपालन करतो. म्हणजे आम्ही दूध हवंय म्हणून गुरं बाळगतो असं नाही, घरी आम्हाला लागतंच पण आम्हाला बाकी पण लागतं. त्यामुळे ह्या नवीन पिढीला मी सांगेन, ज्यांचं इथे भागतंय, ज्यांना इथे रोजीरोटी मिळते, आणि दुसरं म्हणजे हेल्थ, तुमची जर हेल्थ चांगली राहिली, आपल्या निसर्गात कोकणात आपल्या हवा सुंदर आहे, पाणी मुबलक आहे, आणि तुम्ही जर इथे काम केलं तर तुमची तब्येतही चांगली राहील, तुम्हाला आवश्यक तेवढा पैसाही मिळेल. फक्त कामाच्या स्वरूपात फरक आहे. हा, ते तुम्ही आता स्वीकारलं पाहिजे, कारण कुठेही गेले तुम्हाला काम करायलाच पाहिजे, 8 तास काम हे करायलाच पाहिजे. मग तुम्ही तुमच्या घरात तुमच्या शेतीत जर 8 तास काम केलं तर माझ्या मते तुम्हाला जे आवश्यक आहे तेवढं तुम्हाला मिळेल, तुम्हाला रोजगारही मिळेल. तुम्ही आपलंच जर भात बीत लावलं बिनखताचं तर ते धान्य आपल्याला मिळेल, कडधान्य मिळेल. त्यामुळे शेतीत पूर्वी लोक म्हणायचे आमचे वाडावडील, उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी. पण मध्यंतरीच्या काळात फाटा गेला, पण तुम्ही जर मला आजही विचाराल तर आजही मी तुम्हाला सांगेन, शेती ही पूर्वी उत्तम होती, आजही आहे
0: आणि पुढेही
1: राहील. आता निसर्गाची जी संकट आहेत ती येतच राहणार, पण त्यातनं सुद्धा आपण मार्ग कसा, संकटही येणारच आहेत पण त्यातनं आपण मार्ग कसा काढायचा, त्याला धीरान तोंड कसं द्यायचं, हे शेवटी आपल्यावर अवलंबून आहे. नाराज नव्हतं, आणि शेवटी नेहमी मी सगळ्यांना सांगतो, पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग.
0: खरंय,
1: शेवटी कधी नैराश्यात जायचं नाही, कारण खात्री आहे निसर्ग हा आपल्याला 100% कधी मारत नाही. कधी तुम्हाला एक भाकरी देईल पण अर्धी भाकरी तरी नक्की देईल, तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. त्यामुळे पुढच्या पिढीन माझ्या मते इकडे येऊन पुढे शेती करावी, शेती वाढवावी, कारण शहरात दिवसेंदिवस भरत चालली, शहरात आता जागा नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गावाकडे कोरोनातच बघा काय झालं, ते कोरोनात, कोरोना आल्यानंतर सगळी
0: इकडे परत आली. खरंय,
1: परत आली. तशी अवस्था होऊ नये, परत तशी अवस्था होऊ नये, पण तरी सुद्धा तरुणांनी जर शेतीकडे आकर्षित झाले तर शेतीसारखा दुसरा उद्योग नाही, आणि हे मी आवर्जून सांगेन. आणि असं झालं आणि शेती समृद्ध झालं तर आपला शेतकरी समृद्ध झाला तर देश निश्चितच समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.
0: अगदी खरंय. तर शेतकरी बंधूंनो, आताच केतकर सरांशी आपण गप्पा मारल्या, त्यांचे शेतीतले अनुभव जाणून घेतले, आणि त्यांच्या अनुभवातनं एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, तो म्हणजे त्यांचा असणारा सकारात्मक दृष्टिकोन. मला वाटतं हाच दृष्टिकोन जर प्रत्येक शेतकऱ्याने ठेवला तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरची शेती ही समृद्ध होईल. सर, तुम्ही इथे आलात आणि तुमचे अनुभव आम्हाला सांगितलेत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी धनंजय केतकर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. मंडळी, याबरोबरच आजच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमातून मी विद्या तावडे तुमचा निरोप घेते. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY वाय, सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो, जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
5: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
6: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
5: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
6: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
5: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.
7: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
8: वाह, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
9: बस हेच विचारा, वाय?
10: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
2: नेहमी विचारा WHY वाय, सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
11: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
12: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
13: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरंय.
12: अगदी खरंय. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये? मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
13: छान
14: आहे, भारी लिहिलंय.
12: हो,
14: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं आहे.
13: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
11: सादर करते विवेक वानखडे.

यानंतर रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार। 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय। 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार। आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना। राज्यात आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। त्यामुळे राज्यातल्या 85% भागात आणि 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये 12 दुष्काळ

0: काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत. तसंच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
1: शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर GPS ट्रॅकर लावण्यात आला आहे. तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ज्वारीसारखी चारा देणारी पिकं घेण्याचं आवाहन केलं. रब्बी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
0: केंद्र सरकारने दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना जन्मापासून आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना ही मदत दिली जात होती.
3: राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणारी मदत आणखी 5 वर्ष द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी 53,428 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल आणि 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळेल. पूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या नावानं ओळखली जाणारी योजना आता प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना या नावानं ओळखली जाईल. याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
4: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए, उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा. पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था, अब जन्म से ही दिव्यांगजन को पेंशन में कवर किया जाएगा. 27 लाख दिव्यांगजन लाभार्थी होंगे.
3: या अंतर्गत 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 625 रुपये आर्थिक मदत मिळेल. पूर्वी केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दरमहा 300 रुपये या दरानं ही मदत मिळत होती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन आता प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन योजना म्हणून, तर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आता प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना म्हणून ओळखली जाईल. राष्ट्रीय परिवार लाभ योजनेचं नाव आता प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असं केलं आहे. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण केला जाईल. यानंतर केंद्र सरकार आणि LIC एकूण हिस्सा 34% असेल अशी माहिती वैष्णव यांनी दिली. एअर इंडियाच्या विक्रीनंतरची ही सर्वात मोठी निर्गुंतवणूक आहे, तसंच देशात येणारी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक असेल.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पडताळणी करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं आज नीती आयोगाचे माजी अध्यक्ष रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. उत्पादन खर्च वाढत असल्यानं ऊसाचे आधारभूत दर वाढवून द्यावेत, साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो 31 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढवावा या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. या मागण्या तसंच साखर उतारा तपासण्याची आणि त्याचा अहवाल देण्याची कार्यपद्धत, कारखान्यांमधली ऊसाचं वजन करण्याची पद्धत, यंत्राद्वारे तोडणी केलेल्या ऊसाच्या वजनातून केल्या जाणाऱ्या कपातीशी संबंधित पद्धत यांची तपासणी आणि मूल्यांकन ही समिती करणार आहे. बहुराज्यीय पतसंस्थांसाठीच्या लेखापरीक्षणाचे नवे निकष केंद्र सरकारनं आज जाहीर केले.

0: या टप्प्यात 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता असणाऱ्या पतसंस्थांना हे निकष लागू होतील. इतरांना त्यांची यंत्रणा सुधारण्यासाठी वेळ दिला जाईल, असं केंद्रीय सहकार मंत्रालयानं म्हटलं आहे. 50 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असणाऱ्यांना या कक्षेत आणण्याचं सहकार मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे. वाहनांमधून होणारं वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं विविध प्रकारच्या नवीन वाहनांना 2029 पासून BS7 उत्सर्जन मानकं लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. युरोपियन मानकांशी सुसंगत असणाऱ्या या मानकांबद्दलची मसुदा अधिसूचना येत्या आठवडाभरात जाहीर होण्याची अपेक्षा आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. नवी दिल्लीत काँक्रोच जनता पार्टीने आयोजित केलेल्या आंदोलनांदरम्यान मेट्रो रेल्वेच्या कोणत्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या नव्हत्या, तर 303 स्थानकांपैकी 45 स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यावर प्रतिबंध घालण्यात आले होते, असं दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सूचनांना अनुसरून हे प्रतिबंध घालण्यात आले होते आणि तरीही सुमारे 85% मेट्रो फेऱ्या सुरळीत सुरू होत्या, असं महामंडळाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या निदर्शनांदरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना स्काउट गाईड बंधनकारक करायचा निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या 1,08,000 शाळांमधल्या सुमारे 2,10,00,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जाईल. सध्या 30,000 शाळांमधल्या सुमारे 17,33,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जातंय. राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सध्या 3 तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना 10 गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश भुसे यांनी दिले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी आज उभय देशांमधला व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, ऊर्जा, संरक्षण आणि व्यक्तींमधील देवाणघेवाण यातल्या प्रगतीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत आज झालेल्या बैठकीत विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविमर्श झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये दिली आहे. उभय देश शासन आणि उद्योग यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि कॅनडा यांच्यातल्या घनिष्ठ सहकार्यामुळे मुक्त, खुल्या आणि संपन्न हिंद प्रशांत क्षेत्राची घडण होईल, असा विश्वास अनिता आनंद यांनी व्यक्त केला. चीनबरोबरचे संबंध पुन्हा मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम कार्यक्रमात ते आज बोलत होते. 2020 गलवान खोऱ्यातल्या संघर्षानंतर हे संबंध ताणले गेले, मात्र ते पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं दोन्ही बाजूंनी अनेक पावलं उचलली गेली, असं ते म्हणाले. आधुनिक जगात इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्याचं महत्व सर्वच देशांनी ओळखलं आहे, असं सांगून ते म्हणाले की अडचणीच्या काळात इतरांकडून मदत मिळाली नाही तेव्हा भारताने आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट ठरवलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडिजच्या 13 षटकात 3 बाद 156 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. 11,00,000 अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 अर्थात 1143 kHz वर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, ही आहे आजची आमची दुसरी प्रसारण सभा आणि मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी कश्मीरा सावंत. रात्रीचे 8:15 झाली आहेत. ऐकूया नाट्यसंगीत.

राम तिने का वनी या नाटकातली ही पदरचना होती राजा बढे यांची. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं हे पद आपण ऐकलं आशा खाडीलकर यांच्या आवाजात. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता हे बंध रेशमाचे या नाटकातली शांता शेळके यांची पदरचना.

कोणी एके काळी या नाटकातली मोतीराम गजानन रांगणेकर यांची ही पदरचना आतापण ऐकली ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजात. या पदाला संगीत होतं मास्टर कृष्णराव यांचं. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता मीरा मधुरा या नाटकातलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं विष्णू वामन शिरवाडकर यांचं पद ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरात.

हिराबाई बडोदेकर यांनी गायलेली ही पदरचना होती एस ए शुक्ला यांची साध्वी मीराबाई या नाटकातली. श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातली पुरुषोत्तम दारव्हेकर यांची पदरचना. गायक कलाकार आणि संगीतकार आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी.

संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातल्या पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या या पदरचनेसोबतच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. नाट्यसंगीताचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

श्रोते हो, यानंतर रात्री 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम आणि 9:30 चर्चा का विषय है हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, पुन्हा एकदा आलोय तुमची आवडती गाणी घेऊन तुमच्या आवडत्या रजनीगंधा या कार्यक्रमात। श्रोते हो, प्रेमातल्या भावना व्यक्त करण्यासाठी दरवेळी शब्दांचीच गरज असते असं काही नाही। चांदण्यांनी सजलेली एखादी रात्र, मंद वाहणारा वारा आणि सोबत मनाला स्पर्श करणारी एखादी सुरेल धूनसुद्धा खूप काही सांगून जाते। दोघांनी मिळून बघितलेली प्रेमाची स्वप्न आणि त्या दोघांना जवळ आणणारा संगीतातला गुडवा याचा सुंदर मिलाफ म्हणजे आजच्या या कार्यक्रमातलं हे पहिलं गीत। 1955 प्रदर्शित झालेल्या चोरी चोरी या चित्रपटातलं हे गीत आजही एका वेगळ्याच भावविश्वामध्ये घेऊन जातं।

0: चोरी चोरी या चित्रपटातलं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं. गायक कलाकार होते लता मंगेशकर आणि मन्ना डे.
1: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
2: हिरवीगार वनराई,
1: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
2: अफाट अथांग पसरलेला समुद्र
1: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
2: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती.
2: दर गुरुवारी सकाळी 8:40
1: सादर करते विवेक वानखडे.
0: श्रोते हो, साहिर लुधियानवी यांचं गीत आणि त्याला संगीतकार खय्याम यांचं संगीत हे समीकरणच खूप सुंदर आहे. साहिर लुधियानवी यांचे खोल अर्थ असणारे पण कळायला सोपे असणारे शब्द आणि त्याचप्रमाणे मनात रेंगाळत राहील असं सहज सोपं खय्याम यांचं संगीत, याचंच उत्तम उदाहरण म्हणजे या दोघांनी साकारलेलं हे पुढचं गीत.

0: कभी कभी या चित्रपटात
1: मावळतीचा रंग
2: कधी आठवणींचा,
3: कधी अनुभवांचा,
4: कधी भावनांचा,
1: तर कधी नव्या स्वप्नांचा।
2: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
3: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
4: मावळतीचे रंग
1: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
4: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

श्रोते हो, नव्या नव्या प्रेमामध्ये पण काय गंमत असते ना? नक्की आपल्या मनाला कधी काय अपेक्षित असतं हे आपल्यालाच कळत नसतं. आवडत्या व्यक्तीचे दोन गोड शब्दसुद्धा आपला सगळा मूड बदलून टाकू शकतात. सावन की घटा या चित्रपटामधल्या या गाण्यामध्ये गीतकार एस एच बिहारी हेच म्हणतात. आज कोई प्यार से दिल की बातें कह गया, मैं तो आगे बढ़ गई, पीछे जमाना रह गया.

0: सावन की घटा या चित्रपटातलं एस एच बिहारी यांचं हे गीत ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि या गीताला स्वरसाज चढवला होता आशा भोसले यांनी. श्रोते हो रजनीगंधा या कार्यक्रमात जुन्या हिंदी चित्रपटातल्या गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: गोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, ओ छोरी जरा हंस दे तू,

भरी पुड़िया वो छोटी सी पिट्टिया गज भर की चुट्टिया न कर गुस्सा मेरी गुड़िया गोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा ओ छोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा गोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा छोरी जरा हंस दे तू।

हंसने के वास्ते नरो ना तू मेरी नीता ओ तुझको घुमाऊंगा दुनिया दिखाऊंगा न कर झगड़ा मेरी रीता गोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा ओ चोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा गोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा ओ छोरी जरा हंस दे तू

0: छोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, गोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, छोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा।
1: असली नकली या चित्रपटातलं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं हे गीत आपण ऐकलं मोहम्मद रफी यांच्या आवाजात। श्रोते हो, काही रात्री अशा असतात ज्या सरता सरत नाहीत, डोळ्यांवर झोप नसते, डोक्यामध्ये असंख्य विचार घोंगावत असतात आणि मन मात्र कुणाच्या तरी आठवणींमध्ये गुंतून राहिलेलं असतं। रात्र हळूहळू सरत जाते, चंद्र मावळतीकडे झुकत जातो, पण मन मात्र तिथेच अडकून असतं। अमर प्रेम या चित्रपटामधल्या एका गीतामध्ये आनंद बक्षी यांनी मनाची हीच अवस्था अतिशय सुंदर प्रकारे मांडली आहे। आर डी बर्मन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात।

श्रोते हो, प्रेमाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असली तरीही ती भावना मात्र एकच आहे. प्रेमामध्ये स्वतःपेक्षाही दुसरं कोणीतरी जास्त महत्त्वाचं होऊन जातं. दुसऱ्याच्या भावनांना प्रेमामध्ये जास्त महत्त्व दिलं जातं. कुणासाठी एकत्र सहवासात आयुष्य घालवणं हे प्रेम असू शकतं, तर कुणासाठी आठवणींमध्ये आयुष्य काढणं हेही प्रेम असू शकतं. आता जे गीत मी तुम्हाला ऐकवतीये, या गीतामध्ये प्रेम आहे, विरह आहे, समर्पण आहे आणि आपल्या भावनांची अखेरपर्यंत एकनिष्ठ राहणाऱ्या मना

अनारकली या चित्रपटासाठी श्री रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं राजेंद्र कृष्णन यांचं. आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या आवाजात. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही प्रसारित केला।

रात्रीचे 10:31 आणि 42 सेकंद झाली आहेत. वेळ झाली आहे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. ऐकूया उस्ताद नासिर खान यांनी सतारीवर सादर केलेला राग मारू बिहाग.